सुप्रभात श्रोते हो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारण सभेत स्वागत करते आहे मी भारती कुलकर्णी. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ, शके 1948, 27 मे 2026. आजच्या प्रसारणाला आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी श्रोते हो आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे ठीक 6 वाजतायत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला रामदास कामत यांच्या स्वरातलं गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वीणा चिटको यांचं. आता ऐकूया बा भ बोरकर यांची ही रचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

बा. भ. बोरकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत आणि स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. आता ऐकूया संत नामदेव यांची ही रचना. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा, संगीत आहे डॉक्टर नीरज करंदीकर यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातली संत नामदेव यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं डॉक्टर नीरज करंदीकर यांचं. आता ऐकूया मोहम्मद अजीज आणि

मोहम्मद अजीज आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली ही भक्तिरचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची ही रचना आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

0: आशा भोसले यांच्या स्वरातली शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अनिल अरुण यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:25 होतात. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 27 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1906 साली या तारखेला महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. 1964 साली या दिवशी गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. पंडित नेहरू यांच्या निधनानंतर तत्कालीन गृहमंत्री नंदा यांच्यावर ही जबाबदारी आली होती. 27 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 27 मे 1938 या दिवशी कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म सांगवी इथं झाला. कोसला, बिढार, जरीला, झूल, हिंदू यासारखी गाजलेली पुस्तकं लिहिणाऱ्या नेमाडे यांना 2014 साली ज्ञानपीठ हा मानाचा पुरस्कार मिळाला.
2: म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की आपण पुढे काही कादंबरीकार होऊ किंवा लिहू खूप कादंबरी असंही मला काही त्यावेळी वाटत नव्हतं. फक्त ते देशमुख म्हणायचे लिहून दे म्हणून लिहून दिलं होतं. पण तसं ते क्रिएटिव्ह लेवलवर आपण खरं बोलतो बा की ते असंच झालं की आता आपण ज्या स्टेजला आहोत कोसला लिहित त्याच्यावेळी बेकार होतो आणि शिक्षण सोडून गावी बसलो होतो. तर त्यावेळेची जी कायापालट झाली की कदाचित लिहिण्यामुळे सुद्धा असेल पार्टली, पण पार्टली ती माझ्या ते असेल की आता आपल्याला हे काही जगणं खरं नाही. आता आपल्याला ते परीक्षा देऊन पास होऊन ते प्रोफेसर होणं वगैरे या बांधणी करायला लागणार आहेत. त्याची तयारी आता त्या अनकॉन्शियसली त्याच्यात झाली.
1: 1962 अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री. 1975 ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल हसी. 1977 श्रीलंकेचा क्रिकेटपटू महेला जयवर्धने. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1910 साली या दिवशी नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कॉक यांचं निधन झालं. टीबी, कॉलरा यासारख्या रोगांच्या जंतूंविषयी केलेल्या मूलभूत संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचं निधन. 27 मे 1964 या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं.
3: आजाद हम हुए लेकिन आजादी के साथ

0: मुसीबतें और बोझे आते हैं, उनका सामना करना है, उनको ओढ़ना है, और जो हमने स्वप्न देखा था उसको पूरी तौर से असल बनाना है। मुल्क को आजाद हमें करना था, मुल्क से गैर हुकूमत को अलग करना था, वो काम पूरा हुआ।
1: मृत्यूसमयी 74 वर्ष वय असलेल्या जवाहरलाल यांनी 17 वर्ष स्वतंत्र भारताचं पंतप्रधान पद भूषवलं।
2: India had lost her sheet anchor. That was how millions felt as Premier Nehru lay dead. Jawaharlal Nehru died at the age of 74. Neither on the political stage nor in moral stature was his leadership ever challenged. No one could accurately number the vast assemblage watching and walking in the procession to pay their last homage, but it was thought to be nearly 2 million. India's premier had been in failing health for some time. Yet now that he was dead, the nation was shocked as by an irreparable loss. They had built the funeral pyre close to the spot where 16 years ago the body of Mahatma Gandhi was given to the flames. Gandhi's greatest disciple was now to follow his master.
1: 27 May 1994 या दिवशी विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं निधन झालं।
3: वाईला नारायण शास्त्री मराठे नंतर केवलानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली प्राज्ञपाठशाळा मंडळ काम करीत होत आणि ती पाठशाळा म्हणून तिथे माझ्या वडिलांनी पाठवलं। माझ्या वडिलांची अपेक्षा होती की मी वेदशास्त्राध्ययन करावं, परंतु तिथे आल्यानंतर मला वेदशास्त्रांचं अध्ययन जसं दिसलं चाललेलं, तसंच राष्ट्रीयतेचा विचारही तिथे मला दिसला।
1: 1998 अर्थतज्ञ मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचं निधन। एक संसदपटू म्हणून मसानी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली।
4: दिनविशेष आपण ऐकलं। आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। सकाळचे 6:30 होत आहेत।
5: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर।
4: ऐकूया साहित्यिक राग जाधव यांच्या स्मृती दिनानिमित्त चिंतन। लेखन आहे बाबूराव उपाध्याय यांचं, वाचनस्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा।
6: मराठी साहित्यातील ज्ञान तपस्वी आणि संयमशील व्यक्तिमत्व म्हणजे प्रख्यात समीक्षक प्राध्यापक राग जाधव, रावसाहेब गणपतराव जाधव असं त्यांचं पूर्ण नाव। त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1932 रोजी झाला, तर निधन 27 मे 2016 रोजी झालं। 84 वर्षांचं त्यांचं जीवन म्हणजे एका समर्पित वाटचालीचा आदर्श आहे। आजच्या साहित्य परिवारातील नव्या पिढीला प्रेरणादायी ठरेल, अनुकरणीय वाटेल असं त्यांचं कार्य आणि विचार आहेत। त्यांच्या साहित्य निर्मितीतील निरपेक्ष जीवनाला अभिवादन करणं कृतज्ञताच आहे। त्यांच्या साहित्य योगदानाचं चिंतन प्रेरणादायक आहे। त्यांच्या साहित्याचं आणि व्यक्तिमत्वाचं स्मरण म्हणजे साहित्यिक गुणांचं स्मरण होय। प्राध्यापक राग जाधव हे स्वतंत्र प्रतिभेचे कवी म्हणून प्रारंभी उदयास आले। 1960 पासून मराठी साहित्यात ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, आदिवासी असे अनेक प्रवाह सुरू झाले। त्यापैकी दलित साहित्याचं स्वागत करणारे मराठीतील पहिले मर्मज्ञ समीक्षक म्हणून राग जाधवांकडे पाहिलं जातं। मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा सार्थ स्वागतशील दृष्टिकोन ठेवणारे ते विचारवंत होते। ते स्वतः सर्जनशील लेखन करणारे संवेदनशील लेखक होते। नवोदित लेखकांबद्दल त्यांना आपुलकी वाटत असे। नवीन साहित्यिकांमध्ये स्वागतशील सकारात्मक दृष्टी वाढली पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा। मराठीमध्ये सर्जनशील लेखन करणाऱ्या नवोदित लेखक कवींना सदैव प्रोत्साहन देणारं, समजून घेणारं आणि इतरांच्या लेखनाकडे सकारात्मकतेनं पाहणारं व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक राग जाधव होते। त्यामुळंच त्यांच्याकडे पाहण्याची आदरयुक्त भावनाशीलता आजही प्रेरणादायी आणि स्वागतशील आहे। प्राध्यापक राग जाधव यांची साहित्य संपदाही विपुल आहे। अश्वत्थाची सळसळ, आनंदाचा डोह, कला साहित्य आणि संस्कृती, काव्य समीक्षेतील धुळाक्षर, निळी पहाट, निळे पाणी, निळी क्षितिय, प्र के आत्रे साहित्यदृष्टी आणि साहित्य विचार, माझं चिंतन, साठोत्तरी मराठी कविता आणि कवी अशी ग्रंथसंपदा म्हणजे

0: प्राध्यापक राग जाधव यांची मोठी सारस्वत साधनाच आहे. त्यांची संपादनं देखील अतिशय मौलिक आहेत. आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, निवडक साने गुरुजी, साधना साहित्याचे 8 खंड, याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये 1950 ते 2000 या कालखंडातील साहित्यावर प्रकाश टाकणाऱ्या 4 खंडांचं त्यांनी केलेलं संपादन अभ्यासकांना दिशादर्शक असंच आहे. प्राध्यापक राग जाधव या प्रतिभाशाली साहित्य ऋषीला अनेक मान्यवर संस्थांचे पुरस्कार लाभलेले आहेत. त्यांच्या निवडक समीक्षा या ग्रंथाला टागोर वाङ्मय पुरस्कारानं गौरवण्यात आले. महाराष्ट्र शासनानं त्यांना 2016 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. औरंगाबाद इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी 1 लाख रुपये साधना ट्रस्टला दिले, असं त्यांचं व्यक्तिमत्व उदार आणि निर्मोही होतं. प्राध्यापक राग जाधव यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि साहित्याचं चिंतन म्हणजे साहित्य शारदेच्या मंदिरातील घंटानाद आहे. त्यामध्ये साहित्यभक्ती आणि ज्ञानशक्तीचा पुरस्कार आहे. साहित्यिकांचं कार्य हे ऋषिकुळासारखं आहे. ज्ञानसाधना आणि सात्विक समाजधारणा हा त्यातील बांधिलकीचा वसा आणि वारसा असतो तो जपण्यात खरी मानवता असते. प्राध्यापक राग जाधव म्हणजे संयमशीलता, ज्ञानशीलता, अभिरुचीशीलता, सेवाशीलता आणि सद्गुणशीलता या 5 गुणांचा समन्वय आहे. असं बहुपेढी व्यक्तिमत्व लाभलेले प्राध्यापक राग जाधव म्हणजे समाजासाठी मराठी साहित्यातील दीपस्तंभ होते.
1: साहित्यिक राग जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन श्रोतेह आत्ताचं आपण ऐकलं. लेखन होतं बाबूराव उपाध्याय यांचं, तर वाचन स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:35 होत आहेत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आहे आपल्याबरोबर भारती कुलकर्णी. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषीवाणी. या कार्यक्रमात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमात मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी श्रुती आंबेकर यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर. या कार्यक्रमात जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती सारंगधर यांनी सांगितलेली माहिती. सादर करते आहेत विवेक वानखडे. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलन आहे गोरक्षनाथ बांदल यांचं. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 ऐकू शकाल काही सुगम गीतं. 7:50 गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 नाट्यसंगीत. 8:40 साहित्य सौरभ. या कार्यक्रमात कवयित्री विद्या भडके यांची वर्षा बांगर यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 मिश्र संगीत. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. तर 11:15 आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 1:00 ते 5:00 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 5:02 सुरू होईल आमची सायंकालीन प्रसारण सभा. यात सुरुवातीला कार्यक्रम मिक्स मसाला. 5:30 युववाणी हा योग मित्रांसाठीचा कार्यक्रम. सूत्रसंचालन आहे श्रेयस लहामगे याचं. सादर करते आहेत सुदाम बटुळे. 6:00 ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40

चाळीस मिनिटांनी लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात चंदाबाई ठाकरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या काही लावण्या आपण ऐकू शकाल. सव्वा सात असता अर्थविशेष मुंबई केंद्रावरून.

संध्याकाळी 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. या कार्यक्रमात सुरुवातीला सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल सुरेश गडाख यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर याच कार्यक्रमात फळबाग लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी महाविद्यालय विळदघाट इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सूरज पांडुरंग खेडकर यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. 7:15 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:35 घेऊ शकाल आनंद काही सुगम गीतांचा. श्रोतेहो, आज आहे बुधवार, तेव्हा रात्री 9 वाजताची वेळ आहे हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची. आजचा विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. सहभागी होतील कॅन्सर तज्ज्ञ अद्वैत वैद्य. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 10 वाजता जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा.

0: आणि याशिवाय श्रोते हो सर्व बातमीपत्र नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:40 होत आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात आज ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. वाचनस्वर आहे संतोष मते यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामानाच्या अंदाजानुसार दिनांक 27 मे रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसंच पुढील 3 दिवस काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता असल्यानं काढणी केलेली पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवावीत किंवा प्लॅस्टिकच्या कागदानं झाकून ठेवावीत. विजेचा पूर्वानुमान मिळण्याकरता दामिनी मोबाईल ॲपचा वापर करावा. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि हवामानाच्या पूर्वानुमानाकरता मेघदूत मोबाईल ॲपचा वापर करावा. खरीपाच्या नियोजनाच्या बाबतीत जे आहे ते पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीत वाफे आणि भारी जमिनीत सरीवरंबे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्याच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपं तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. आपल्या शेतातला मातीचा नमुना त्यात अन्नद्रव्याचं प्रमाण जमिनीचा आम्लबिम्ल निर्देशांक म्हणजे सामू तपासून जमिनीबाबतची माहिती घेणं आवश्यक आहे. खरीप हंगामातील पिकाच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्याचं नियोजन करावं. पिकाची निवड ही जमिनीनुसार करावी. भारी जमिनीमध्ये कापूस तूर सोयाबीन, मध्यम जमिनीमध्ये सूर्यफूल तूर बाजरी सोयाबीन, हलक्या जमिनीमध्ये बाजरी कुळीथ तीळ कारळा एरंडी अशा पद्धतीचं पिकांचं नियोजन करायचं आहे. ऊस पिकामध्ये हुमणी अळीच्या भुंग्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. भुंग्याचा वावर हा प्रामुख्यानं संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान असतो. त्याकरता एकरी 1 प्रकाश सापळा संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान लावावा. मध्यम ते खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन कापूस पिकासाठी निवडावी. सोयाबीन पिकासाठी मध्यम काळी पोयट्याची चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. मूग आणि उडीदासाठी मध्यम ते भारी चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी. तुरीच्या बाबतीत मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकाकरता योग्य असते. चोपण पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार भुसभुशीत पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. जमिनीत स्फुरत कॅल्शियम गंधक या द्रव्याची कमतरता नसावी. साधारणत 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते. बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामू

0: 6.2 ते 8 असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यायचं झालं तर सरीवरंबा पद्धत फायदेशीर ठरते. भुईमुगाच्या बाबतीत जमीन मध्यम भुसभुशीत, चुना आणि सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. मका पिकाच्या बाबतीत मध्यम ते भारी, खोल रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची विशेषतः नदी काठची गाळाची जमीन फारच उत्तम. पशुसंवर्धनाच्या बाबतीत जर का विचार करायला गेलो तर जनावरांच्या पिण्यात दूषित किंवा गाळ मिश्रण पाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जनावरांचं जंतनिर्मूलन करून घ्यावं. कोवळ्या गवतामुळे होणाऱ्या बुळकांडी रोगाकरता सल्फा गोळ्याचा वापर करावा. जनावरांना उत्तम संतुलित आहार द्यावा. जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवणं आणि वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणं महत्वाचं आहे. औषधं देताना योग्य मात्रेतच द्यावीत. जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये. त्यांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीत ठेवावं. पाण्याचं पुनर्भरण करणं गरजेचं आहे. चर, विहीर, तलाव यामधला गाळ काढून घ्यावा. तसंच पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरेल आणि वाहून जाणार नाही याचा प्रयत्न करावा. पावसाचं घराच्या छतावर पडणारं पाणी पाईपद्वारे एखाद्या टाकीत जमा करावं आणि त्याचा वापर विहीर पुनर्भरणासाठी किंवा बोरवेल पुनर्भरणासाठी करावा.
1: हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला श्रोते हो आताच आपण ऐकलात. वाचनस्वर होता संतोष मते यांचा. कार्यक्रम होता कृषीवाणी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर.
2: सरकारी, निमसरकारी कार्यालय, बँका, सहकारी बँका, पतसंस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्था
3: स्वतःच्या संस्थेविषयी आणि चालवित असलेल्या अनेक योजनांविषयीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी खर्चात आकाशवाणीच्या माध्यमातून गावोगावी अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकता.
2: त्यासाठी काय करायचं?
3: संपर्क साधायचा.
2: कुठे?
3: जाहिरात विभाग, आकाशवाणी केंद्र, फोन 242-76-20.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता सकाळचे 7:15 वाजतात.
4: जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
5: काय झालं? अगं
6: हालचालच करता येत नाहीये. सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
5: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
6: हो ना.
5: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
6: कुठे भेटतील त्या?
5: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
6: आणि फोन नंबर
5: 93-72-99-29-36.
6: 93-72-99-29-36.
1: ऐकूया कार्यक्रम. बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
7: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
8: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
7: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, IVF तंत्रज्ञान, वंध्यत्व निवारण, वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: श्रोतो कार्यक्रमात आज ऐकूया मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी श्रुती आंबेकर यांनी दिलेली माहिती. आज ऐकूया कार्यक्रमाचा भाग तिसरा.
9: श्रोते हो नमस्कार. मॅडम, या मासिक पाळी दरम्यान आहार कसा असावा याविषयी आज सांगा.
10: मासिक पाळीमध्ये जो विषय आहे तो आहे रक्तस्राव. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे मासिक पाळी दरम्यान तिला आहे खूप अशक्तपणा असतो, थकवा असतो. त्याच्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये पेय म्हणजे पातळ पदार्थ तिने घेण्याची गरज आहे. रक्त बाहेर पडतं त्यामुळे जास्त प्रमाणात तिला पुढे धोका आहे तो रक्तक्षय. हां, आणि हा रक्तक्षय होऊ नये म्हणून तिने प्रॉपरली जेवणामध्ये लोहयुक्त आहाराची गरज आहे. आता लोहयुक्त आहार म्हणजे आपण बघतो की आपल्याकडे जे स्थानिक स्तरावर मिळतं ते सहज आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याचा पाला आहे, पालक भाजी आहे, बीट आहे, गूळ आहे. त्यानंतर आहे की महत्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन म्हणजे प्रथिनं. कारण रक्त तयार होण्यासाठी लोहही लागतं आणि प्रथिनंही लागतं. त्याच्यामुळे प्रथिनांचाही खूप जास्त प्रमाणात तिने आहारात समावेश करणं गरजेचं आहे. जसं मोड अल्ली कडधान्य आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर मासे आहेत, तर नंतर अंडा आहे आणि

0: ह्या दरम्यानी थोडंसं तिच्या पोटामध्ये दुखत असतं, त्याच्यामुळे हा जो आहार आहे हा हलका आहार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर भरपूर पातळसर असणंही गरजेचं आहे, कारण शरीरातलं पाणी रक्ताद्वारेही भरपूर प्रमाणात बाहेर गेलेलं असतं. आणि त्यानंतर आहे तिला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या घटकांची गरज असते. का? तर तिला बऱ्याच वेळा जे आपले गर्भाशयाचे स्नायू असतात तर त्याच्याही वेदना तिला होत असतात, ते आखुडलेले असतात. तर हे स्नायू रिलॅक्स होण्यासाठी तिला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, तर हे मिळण्यासाठी कोबी हा चांगला स्रोत आहे. नंतर मासे आहेत, खेकडे आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे पदार्थ आहेत, ज्याच्यातून कॅल्शियम मॅग्नेशियम ती खूप प्रमाणात तिला मिळेल. आणि काय होणार आहे, तिचं रक्त भरून निघेल, नंतर पोटामधले जे स्नायू असतात ते सैल पडायला मदत होईल, अशक्तपणा थकवा आहे हेही कमी व्हायला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे मेन्स्ट्रुअल हायजीन सोबत आपल्याला आहाराचीही तेवढीच खूप महत्वाची गरज आहे.
1: नक्कीच मॅडम, या दरम्यान ज्या वेदना होतात त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?
0: हा, तर वेदना म्हणजे थोडक्यात काय आहे की तो स्त्राव बाहेर काढण्यासाठी गर्भाशयाला जोरदार आकुंचन येत असतात आणि त्याच आपल्याला वेदनाच्या स्वरूपात आपल्याला बाहेरून दिसतात. तर ह्यामध्ये वेदना कमी होण्यासाठी अतिशय नैसर्गिक घरगुती आहे ते म्हणजे आलं. तर आल्याचा चहा जर पिला तर खूप चांगला आहे. त्यानंतर आहे एक फोमेंटेशन, म्हणजे काय आहे की गरम पाण्याचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण हॉट वॉटर बॅग वापरतो बघा, तर ही हॉट वॉटर बॅग पण आपण गरम पाणी त्याच्यामध्ये घालून जर पोटाला शेक दिला तर त्याचाही उपयोग होईल. त्याच्यानंतर आहे सध्या हॉट पॅड्स पण अवेलेबल आहे, तर हे हॉट पॅड्स पण आपण त्या भागावरती यूज करू शकतो, ज्याच्यामुळे गरमपणामुळे काय होणार आहे, तिथले जे गर्भाशयाचे स्नायू आहे ते सैल पडणार आहेत आणि तिच्या पोटातल्या वेदना आहेत त्या कमी व्हायला मदत होणार आहे. पोटातल्या वेदना कमी होण्यासाठी एक आहे ते म्हणजे थोडं माइंड डायव्हर्शनल काही थेरपीज आहेत, हॉबीज असतील, काही चित्रकला आहे, संगीत असेल, तर ह्या तुम्ही जपू शकता. आणि अगदी जर खूपच दुखत असेल तर त्याला आम्ही मेडिकली डिसमेनोरिया म्हणतो, तर तुम्ही प्रॉपरली डॉक्टर कन्सल्ट करणं गरजेचं आहे आणि ते मग तुम्हाला म्हणजे जे काही आहे पेनक्युलर्स वगैरे ते डॉक्टरांच्या ऍडवाइसने तुम्ही घेऊ शकता.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी श्रुती आंबेकर यांनी दिलेली माहिती श्रोते हो आपण ऐकलीत. आज ऐकलात भाग तिसरा. कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा. निर्मिती होती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:50 होत आहेत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
1: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
4: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती सारंगधर यांनी सांगितलेली माहिती. सादर करते आहेत विवेक वानखडे.
5: नमस्कार श्रोत्यांनो, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगल.

0: जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो, जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमान वाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे.
1: जागतिक तापमान वाढ याविषयी आदिती सारंगधर यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. सादर करते होते विवेक वानखडे, निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्राची आणि हा कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 6:55 होत आहेत.
3: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
5: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
4: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
5: फोन नंबर 0241-235-3515,
4: मोबाईल 960-44-988-36.
6: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
7: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्ण वेळ संधिवात क्लिनिक,
6: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
7: संपर्क 232-29-29.
1: ऐकूया मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
3: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
2: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
3: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
2: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
3: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
2: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
1: संकलन आहे गोरक्षनाथ बांदल यांचं. नमस्कार. सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी. देशाचा सुवर्णकाळ अनुभवण्याचं भाग्य लाभणार दीपक करंजीकर. महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन आणि ज्ञानभारतम या उपक्रमात सहभागी व्हा धर्मादाय उपायुक्त जगताप. आता घडामोडी सविस्तर. जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत महिला आणि बालविकास विभागाकडून बालविवाहमुक्त भारत

0: अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बालविवाह प्रतिबंध कायद्याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत असून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत जिल्हा बाल संरक्षण कक्ष अहिल्यानगर यांच्या माध्यमातून 55 बालविवाह रोखण्यात यश आलं आहे. बालविवाह प्रकरणांमध्ये 15 कुटुंबांविरोधात FIR दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांनी दिली. देशाच्या प्रगतीचा वेग लक्षात घेता 2047 पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनेल. देशाची अर्थव्यवस्था 30 ते 50 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. भारत महासत्ता बनण्याचा तो सुवर्णकाळ अनुभवण्याचं भाग्य आपल्या पिढीला लाभणार असल्याचा ठाम विश्वास प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय वक्ते दीपक करंजीकर यांनी व्यक्त केला. अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या ग म मुळे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी उद्योजक रमेश फिरोदिया, उपमहापौर धनंजय जाधव, उद्योजक रोहन कुलकर्णी, विचारभारतीचे सचिव सुधीर लांडगे आदी उपस्थित होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन 2 ते 6 जून या कालावधीत करण्यात आलं आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांच्या शुभहस्ते होणार आहे. प्रशिक्षणामध्ये आंब्यापासून विविध पदार्थ निर्मिती करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ज्ञानभारतम संस्कृती मंत्रालयामार्फत भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा जतन करण्यासाठी जुने हस्तलिखिते, ग्रंथ, शिलालेख इत्यादींचं सर्वेक्षण, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याबाबतचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत न्यासांनी त्यांच्याकडे जुनी हस्तलिखिते, ग्रंथ, शिलालेख असल्यास ती ज्ञानभारतम या मोबाईल ॲप्लिकेशनवर अपलोड करून या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन धर्मदाय उपायुक्त न वा जगताप यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी. देशाचा सुवर्णकाळ अनुभवण्याचे भाग्य लाभणार दीपक करंजीकर. महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंबा फळ प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन आणि ज्ञानभारतम उपक्रमात सहभागी व्हा धर्मादाय उपायुक्त जगताप. याबरोबरच आजच्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणारं मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 7 वाजलेत. ऐकूया आजचा सुविचार. अनुभवानच माणूस शहाणा होतो. अनुभवांती आलेलं शहाणपण हे हजारो पुस्तकं वाचून आलेल्या शहाणपणापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे. पैगंबर महम्मद. हा होता आजचा सुविचार.
2: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
3: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
2: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
4: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
2: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट आत्मा मलिक online.com.
6: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोते, आता एक निवेदन आहे आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा विषय आहे तोंडाचा कर्करोग. समज गैरसमज आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. थेट प्रसारणाची वेळ आहे 9 ते 10. संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-3471 आणि

शून्य 241 2 42 36 72। श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या।

0: अशा या भारतीय चित्रपट सृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.
1: तेव्हा श्रोतेहो, आज सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा शुक्रवारच्या फोन गाणी या कार्यक्रमासाठी. आज या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. आपण जरूर सांगा नरगिस यांच्यावर चित्रित असलेलं तुमच्या आवडीचं गीत.
2: श्रोतेहो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
3: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
2: 02-241-242-7420 या दूरध्वनी क्रमांकावर.
1: श्रोतेहो, लक्षात असू द्या उद्याच्या हॅलो बळीराजा या कार्यक्रमाचा विषय आहे महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे. प्रसारणाची वेळ आहे उद्या संध्याकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 आणि 02-246-3672. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, एक नजर घड्याळाकडे. सकाळचे 7:05 झालीत.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
5: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
6: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
7: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
8: मग
7: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
8: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
7: का बरं?
8: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
7: पण कुठे?
8: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
7: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
9: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
10: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
9: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

0: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम
1: ऋतुगान
0: अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानाच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आता सविस्तर बातम्या. कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्री ज्येष्ठ नेते मधु दंडवते यांचं नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्याच्या प्रस्तावाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल. केंद्राच्या मान्यतेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं होणार आहे. देशात सुरू असलेल्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानुसार आता शासनाला 30 जून 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबवता येणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीनं जवळपास 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलची मागणी लक्षणीयरित्या वाढली असून साठेबाजी थांबवण्यासाठी नागरी पुरवठा विभाग आणि गृह विभाग संयुक्त कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,
1: एकीकडे शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे याकरता आपण प्रयत्न करतो, पण निश्चितपणे त्याचा फायदा किंवा गैरफायदा हा काही लोक घेत आहेत. यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एकीकडे नॉर्मल पेट्रोल डिझेलची खपत वाढलेली आहे आणि त्याचवेळी कमर्शियल जे ऑइल आहे, पेट्रोल डिझेल आहे, याची खपत मात्र थोडी कमी होताना दिसते आहे. याचा अर्थ नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियल कडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे.
0: कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी काल दिली. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले. दरम्यान कांद्याला 24 रुपये प्रति किलो किमान भाव मिळावा यासाठी काल नाशिक जिल्ह्यातील चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अन्य नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारनं परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विसर्जनेच्या अतिरेकी विरुद्धची कारवाई यांसह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केलं आहे. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या आव्हानाचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून ही माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती अशा बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रात म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 121वा वर्धापन दिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा काल पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर इथं अत्यंत दिमाखात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना मसाप जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं, तर डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कारानं डॉ श्रीकृष्ण काकडे यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार गायक पंडित सत्यशील देशपांडे, लेखक दिग्दर्शक अभिनेते ऋषिकेश जोशी, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. चौकटीतल्या जीवनापलीकडचे कठोर वास्तव लेखनातून पाहायला शिकले अशा भावना प्रतिभा रानडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. विशेष ग्रंथकार पुरस्कार आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिकही मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबईत टीबी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई आणि आसपासच्या परिसरातील दाट लोकवस्तीमुळे टीबी सारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार होण्याचा धोका अधिक आहे, त्यामुळे या अभियानात लोकसहभाग आवश्यक असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही व्यापक संकल्पना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात काल झालेल्या महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. लहान बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि हीच बचत भविष्यात एसटीसाठी मोठी ताकद ठरू शकते असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगानं 260 कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला काल मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्य

0: सचिव मंडळाच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यात पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर 10 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणं, 1000 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सतर्कता सूचना यंत्रणा उभारणं, तसंच 2 बचाव आणि 10 उपचार केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली. या उपाययोजना तातडीनं राबवण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले. वाशिम कणेरगाव रस्त्यावरील देवठाणाजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पिकअप वाहनानं दुचाकीला मागच्या बाजूनं जोरदार धडक दिल्यानं दुचाकीवरील 3 मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. नाशिक शहरालगतच्या कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या 4 काल संध्याकाळी धरणात बुडून मृत्यू झाला, तर 1 बालकाला वाचवण्यात यश आलं. 2 वर्षांचं मूल धरणाजवळ वाहत असल्याचं पाहून 1 महिलेनं पाण्यात उडी घेऊन त्याला वाचवलं. ग्रामस्थांनी 4 मृतदेह पाण्याबाहेर काढले. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं अनेक वर्षांपासून वस्ती करून असलेली जवळपास 500 वटवाघळं मृत्युमुखी पडली आहेत. सिरोंचा इथं गेल्या काही दिवसात 45 अंशांच्या पुढे तापमान होतं, त्यामुळे उष्माघातामुळे या वटवाघळांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चेतन पेदापल्ली यांनी व्यक्त केला आहे. विषाणूजन्य आजार पसरू नये म्हणून मृत वटवाघळांना तेथच खड्डा करून पुरण्यात आलं, असं वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येगाव शिवारात शेळ्या राखत असलेल्या शाळकरी मुलावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला, तर 1 महिला गंभीररित्या जखमी झाली. यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यात काल दुपारनंतर वादळ वारा आणि गारपिटीसह पाऊस पडला, त्यामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. अनेक घरांवरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडाले, 1 वासरू ठार झालं तर काही जनावरं जखमी झाली. अमरावती शहर आणि परिसरात काल काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर विदर्भात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन. इंधनाची साठेबाजी रोखण्यासाठी नागरी पुरवठा आणि गृह विभाग करणार कारवाई. लोकसंख्याशास्त्रीय आव्हानांच्या निवारणासाठी केंद्राद्वारे उच्चस्तरीय समितीची स्थापना. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते, आता सकाळचे 7:20 झालीत.
2: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.
3: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी.
2: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम.
3: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी.
2: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
3: जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, लक्षात असू द्या, आज रात्री 9 हॅलो डॉक्टर हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम. आजचा विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. थेट प्रसारणाची वेळ आहे आज रात्री 9 ते 10 आणि संपर्कासाठी

0: चे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 3731 आणि 2 42 36 72.
1: श्रोते हो, रुपेरी पडद्यावर झळकणारं नरगिस हे नाव, ज्यांच्या एका कटाक्षात हजारो कहाण्या दडलेल्या होत्या, त्या कधी आवाराच्या राजची रिटा झाल्या तर कधी मदर इंडिया बनून संपूर्ण देशाची आई झाल्या.

अशा या भारतीय चित्रपटसृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

अशा या भारतीय चित्रपटसृष्टीचा स्वर्णिम अध्याय लिहिणाऱ्या दिग्गज अभिनेत्री नरगिस यांचा 1 जून हा जन्मदिवस. त्या अनुषंगानं शुक्रवारच्या फोनगाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली गीतं तुमच्या पसंतीची.

या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा फोन गाणी या कार्यक्रमात. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02:41, 02:42, 34:71 आणि 02:42, 36:72.

तेव्हा श्रोतेहो, आज सकाळी 8:15 जरूर संपर्क साधा आणि सांगा नरगिस यांच्यावर चित्रित झालेलं तुमच्या आवडीचं गीत, फोन गाणी या कार्यक्रमासाठी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्या सोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातान

0: त्यात फिरणारे डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्य पातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे, तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीट वेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारी परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्या संदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ॲडवायझरीज इश्यू केलेले आहेत. त्या ॲडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माईन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माईन्स यांच्यासाठी आपण ॲडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे, जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो, त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं, तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खर तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सिना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठचा प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसाद यंत्रणा जी अलर्ट एजन्सीज आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी, आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण 0 मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
0: नक्कीच. खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे 0 मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
1: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळोवेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
0: नक्कीच, म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलंय. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
1: चक्रीवादळ जर बघितलं तर आपण 2 कालावधी, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सीज, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे,

0: कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज NDRF SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्त्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीच काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजनांमध्ये तातडीच्या उपाययोजना याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करत आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतोय आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण या नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केलेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय. मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत अग्रगण्य संस्था जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसोर्स सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थांकडनं जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईडसाठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच. आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच. कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉकड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC NSS याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडच्या घटना झाल्या त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळेमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्त्वपूर्ण

संपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्त्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: श्रोत्यांनो, आत्ताचा पण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: दिलखुलास कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोत्यांनो, आता सकाळचे 7:40 होत आहेत. घेणार आहोत आनंद काही सुगम गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं रमेश अणावकर यांचं हे गीत. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं. ऐकूयात.

सुमन कल्याणपूरी यांच्या स्वरातलं रमेश आणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं. आता ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत.

0: सुधीर फडके यांच्या स्वरातली ही भावगीत रचना श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
2: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
1: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
2: निवेदन संपलं.
0: तेव्हा श्रोते हो, लक्षात असू द्या, आज आहे फोन गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण 7:15. जरूर आपण फोन करा, फक्त आपला फोन 21 दिवसांनंतर असेल इतकं लक्षात ठेवा. या शुक्रवारचा कार्यक्रम आहे अभिनेत्री नरगिस यांच्यावर केंद्रित. तेव्हा जरूर तुमच्या आवडीचं नरगिस यांच्यावर चित्रित झालेलं गाणं सांगा आणि सहभागी व्हा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 7:50 झालीत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो.

0: नमस्कार श्रोते हो, गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर प्रकाश गरुड, गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावडी रोड, अहमदनगरचे, आपल्याशी बोलतात कॅन्सर या आजाराविषयी. मागे आपण या कार्यक्रमात जाणून घेतलं केमोथेरपी आणि त्याचे होणारे परिणाम रुग्णावर. आणि डॉक्टर, आपण आता पुढे जाणार आहोत की आणखी एक थेरपी आहे यामध्ये, ती म्हणजे लाईट, ज्याला म्हटलं जातं रेडिओथेरपी. तर ती नेमकी काय आहे?
1: बरोबर, ही एक महत्त्वाची उपचार पद्धती आहे, ज्याला आपण किरणांचा वापर म्हणतो किंवा किरणांचे उपचार, ज्याला लाईटचं उपचार असंही म्हटलं जातं. खरं तर ते रेडिओथेरपी हे त्याचं योग्य नाव आहे. यामध्ये किरणांचा वापर करून ह्या कॅन्सर पेशी नष्ट केल्या जातात. आता हे किरणांचा वापर कसा होतो, याच्यामध्ये कुठले असतात, यात अल्फा, बीटा आणि गॅमा अशा प्रकारचे किरण असतात, आणि ते मशीनद्वारे निर्माण करून आपण त्या कॅन्सरच्या गाठीवर ते सोडले जातात. किरणांचा वापर हा विशिष्ट ठिकाणीच केला जातो. जसं आपण ऑपरेशन एखाद्या विशिष्ट ठिकाणी करतो, तसा किरणांचा वापरही विशिष्ट ठिकाणीच होतो. ज्या ठिकाणी कॅन्सर मूलभूत आहे, ज्या ठिकाणचा आपल्याला कॅन्सर नष्ट करायचा आहे, त्या ठिकाणी ह्या किरणांचा वापर केला जातो. यामध्ये रुग्णाला काहीही करावं लागत नाही, फक्त सांगितलं त्याप्रमाणे पोझिशननं झोपून राहायचं किंवा उभं राहायचं. झोपूनच शक्यतो ही ट्रीटमेंट केली जाते, टेबलवर झोपून त्यांना काहीही कुठल्याही प्रकारचं त्यांना इजा होत नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांना सलाईन घ्यावं लागत नाही, चिरफाड नाही. याच्यामध्ये जसा आपण छातीचा फोटो काढला जातो, एक्सरेचा फोटो, तर तशाच प्रकारचं ही ट्रीटमेंट असते. काही मिनटाचं फक्त ही ट्रीटमेंट असते. तेवढ्यापुरतं त्यांना आत घेतलं जातं आणि त्यांना एक विशिष्ट पोझिशन देऊन त्याच्यावर किरणांचा मारा केला जातो. ती उपचार चालू असताना पेशंटला काहीही जाणवत नाही, त्याला कुठलेही किरण दिसत नाहीत, आणि त्यामुळे कुठलाही त्रास त्यावेळेला काहीच होत नाही आहे, आणि पेशंट ती उपचार घेऊन बाहेर येतो. म्हणजे इतकी उपडी लेवलची प्रोसिजर असते. म्हणजे आपण ज्याला डे केअर म्हणतो किंवा चालत चालत बोलत केलेली ही ट्रीटमेंट पद्धती असते. परंतु ही महत्त्वाची काय आहे, तर कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी हे किरण अतिशय उपयुक्त असतात. याच्या हे बाहेरून आपल्या त्वचेमधून त्या कॅन्सरच्या पेशीपर्यंत

0: ते जात असतात आणि त्या ठिकाणी ते कॅन्सरच्या पेशी नष्ट करत असतात. ही एका वेळी नाही तर अनेक वेळेला, म्हणजे रोज ठराविक वेळेला ते आपल्याला घ्यावी लागते. याच्यामध्ये अनेक वेळेला, म्हणजे जवळ काही 25 वेळेला, 30 वेळेला किंवा जास्त, त्याच्यापेक्षाही जास्त वेळा ही किरणांचा वापर करून आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते. ह्याच्यात एक महिना, दीड महिन्याचा कालावधीसुद्धा त्याला लागू शकतो. रोज ही घ्यावी लागते. शनिवार रविवार त्यावेळेला सुट्टी असते, परंतु बाकीच्या वेळेला पूर्णपणे ही उपचार पद्धती चालू ठेवावी लागते. त्यावेळेला पेशंटचं जेवण खाण सगळं काही चालू असतं, नेहमीचे व्यवहार सगळं काही चालू असू शकतात. त्यामुळे ही उपचार पद्धती तसे काही त्रासदायक नाही, परंतु थोड्याफार साईड इफेक्ट त्याच्यामध्ये होत असतात, ते कुठले आपण बघूयात.
1: हा, म्हणजे तुम्ही सांगितलं की रेडिओथेरपी ही तशी गरजेची आहेच, कारण विशिष्ट आजार पोहोचला असेल एका स्टेजवर वगैरे आणि त्यात कुठली चिरफाड नाही, कुठल्याही पद्धतीचं ऍडमिट व्हावं लागत नाही 5-5 दिवस किंवा महिनोन महिने. फक्त काय की लोकांमध्ये याचाही एक गैरसमज पसरलेले आहेत रेडिओथेरपीबद्दल, की मग ती माझ्या मते चामडी काळी पडणे किंवा रिंकल्स पडणे, संवेदना नष्ट होणे, अशा बऱ्याचशा लोकांच्या समजुती आहेत. त्याबद्दलही तुम्ही आम्हाला सांगणार आहात आणि पुढच्या भागात आपण हे जाणून घेऊया श्रोते हो की रेडिओथेरपीचे समजुती किंवा गैरसमजुती काय आहेत, ते डॉक्टर आपल्या या कार्यक्रमात निरसन करतीलच त्या शंकेचं. आता जाता जाता पुन्हा एकदा हेच सांगतो डॉक्टर की आपल्या हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत आपण पूर्णपणे मोफत कॅन्सरचे उपचार करता, तेव्हा श्रोते हो आपणही आपल्या आसपास किंवा आपले नातेवाईक जर कॅन्सर रुग्ण असतील तर त्वरित गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहमदनगर इथं दाखवा. डॉक्टर पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या कॅन्सर रुग्णांना पाहून त्यांच्यावर योग्य ते उपचार करतील. तेव्हा हॉस्पिटलचा नंबर लिहून घ्या, 02-241-232-67-75 02-241-232-67-75. आज या कार्यक्रमात इथं थांबूयात, जाणून घेऊयात रेडिओथेरपीच्या गैरसमजुतींच्या बाबतीत पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद.
2: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 7:55 झालीत. घेऊया जाहिरातीसाठीची विश्रांती.
3: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
4: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
5: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
4: तू आहेसच विसरभोळी.
5: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
3: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
5: आभा?
3: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
7: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
8: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
7: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
8: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
9: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
10: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे.

परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर

0: कई स्थानीय मुद्दे भी मुखपृष्ठ पर प्रमुखता से प्रकाशित किए गए हैं। वीर अर्जुन की सुर्खी है, क्वाड हिंद प्रशांत क्षेत्र में बढ़ाएगा निगरानी। पत्र ने भारत, अमेरिका, जापान और ऑस्ट्रेलिया की विदेश मंत्रियों की तस्वीरों को भी समाचार के साथ प्रमुखता से प्रकाशित किया है। दैनिक भास्कर ने घुसपैठ से निपटने के लिए एक उच्च स्तरीय समिति के गठन संबंधी अमित शाह के ऐलान को सुर्खी बनाया है। पंजाब केसरी ने अपने संपादकीय को शीर्षक दिया है, धर्मशाला नहीं है भारत। पत्र लिखता है, जनसांख्यिकी संरचना बदल जाने से स्थानीय समुदायों में ये भावना बढ़ रही है कि घुसपैठिए सरकारी योजनाओं और राजनीतिक संरक्षण का लाभ उठा रहे हैं, जिससे भाषा और भूमि को लेकर तनाव बढ़ रहा है। जनसत्ता ने दिल्ली में सीएनजी के दाम 2 रुपये प्रति किलोग्राम और बढ़ाए जाने को पहली खबर बनाया है। अमर उजाला ने भी इस खबर को पहले पन्ने पर सबसे ऊपर जगह दी है, जबकि दैनिक ट्रिब्यून ने दिल्ली रेस क्लब को राहत न मिलने और जिमखाना पर सरकार के कुछ नर्म रुख को पहली खबर बनाया है।
1: और अंत में लीजिए सुनिए इस बुलेटिन के मुख्य समाचार एक बार फिर। केंद्र सरकार ने घुसपैठ और अन्य कारणों से जनसंख्या आंकड़ों में परिवर्तन का अध्ययन करने के लिए उच्च स्तरीय समिति का गठन किया। सर्वोच्च न्यायालय एसआईआर को चुनौती देने वाली याचिकाओं पर आज फैसला सुनाएगा। सीबीएसई ने सोशल मीडिया पर प्रसारित उन अफवाहों को खारिज किया है जिनमें उसके ऑन स्क्रीन मार्किंग सिस्टम के उल्लंघन की बात कही गई है। मौसम विभाग ने उत्तर भारत के अनेक राज्यों में तेज गर्मी का अनुमान व्यक्त किया। महाराष्ट्र के विदर्भ में भीषण गर्मी का रेड अलर्ट जारी। और आईपीएल क्रिकेट में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने पहले क्वालिफायर मैच में गुजरात टाइटंस को 92 रन से हराकर फाइनल में जगह बनाई। और इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: आकाशवाणीच हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, आता सकाळचे 8:15 वाजलेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया।
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंटसाठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपीसह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
4: श्रोते हो, नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375। या भागात डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचं की तोंडाचे कॅन्सर समाजात बरेच आढळतात रुग्णांमध्ये, तर काय याच्याबद्दल माहिती सांगाल?
5: सो तोंडाचे कॅन्सर मला सांगायचं आहे की भारतातच खास करून जास्त आहेत, कारण तंबाखूचं प्रमाण भारतात जास्त आहे। बाहेरच्या देशात, पाश्चात्य देशात गेलं तर तंबाखूचं प्रमाण खास करून कमी आहे। स्मोकिंग अल्कोहोल सगळीकडेच आहे पूर्ण जगात, पण तंबाखू खास करून जे
4: डायरेक्ट खाली,
5: च्युइंग टोबॅको म्हणजे डायरेक्ट जे खाल्ली जाते, चघळली जाते,
4: तंबाखू, मावा, गुटखा,
5: ते सगळं भारतात कॉमन आहे। तर त्याच्यामुळे तोंडाचे कॅन्सर भारतातच खूप जास्त कॉमन आहेत। तर आपल्याला हे पूर्णपणे प्रिव्हेंट करता येतील। तंबाखूमुळे होणारा कॅन्सरचं प्रमाण आपल्याला एकदम 80-90% कमी करता येईल। सगळ्यात पहिले तर ओरल कॅन्सर हे प्रिव्हेंटेबल आहे, जर तंबाखू आपण कोणीच खाल्ले नाही, खायचं सोडून दिलं तर। मी सगळ्यात पहिले श्रोत्यांना हे आवाहन करतो की कोणत्याही प्रकारची तंबाखू खाऊ नका। मग तंबाखू कोणत्याही फॉर्म मध्ये असू दे, फॉर एक्झाम्पल मावा, गुटखा, पान मध्ये पण तंबाखू असते, तंबाखूचं पान, तर कोणत्याही प्रकार मध्ये खाऊ नका, कारण ती जर कॅन्सर त्यामुळे झाला तर तो प्राणघातक आहे।
4: किंवा बऱ्याच ग्रामीण भागात दातांसाठी मिसरीचं प्रमाण, त्यातही तंबाखू असते, तर ते सुद्धा घातक आहे आरोग्यासाठी।
5: हो, अगदी बरोबर। म्हणजे स्त्रियांमध्ये काही प्रमाणात मिसरीचं प्रमाण सापडलं आहे, म्हणजे आमच्याकडे जे पेशंट येतात तर तंबाखू तसं नाही खात, पण मिश्री दात घासायला पडतात, तर दात घासायला टूथपेस्ट वापरा, ठीक आहे। मिश्रीमध्ये पण तंबाखू असतो, त्यामुळे पण कॅन्सर होतो हे प्रूव्ह झालेलं आहे, हे सायंटिफिक रिसर्चमध्ये सिद्ध झालेलं आहे। तर

0: हे आपल्याला पहिल्या सगळ्यात पहिले थांबवता येईल, म्हणजे तोंडाचे कॅन्सर एकदम आपल्याला कमी करता येतील भारतात. तर हे झालं थांबवण्याचं प्रमाण.
1: पण मग तोंडाचा कॅन्सर रुग्णाला झालाय हे कसं ओळखायचं त्यानं?
0: पेशंटला सगळ्यात पहिले तोंडामध्ये जखम होते, अल्सर आपण म्हणतो, ती
1: व्रण.
0: जखम, हा, तर ती जखम भरत नाही, म्हणजे वाढतच जाते, आकारात वाढत जाते. सुरुवातीला तर पेनलेस असतं, पण नंतर त्यातनं ब्लड यायला लागतं, किंवा जर दाताच्या खाली आलं असेल तर दात हालायला लागतो, लूज होतो, ठीक आहे. आणि जर कधी कधी गाठ असते, मोठी व्हायला लागते, कधी कधी तोंड उघडत नाही, तर ते कॅन्सरमुळे होणारे बदल आहेत हे सगळे.
1: बरोबर.
0: तर तसं काही वाटलं तर लगेचच कॅन्सर तज्ज्ञांना जाऊन दाखवणं गरजेचं आहे, कारण कॅन्सर तज्ज्ञ मग त्याची पुढे तपासणी करतात, म्हणजे तपासणीमध्ये बायोप्सी करून कन्फर्म करतात की कॅन्सर तो आहे का नाहीये, आणि त्यानंतर पुढच्या तपासण्या असतात.
1: श्रोते हो, हे होते गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया, श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 8:20 होत आहेत. घेऊया आनंद काही नाट्यगीतांचा. पहिलं पद आहे पटवर्धन या नाटकातलं, स्वर आहे मधुवंती दांडेकर यांचा.

0: कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ। बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा। अधिक जानकारी के लिए भेज दे
1: atmamalikonline.com। आत्मा मालिक ये। अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो।
2: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध।
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर।
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? हो मग।
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे।
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852।
6: काय झालं?
7: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडली
6: आहे। अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत।
7: हो ना,
6: काही काळजी करू नका। चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू।
7: कुठे भेटतील त्या?
6: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर। वेळ 11 to 2।
7: आणि फोन नंबर
6: 9372999936।
7: 9372999936।
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर।
8: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
9: श्रोत्या, लक्षात असू द्या, आज 8:15 ध्वनिमुद्रण होत आहे फोन गाणी या कार्यक्रमाचं। येत्या शुक्रवारचा फोन गाणी हा कार्यक्रम आहे नरगिस यांच्यावरती केंद्रित, त्यामुळे आपण जरूर फोनवरती संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-46-36-72 या संपर्क क्रमांकावर, आणि ऐका नरगिस यांच्यावर चित्रित झालेलं तुमच्या आवडीचं गीत।

पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातलं मानापमान या नाटकातलं हे पद श्रोते हो आपण ऐकलं. याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र, सकाळचे 8:30 वाजत आहेत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सर्वसमावेशक सामरिक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांच्यासोबत 17व्या बैठकीत चर्चा केली. अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम पुरवठ्यासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं तसंच दुर्मिळ खनिजांच्या क्षेत्रातील व्यापार वृद्धीसंदर्भात झालेली चर्चा ही मैलाचा दगड असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान विविध मुद्द्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. सागरी आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक समृद्धी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसंच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण या क्वाड सहकार्याच्या स्तंभांवर चर्चा करण्यात आली असं परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितलं. दहशतवाद विरोधी कारवाई हा क्वाड सहकार्याचा एक महत्वपूर्ण स्तंभ आहे. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत असल्याचं या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. केंद्र सरकार ड्रोनद्वारे होणारी अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी पुढील 6 महिन्यात अँटी ड्रोन अर्थात ड्रोन विरोधी यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सांचू सीमा चौकीवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संबोधित करताना ते बोलत होते. सीमेपलीकडून निर्माण होणारे धोके जरी अत्यंत महत्वाचे असले तरी देशात राहून अशा धोक्यांना मदत करणाऱ्या घटकांकडेही तितकंच गांभीर्यानं लक्ष दिलं जाणं आवश्यक आहे. अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी असंही त्यांनी नमूद केलं. सीमेची सर्वसमावेशक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, सशस्त्र दलं, स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचा समावेश असलेली 4-सूत्रीय बहुस्तरीय यंत्रणा असणं अनिवार्य आहे असंही त्यांनी नमूद केलं. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलाच्या आव्हानांचं निवारण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात

माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश नावलेकर या समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसंख्या बदलामुळे कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा तसंच कायदा सुव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभं राहतं आणि ही समिती या बदलांचं समग्र मूल्यांकन करेल असं अमित शहा यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारत कॅनडा आर्थिक भागीदारीचा पुढील अध्याय हा विश्वासावर आधारित असेल, ज्यामुळे दोनही राष्ट्रांची सामूहिक समृद्धी साधली जाईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल व्यक्त केला. कॅनडातील टोरंटो इथं आयोजित राजकीय पुनर्रचनेपासून ते व्यावसायिक अंमलबजावणीपर्यंत या उद्घाटनपर मंत्रीस्तरीय सत्राला संबोधित करताना ते बोलत होते. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आधुनिक औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने एकंदर 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात एकंदर 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला त्या घटनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 26 मे 2014 रोजी मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वावर आधारित अनेक लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. या काळात केंद्र सरकारने परराष्ट्र धोरण, दहशतवाद विरोधी मोहिमा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीविरुद्धची कारवाई यासह राष्ट्रीय सुरक्षेवरही विशेष भर दिला असून वारसा जतन, संस्कृती, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण या क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इस्रायलला असलेल्या पाकिस्तानच्या दीर्घकालीन विरोधामुळे त्याला तटस्थ मानलं जाऊ शकत नाही असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ग्रॅहम यांनी पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्राहम करारात सामील होण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असा आग्रह केला आहे. दरम्यान देशाच्या मूलभूत विचारधारेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराला पाकिस्तान पाठिंबा देणार नाही. पाकिस्तान अब्राहम करारात सामील होण्याची शक्यता नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांनी हे आवाहन केलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने चंद्रावर तळ उभारण्याच्या योजनेचा भाग म्हणून चंद्रावर पाठवल्या जाणाऱ्या रोबोटिक लँडर्स, हॉपिंग ड्रोन्स आणि वाहनांचा तपशील प्रकाशित केला आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची अवकाश कंपनी ब्ल्यू ओरिजिन ही यंत्र तयार करण्यासाठी निवडलेल्या अनेक कंपन्यांपैकी एक आहे. 2028 मध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अमेरिकेला आपल्या नागरिकांना पुन्हा चंद्रावर उतरवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना परत पाठवण्यासाठी नासाबरोबर चीन या स्पर्धेत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीमध्ये कोणताही सुरक्षा भंग झालेला नाही असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. cbse.onmarks.co.in ही URL केवळ अंतर्गत चाचणी आणि पुनरावलोकनाच्या उद्देशाने नमुना माहिती असलेली चाचणी साईट आहे असंही मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं साठवणूक केलेला कांद्याच्या किमान हमी खरेदी दर 1270 रुपये प्रति क्विंटलवरून वाढवून तो 1580 रुपये प्रति क्विंटल असा केला आहे. कांदा खरेदीबाबत विविध राज्य सरकारांच्या आलेल्या विनंतीवरून हा निर्णय काल घेण्यात आला. या दरांची तात्काळ अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिल्लीत ग्राहक व्यवहार विभाग, नाफेड आणि NCCF च्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर समाज माध्यम

0: मावरील संदेशात ही माहिती दिली आहे. व्हिएतनाममधील दा नांग इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी काल पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात 2 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावलं. 65 किलो वजनी गटात मोहित कुमार तर 79 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत चंदर मोहननेही सुवर्णपदक जिंकलं. हवामान. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रह्मपुरी, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल 46 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने रविवारपर्यंत बिहार, कर्नाटक आणि ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची सर्वसमावेशक सामरिक भागीदारी संदर्भात चर्चा. अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी 6 महिन्यात अँटी ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेचं प्रश्नचिन्ह. आणि व्हिएतनाममधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 8:40 झालीत. आज वेळ आहे साहित्य सौरभ या कार्यक्रमाची. तत्पूर्वी एक आठवण श्रोते हो आपल्यासाठी. आज आहे बुधवार, वेळ आहे फोन गाणी या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणाची. फोन गाणी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण सुरू झालेलं आहे. या शुक्रवारचा फोन गाणी हा कार्यक्रम केंद्रित आहे नर्गिस यांच्यावर. तेव्हा जरूर आपण संपर्क साधा 02-241-42-34-71 आणि 42-46-36-72 या संपर्क क्रमांकावर आणि सांगा नर्गिस यांच्यावर चित्रित झालेलं तुमच्या आवडीचं गीत. आता वळूया आजच्या कार्यक्रमाकडे. आज साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकणार आहोत कवयित्री विद्या भडके यांची वर्षा बांगर यांनी घेतलेली ही मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.
2: श्रोतेहो नमस्कार आणि स्वागत आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलं आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेत 19 वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या आणि 600+ कविता लेखन तसंच कथा विविध संस्थांचे 500+ प्रमाणपत्र ज्यांना मिळालेले आहे, शिवाय त्यांचे 2 कविता संग्रह देखील प्रकाशित झालेले आहे, स्मृती आणि उठे तुफान काळजात. तर हे कविता संग्रह प्रकाशित होऊन यांचं ई बुक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. 5 राष्ट्रीय आणि 9 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या अशा ज्ञानदानाचं कार्य करत आपला छंद जोपासणाऱ्या विद्या भडके मॅडम यांना आज आपण कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. तर विद्या मॅडम, तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे.
3: थँक्यू मॅडम.
2: तर त्या आपल्या कविता लेखनाचं कार्य कसं साधतायत, सुरुवात कशी झाली याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर विद्या, ते आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की कविता लेखनाचं कार्य तुम्ही कधी सुरू केलं किंवा ही आवड तुम्हाला कशी निर्माण झाली?
3: तसं पाहिलं तर मी सायन्स साईडची विद्यार्थिनी, परंतु माझे आई वडील शिक्षक होते आणि मी सुरुवातीला चारोळ्या लिहायची. त्या वाचून आई वडिलांनी मला प्रोत्साहन दिले व मी एका डायरीमध्ये ते लिहून घ्यायला लागले. असं करता करता माझा पहिला कविता संग्रह तयार झाला बघा, स्मृती म्हणून.
2: आणि साधारण किती साली, म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी हे तुम्ही साध्य केलं किंवा सुरुवात केली?
3: वयाच्या 20व्या वर्षीच मॅडम, BSc कम्प्लीट झाल्याच्या नंतर लगेचच माझा स्मृती हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला.
2: अच्छा, म्हणजे तुम्ही कविता लेखन करताना सुरुवात झाली तुमची आणि लगेच तुमचा कविता संग्रह देखील प्रकाशित झाला.
3: हो, माझे वडिलांचे मित्र पुण्याला होते तर त्यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केला.
2: अच्छा, आणि सुरुवातीची कोणती कविता आहे आपल्या श्रोत्यांना आपण सांगूयात की ज्यानं तुमच्या या कविता लेखनाचा प्रवास सुरू झाला?
3: सुरुवातीची कविता होती लेखनी. शब्द हेच बाण माझे शब्दरूप भावनांना, शब्द हेच बाण माझे शब्दरूप भावनांना, तूच जपले रे खरे अर्थपूर्ण या शब्दांना. शब्दांना

0: धार सुखाचा उमलते भाव लेखणीतून, शब्दांना धार सुखाचा उमलते भाव लेखणीतून, असावा ताळमेळ जीवनात आनंद उमरतो भावनेतून। माझ्या मुक्या भावनांना व्यक्त केले साहित्यात, मनाला रे विरुंगुळा जगू आता आनंदात।
1: वा, तुम्ही तुमच्या मुख्या भावनांना शब्दांमधनं साहित्यातनं प्रकट केलं। तर तुम्ही सुरुवातीला कार्यक्रमात सांगितलं की तुम्ही सायन्स स्टुडंट होत्या, आणि सायन्स स्टुडंट असताना सुद्धा तुम्ही या क्षेत्रात कवितेकडे कशा वळालात?
0: माझे वडील मराठी या विषयाचे प्राध्यापक।
1: अच्छा।
0: आणि ते मला मार्गदर्शन करायचे, मी आपोआपच म्हणजे चारोळी लेखन करायचे, तर ते मला सांगायचे ह्या पद्धतीतीन लय आला पाहिजे, सूर आला पाहिजे, किंवा अष्टाक्षरी कशी लिहायची, तर हे ते समजून सांगायचे, आणि त्यांचं गायडन्स मला मिळत गेलं। आणि आई वडिलांचं मार्गदर्शन तर मिळालं, तसेच आमचे गुरु साहित्य क्षेत्रातील डॉक्टर बाबूराव दत्तात्रय उपाध्ये सर यांनी मी कविता संग्रह लिहिल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे जायचे, अष्टाक्षरी रचना पूर्णपणे जुळतात का हे त्यांना विचारायचे, एखादी चूक असली तर ते चूक व्यवस्थित करून मला मार्गदर्शन करायचे।
1: महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तुम्हाला ही आवड निर्माण झाली आणि मार्गदर्शन सुद्धा गुरूंकडनं चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे। तर तुम्ही आता कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात? आपण जसं सुरुवातीला श्रोतांना सांगितलं, तुम्ही ज्ञानदानाचंही कार्य करताय, तर त्याबद्दलही थोडं श्रोतांना सांगूयात।
0: मी अहमदनगर जिल्हा मराठा यांचे युनिट शेवगाव तालुका बोधेगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। माझा गणित हा विषय आहे, MSc बीएड गणित।
1: अच्छा। आणि गणिताच्या शिक्षिका असताना कविता करणं हे विशेष आहे, नाही का? तर हे ज्ञानदानाचं कार्य करताना तुम्हाला आपला हा छंद जोपासायला कसा वेळ मिळतो, कसं तुम्ही मॅनेज करता हे सगळं?
0: मी आठवड्यातले 2 दिवस माझ्या या छंदाला देते, शनिवार आणि रविवार। आणि हे 2 दिवस घरची कामं करण्याबरोबरच आपल्या छंदाला पण थोडाफार वेळ देऊन हे हा छंद कंटिन्यू पुढे चालू ठेवायचा।
1: अच्छा। बरं, मग शिक्षण देत असताना ज्ञानदानाचं कार्य करताना तुमचे काही कविता संग्रह देखील प्रकाशित झालेले आहेत, तर त्याबद्दलही सांगूयात।
0: सगळ्यात पहिलं पुस्तक माझं स्मृती हे होते। त्यावेळेस आई आणि वडील यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या मित्रांनीच हे पुस्तक प्रकाशित केले होते पुणे येथे, त्याचं प्रकाशन झाले होते। आणि नंतर उठे तुफान काळजात हा माझा दुसरा कविता संग्रह लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रकाशित झाला। आणि आत्ता 3 महिन्यापूर्वी अनमोल भेट हा कथा संग्रह प्रसिद्ध झाला कोपरगाव येथे, साहित्य संमेलनामध्ये हा प्रकाशित झाला। आणि तसेच स्त्री जीवन हा चारोळी संग्रह प्रकाशित झाला। तर हे चारही पुस्तकामध्ये सामाजिक स्त्रीजीवनावर कविता आणि बरेचसे विविध विषय यामध्ये आहेत। नंतर शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही म्हणत असतान तर गणिताची महत्त्वाची सूत्रे, तर हे छोटं पुस्तक मी प्रकाशित केलं आहे 2 महिन्यापूर्वीच, तर हे सुद्धा साहित्य संमेलनामध्येच प्रकाशित केले। इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना हे उपयोगी पडेल अशा पद्धतीचे हे पुस्तक आहे।
1: अच्छा। म्हणजे कवितांसोबत आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही एक मार्गदर्शन होईल असं उपक्रम राबवलेला आहे, असं एक गणिताची महत्वाची सूत्र म्हणून पुस्तक प्रकाशित केलेलं आहे।
0: हो।
1: म्हणजे हे तुम्हाला कसं सुचलं की आपण कवितांसोबत गणिताची सूत्रे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्यासाठी करावीत म्हणून?
0: मी गणित शिकवते, त्यावेळेस मला असं आढळून आलं मॅडम की विद्यार्थ्यांची सूत्रपाठ नसल्यामुळं बरेचसे उदाहरणं त्यांचे चुकतात। आणि हे शिकवत असताना मला लक्षात आल्यानंतर मी म्हटलं की आपण असं काहीतरी करूया की छोटंसं पुस्तक राहीन, कुठंही ते विद्यार्थी वाचू शकतील, खिशात जरी ठेवलं तरी ते येता जाता ते वाचतील। आणि एकदा सूत्रपाठ झाली, सूत्रपाठ झाल्यानंतर आपल्याला गणित हा विषय एकदम सोपा जातो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला याची आवड निर्माण होऊन विद्यार्थी गणिताकडे झुकले जातील। म्हणून मी हे गणितातील महत्वाची सूत्रे ही पुस्तक निर्माण केली.
1: अच्छा, ही तुमची कविता संग्रह पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. तर आपण थोडंसं मागे जाऊयात, तुमच्या बालपणाकडे वळूयात. तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं, कोणत्या शाळेत?
0: माझं

0: शालेय शिक्षण माझे वडील पाथर्डी हायस्कूल तिलोक जैन विद्यालयात होते, तर त्यामुळे माझं 12वीपर्यंत शिक्षण पाथर्डी येथेच झाले आणि नंतर नगरला भाऊ सर्व्हिसला असल्यामुळे नगर येथे रयत महाविद्यालयामध्ये बी एस सी माझं कम्प्लीट झालं आणि संगमनेरला माझं बी एड पूर्ण झालं आणि बी एड पूर्ण झाल्यानंतर लगेच एक वर्षातच मला अहमदनगर जिल्हा मराठा येथे उपशिक्षिका म्हणून नोकरी मिळाली.
1: अच्छा, आणि तिथून तुमचा हा प्रवास सुरू झाला.
0: हो,
1: तर हे कविता संग्रह तुम्ही सांगितलेले आहेत, तर त्यापैकी विशेष दाद ज्या पुस्तकाला मिळाली किंवा रसिकांच्या जास्त पसंतीला उतरला असं कोणत्या पुस्तकाविषयी सांगता येईल?
0: हो, उठे तुफान काळजात या पुस्तकाला म्हणजे शब्दगंध साहित्य परिषद अहिल्यानगर यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. तर ह्या उठे तुफान काळजात ह्या पुस्तकाला मला भरपूर पुरस्कार भेटले आहे. तसेच अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई साहित्य रत्न पुरस्कार भेटला. नंतर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष गौरव पुरस्कार ह्या पुस्तकाला प्राप्त झाला, ते पण अहिल्यानगरमध्येच. लोकसारथी अवॉर्ड शिर्डी 2023 साली. नंतर न्यायप्रभात मासिक समाज रत्न पुरस्कार मुंबई 2022. नंतर आयडॉल लेडी पुरस्कार अहिल्यानगर. राष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्कार पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगर 2022. अशा पद्धतीने मला 18 ते 19 पुरस्कार आत्तापर्यंत मिळाले आहेत. आणि तसेच ताराबाई शिंदे फेलोशिप साठी निवड, माझी पहिला जो कविता संग्रह स्मृती हा ज्यावेळेस मी प्रकाशित केला तर त्यानंतर लगेच ताराबाई शिंदे फेलोशिपसाठी माझी निवड झाली होती. मुंबई येथे ही फेलोशिप मला मिळाली होती.
1: अच्छा, तुम्ही आता ज्या कविता संग्रहाचा उल्लेख केला उठे तुफान काळजात, तर तुमच्या पसंतीची एखादी त्यातली कविता आपण श्रोत्यांना ऐकूयात.
0: कवितेचं नाव आहे जन्मदाता. आपल्याला आई वडिलांविषयी खूप आदर असतो आणि आई वडिलांमुळेच आपण घडलेलो असतो. तर ह्या जन्मदाता ह्या कवितेचं वाचन मी करते. बाप माझा खूप श्रेष्ठ राबतो आम्हासाठी, बाप माझा खूप श्रेष्ठ राबतो तो आम्हासाठी. आई माझी कष्टकरी, आई माझी कष्टकरी मोठे आम्हा घडविण्यासाठी. उपकार कसे फेडू जन्म अपुरा या जगी, उपकार कसे फेडू जन्म अपुरा या जगी. कुटुंबासाठी राबती, कुटुंबासाठी राबती दोघे रात्रंदिनी. दिले संस्कार आम्हाला, दिले संस्कार आम्हाला दुःख लपवी हृदयात. कल्पतरू महाभाग्य, कल्पतरू महाभाग्य लाभले मज जगात. चिंता त्यांना कुटुंबाची, चिंता त्यांना कुटुंबाची सोसल्या जगी यातना, सोसल्या जगी यातना. सुखे ती लांब ठेवली, सुखे ती लांब ठेवली आम्हा सुखी पाहण्याला.
1: छान, म्हणजे खरंच आहे प्रत्येक आई वडिलांसाठी सार्थ ठरतील असे हे शब्द आहेत नाही का? तर याच कविता संग्रहातल्या आणखी काही कविता आहेत का?
0: हो आहेत ना. दुसऱ्या कवितेचं नाव आहे देह देवाचे मंदिर. एकदाच जन्म भेटे, एकदाच जन्म भेटे आभार मानू देवाचे. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर उपकार मानू त्यांचे. नको आता अहंकार, नको आता अहंकार मीपणा आता नको तो. नामस्मरण देवाचे, नामस्मरण देवाचे तारणहार आता तो. संकटे येतील जातील, संकटे येतील जातील सेवा करा ज्येष्ठांची हो. नात्यात प्रेम विश्वास, नात्यात प्रेम विश्वास उन्मत्त होऊ नका हो. माणूसकीनेच वागा देव फळ देतो छान, माणूसकीनेच वागा देव फळ देतो छान. समजून एकमेका, समजून एकमेका जगावे आनंदाने. चांगले विचार मनी महानते आचरण, चांगले विचार मनी महानते आचरण. जो देव मानती जगी त्याचेच होते कल्याण, जो देव मानती जगी त्याचेच होते

0: कल्याण.
1: या शब्दातलं तुम्हाला काय सांगायचं आहे त्याचा अर्थ आपण आपल्या श्रोतांनाही सांगूयात. खूप सुंदर अशी कविता देह देवाचे मंदिर.
0: ही कविता करताना ज्यावेळेस मी पाहिलं म्हणजे काही अनुभव आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्या अनुभवातून शिकतो. कोरोनाच्या काळामध्ये काही कुटुंब मी असे पाहिले की त्यामधून खरंच काही घेण्यासारखं होतं आणि काही कुटुंब असे पण पाहिले की त्यामध्ये माणुसकी अजिबात शिल्लक नाही राहिली नात्यामध्ये असं त्यावेळेस मला वाटलं.
1: खऱ्या अर्थानं तेव्हा आपल्याला अनुभव आले नाही का त्या काळामध्ये
0: अनुभव आले. तर ह्या कवितेचा अर्थ म्हणजे काय की एकदाच जन्म आपल्याला भेटतो म्हणून आपण काय करायचं हा देह देवाचं मंदिर आहे म्हणून उपकार त्यांचे मानू आणि अहंकार नको आणि मीपणा पण नको सगळ्यांशी आनंदाने प्रेमाने वागायचं. संकटे येतात आपले जे ज्येष्ठ व्यक्ती घरातील तर त्यांचा काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांना कोरोना झाला म्हणून आपण दूर लोटू शकत नाही. नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास पाहिजे. माणुसकीने वागायचं म्हणजे देव आपल्याला फळ पण छान देतो. एकमेकांना समजून घेऊन आदर्श कुटुंब पद्धत आणि एकत्र कुटुंब पद्धत असावी असं मला वाटतं आणि आपण जसं आचरण करू तसं देव आपल्याला फळ देतो.
1: खूप छान.
0: माझं स्त्री जीवनावर एक चारोळी संग्रह केला आहे मी. तर त्या स्त्री जीवनावर चारोळी श्री त्यागाची मूर्ती. श्री त्यागाची मूर्ती अभिमान सासर माहेरचा. अभिमान सासर माहेरचा. मुलांसाठी आदर्श असते. मुलांसाठी आदर्श असते स्वत्व जपण्यासाठी जगण्यासाठी. दुसरी चारोळी आहे श्री जीवन आहे लढा. श्री जीवन आहे लढा करू आनंदाने स्वीकारून. संघर्षमय जीवनाची करू सुरुवात नवीन. संघर्षमय जीवनाची करू सुरुवात नवीन. होत्या सावित्रीबाई म्हणून सक्षम झाली नारी. होत्या सावित्रीबाई म्हणून सक्षम झाली नारी. शिक्षणाने विकास झाला म्हणून जगते आनंदाने भारी. शिक्षणाने विकास झाला म्हणून जगते आनंदाने भारी. सुख नांदते मनात असावी माय घरात. सुख नांदते मनात असावी माय घरात. उब लागते पंखात प्रेम असावे नात्यात. तसेच आईवर मी एक चारोळी केलेली आहे बघा. आई विना मी म्हणजे. आई विना मी म्हणजे आत्म्याशिवाय शरीर. मंदिराशिवाय देव आणि माणसाशिवाय घर.
1: वा खूप सुंदर.
0: सावित्रीबाईंनी दिला वसा श्री शिक्षणाचा. आभार मानू त्यांचे स्वाभिमानाने जगण्यासाठी. श्री जीवन आहे फार सुंदर. दोन घरांचा मिलाप जगणे असते आनंदी फार.
1: वा खूप छान. खरंच आहे. आणि स्त्री शिक्षणाचा आपल्याला ज्यांच्याकडनं वसा मिळाला अशा सावित्रीबाईंवर सुद्धा तुम्ही चारोळ्या केलेल्या आहेत आणि वेगवेगळे पैलू स्त्री जीवनाचे तुम्ही या चारोळ्यांमधनं मांडलेले आहेत.
0: स्त्री जीवन जगणं सोपं असतं. करावा लागतो त्याग मनासारखं सगळं नसतं. स्त्री जीवन जगणं सोपं असतं. करावा लागतो त्याग मनासारखं सगळं नसतं. जे स्वप्न तू पाहिजे ते तू विसरून गेली. जे स्वप्न तू पाहिजे ते तू विसरून गेली. जगातील या माणसाच्या सागरात तू स्वतःला विसरली. शब्दांना धार सुखाचा. शब्दांना धार सुखाचा. उमलते भाव लेखनीतून. असावा ताळमेळ जीवनात. आनंद उमटतो भावनेतून.
1: तर तुम्ही आताच सांगितलं की अनमोल भेट हे तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे तर त्याविषयी देखील आपल्या श्रोत्यांना आपण सांगूयात.
0: हो, अनमोल भेट हा कथासंग्रह मागील वर्षी कोपरगाव येथे साहित्य संमेलनामध्ये याचं प्रकाशन झालं. तर यामध्ये 10 ते 12 कथा आहेत मॅडम. तर त्यामध्ये एक सर्वात मोठी कथा आहे अनमोल भेट म्हणून. तर ही कथा म्हणजे मी स्वतःच्या वैयक्तिक जीवनावर लिहिलेली. कथेमध्ये सर्वात मोठी कथा आहे माझे मिस्टर कंपनीत आणि मी शिक्षिका असते. तर त्यांना माहिती असतं की लग्न झाल्यापासून हिला कविता करण्याचा छंद आहे. तर त्यांनी पण कधी विरोध केला नाही. प्रत्येक शनिवार रविवार मी स्वतःसाठी राखीव ठेवते आणि त्यांनी एका संपूर्ण डायरी माझ्या बर्थडेच्या बरोबर 8 ते 10 दिवस अगोदर माझ्याकडून काढून

0: घेतली म्हणजे मला न सांगता. आणि ती डायरी एका प्रकाशनवाल्याकडे दिली आणि सुंदर असे अनमोल भेट हा कथा संग्रह त्यांनी छापून आणला.
1: आणि तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला मिळालेली अनमोल भेट असं म्हणता येईल.
0: आणि बरोबर बर्थडेच्या दिवशी त्यांनी माझे सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणचे नातेवाईक बोलवले आणि एका मोठ्या म्हणजे साहित्य संमेलनामध्ये कोपरगावला याचं प्रकाशन केलं अनमोल भेटचे. आणि हे मला मिळालेले अचानक अशी भेट होती म्हणून या कथा संग्रहाला नाव पण त्यांनी सुचवलं अनमोल भेट.
1: अनमोल भेट
0: आणि बाकीच्या आपल्या समाजात आलेले इतरांचे अनुभव जसे अनुभव येतील किंवा एखादा प्रसंग काही घडलेला असेल इतरांच्या बाबतीत तर तो मी या कथेतून साकारला आहे. तर सध्या आम्ही सर्व्हिस निमित्त शेवगाव तालुक्यामध्ये आहे आणि आम्ही चौघच असतो. माझा मुलगा गणेश, मुलगी साक्षी यांचं सुद्धा मला सहकार्य भेटतं आणि विशेष मोलाचे सहकार्य माझ्या मिस्टरांचं भेटतं. कारण ज्या वेळेस पुस्तक प्रकाशन वगैरे करायचं असतं तर त्या संपूर्ण वेळ ते मला देतात.
1: तर आणखी आता इथून पुढे काय करण्याची इच्छा आहे किंवा काय ध्येय ठेवलेलं आहे समोर?
0: मॅडम, लॉकडाऊनच्या काळामध्ये कम्प्लिटली 3 ते 4 हजार कविता माझ्याकडून लिहून झाल्या आहेत.
1: अच्छा.
0: आणि कथा पण भरपूर लिहिण्यात आले आहे, 2 ते 250 कथा पण आहे. तर मी आता 2 कविता संग्रह चं काम माझं चालू आहे आणि एक शैक्षणिक पुस्तक पण मला काढवायचं आहे. तर ह्या सुट्टीमध्ये मी 3 पुस्तकं काढण्याचा मानस आहे माझा आणि तो लवकरच पूर्ण होईल. तसेच मी अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई ह्या संस्थेला दर महिन्याला 1 आर्टिकल पाठवते मॅडम. ते विषय देतात 1 आर्टिकल आणि 1 कविता.
1: अच्छा, विषय ते सुचवतात.
0: विषय ते सुचवतात
1: लेखन
0: हो. आणि आम्ही जवळजवळ 500 ते 1000 पूर्ण महाराष्ट्रामधून विविध ठिकाणावरून लोक लिहितात आणि मग ते पेपरमध्ये प्रसिद्ध होतं. त्यांचं न्यायप्रभात मासिक दर महिन्याला ते प्रसिद्ध होतं आणि कविता पण मी पाठवते. त्यामुळे त्यांनी मला साहित्य रत्न पुरस्कार गेले 4 वर्षापासून एकही महिना खंड न करता माझं काम चालू आहे. वेगवेगळ्या मासिकमध्ये पण मी आर्टिकल लिहिते, सामाजिक असेल किंवा सावित्रीबाई फुले, आंबेडकर, वेगवेगळ्या ज्येष्ठ समाजसेवक यांच्या विषयी पण मी साहित्य लिहिते, आर्टिकल लिहिते. ते जे विषय सुचवतील त्यावर लिहिते. चालू
1: म्हणजे साहित्याचे वेगवेगळ्या प्रकारांना तुम्ही हाताळताय असं म्हणता येईल. कि चारोळी आहेत, स्त्री जीवनाविषयी तुम्ही लेखन करताय आणि शिवाय वेगवेगळ्या विषयांवर कथा लेखन सुद्धा तुमचं चालू आहे.
0: हो.
1: तर तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी नक्कीच शुभेच्छा आणि तुमचा हा प्रवास असाच चालू राहो, वेगवेगळी पुस्तकं तुमची प्रकाशित हो आणि रसिकांच्या वाचनासाठी उपलब्ध होवत या शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू मॅडम मला इथं बोलवल्याबद्दल, तसेच माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी आभारी आहे तुमची.
2: साहित्य सौरभ या कार्यक्रमात कवयित्री विद्या भरणे भडके यांची वर्षा बांगर यांनी घेतलेली मुलाखत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते सुदाम बटुळे. थांबूया आजच्या कार्यक्रमात इथेच. नमस्कार. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतव आता ऐकूया कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. आज कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत आम्ही सातपुते या चित्रपटातलं हे गीत. स्वर आहे हे गीत आहे प्रवीण दवणे यांचं, तर संगीत आहे जितेंद्र कुलकर्णी यांचं. स्वर आहे शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांचं. ऐकूयात.

0: निहिऱ्या जोशी, शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जितेंद्र कुलकर्णी यांचं. चित्रपट होता आम्ही सातपुते.
1: लवकर टिफिन पॅक करा. राजू, मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर सीबीएसई? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशंस ओपन. आत्मा मालिक
6: ये. नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
7: atmamalikonline.com. आत्मा मालिक
8: ये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोते हो, रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात आता ऐकूया क्षणभर विश्रांती या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं हे गीत. संगीत आहे ऋषिकेश कामेरकर यांचं आणि स्वर आहे सोनाली कुलकर्णी आणि सहकाऱ्यांचा.

सोनाली कुलकर्णी, सलील कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं क्षणभर विश्रांती या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं गुरु ठाकूर यांचं, तर संगीत होतं ऋषिकेश कामेरकर यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, आता ऐकूया क्लासमेट्स या चित्रपटातलं। सोनू निगम आणि सायली पंकज यांच्या स्वरातलं क्षितिज पटवर्धन यांचं हे गीत। संगीत आहे पंढरीनाथ कोल्हापुरे यांचं।

क्लासमेट्स या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. स्वर होता सोनू निगम आणि सायली पंकज यांचा, गीत होतं क्षितिज पटवर्धन यांचं, तर संगीत होतं पंढरीनाथ कोल्हापुरे यांचं. आता ऐकूया मितवा या चित्रपटातलं हे गीत. गीत आहे, स्वर आहे जान्हवी प्रभू अरोरा यांचा आणि शंकर महादेवन यांचा. गीत आहे बंदार चोळकर यांचं, तर संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

मितवा या चित्रपटातलं जान्हवी प्रभू अरोरा आणि शंकर महादेवन यांच्या अस्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत मंदार चोळकर होतं, मंदार चोळकर यांचं होतं, तर संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. आता ऐकूया दुनियादारी या चित्रपटातलं हे गीत.

0: दुनियादारी या चित्रपटातलं सायली पंकज आणि शंकर महादेवन यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं क्षितिज पटवर्धन यांचं, तर संगीत होतं पंकज पडघन यांचं. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात थांबूया इथेच. नमस्कार. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 9:25 झालीत.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी. 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
4: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
2: श्रोतो हे किसान वाणी या कार्यक्रमांतर्गत उद्या हे हॅलो बळीराजा हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम। उद्याचा विषय आहे महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 ची अंमलबजावणी। तज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे। प्रसारणाची वेळ आहे उद्या संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत। शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241 242 34 71 आणि 0241 242 36 72। आता हे निवेदन आहे आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं। श्रोतेहो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचा विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज। आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य। थेट प्रसारणाची वेळ आहे आज रात्री 9 ते 10। संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक नेहमीचेच 0241 242 34 71 आणि 42 36 72। तेव्हा लक्षात असू द्या, आज कार्यक्रम आहे हॅलो डॉक्टर आणि उद्या कार्यक्रम आहे हॅलो बळीराजा।

रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती। श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतः रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते, इतरांनाही त्यात सामावून घेते। अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व। नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून। तेव्हा श्रोते हो, येत्या शनिवारी जरूर एका कार्यक्रम नारी विश्व। आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। आता सकाळचे 9:30 वाजतायत, यानंतर 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी सहक्षेपित करीत आहोत।

0: उमेश गोखले।
1: आज के फनकार

मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. श्रोते, आता सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरातलं पुढचं पाऊल या चित्रपटातलं हे गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं. ऐकूयात.

0: माणिक वर्मा यांच्या स्वरातलं पुढचं पाऊल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीतबहार. श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत.

0: तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही.
1: तेव्हा श्रोते हो, उद्या रात्री 9 वाजता जरूर ऐका कार्यक्रम हॅलो गीत बहार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, आता ऐकूया आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातलं हे गीत। संगीत आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

0: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
1: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवीहवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
0: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे
1: नव्या जोमात नवीन कार्यक्रम। मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
0: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
1: जगभरात कुठेही।
2: श्रोते हो, आता ऐकूया ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं हे गीत। संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, चित्रपट आहे निवडुंगा।

0: आमची पंढरी।
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा वाटणारा कार्यक्रम म्हणजे आमचं शेत आमचा परिसर।
2: होय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीशी निगडीत महत्त्वाची माहिती वेगवेगळ्या पद्धतीनं
1: अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
2: आमचं शेत आमचा परिसर।
1: शेती दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना याविषयी माहिती देणारे कार्यक्रम
2: आणि थेट प्रसारित होणारा हॅलो बळीराजा सारखा कार्यक्रम शेतकरी बांधवांचे मार्गदर्शक बनले आहेत।
1: श्रोते हो, अशा या शेतकरी बांधवांसाठी असलेल्या कार्यक्रमात आपल्यापैकी काहींनी स्वतः तयार केलेली
2: आणि कृषी विभागाची मान्यता असलेली सेंद्रिय खत, जैविक कीटकनाशक,
1: निर्माण केलेली रोपवाटिका, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजार,
2: खत, बियाणं, कीटकनाशक, शेतीशी निगडीत छोटे मोठे उद्योगधंदे
1: याविषयीची माहिती अगदी कमी खर्चात पोहोचवू शकता।
2: तसंच आपल्या मालाची जाहिरात लोकांपर्यंत घराघरात नेऊ शकता।
1: एवढंच नाही तर या शेती कार्यक्रमाचे प्रायोजक बना आणि आपल्या उत्पादनाची ओळख लोकांना करून द्या।
2: यासाठी प्रत्यक्ष भेटा किंवा आकाशवाणीच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।
1: फोन 242 76 20 आणि 242 32 88।

श्रोते आपण ऐकतात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा. आता ऐकूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत. स्वर आहे भीमसेन जोशी यांचा तर संगीत आहे वसंत देसाई यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं ग दि माडगुळकर यांचं, तर संगीत होतं वसंत देसाई यांचं. आता ऐकूया संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं हे गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

संसार संसार या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुरेश भट यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकूया मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर.

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली अशोकजी परांजपे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं. आता ऐकूया अनुप जलोटा यांच्या स्वरातली ही पारंपरिक रचना.

अनुप जलोटा यांच्या स्वरातलं हे पारंपरिक भजन श्रोते आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं ब्रह्मकुमारी या नाटकातलं हे पद.

ब्रह्मकुमारी या नाटकातलं प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातलं पद श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि चंदन दास यांच्या स्वरातली ही गजल.

अनुराधा पौडवाल आणि चंदन दास यांच्या स्वरातली ही गझल श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बॉर्डर या चित्रपटातलं हरिहरन आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. संगीत आहे आदेश श्रीवास्तव यांचं.

बॉर्डर या चित्रपटातलं हरिहरन आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आदेश श्रीवास्तव यांचं. आता ऐकूया विवेक प्रियदर्शन यांच्या संगीत निर्देशनातलं मोहनदास या चित्रपटातलं हे गीत. स्वर आहे अलका याज्ञिक आणि शान यांचा.

0: अलका याज्ञिक आणि शान यांच्या स्वरातलं मोहनदास या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विवेक प्रियदर्शन यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:15 वाजले आहेत.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन ओपन.
0: श्रोते हो, आता आपली गाणी कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातली नीती नाखवे यांची ही रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातले नितीन आखळे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली चंद्रशेखर सानेकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अजय अतुल यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 11:28 झालीत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो लक्षात असू द्या, आज रात्री 9 ते 10 थेट प्रसारित होणारा कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आजचा विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज। आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य। थेट प्रसारणाची वेळ आहे आज रात्री 9 ते 10 आणि संपर्कासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-3471 आणि 0241-242-3672।

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी. सकाळच्या या प्रसारण सभेतून मी भारती कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एक प्रखर राष्ट्रभक्त, एक तेजस्वी व्यक्तिमत्व आणि सावरकर म्हणजेच साहस हे आपण सगळे जाणतोच. याच सावरकरांवर त्यांच्याविषयी अतिशय स्नेह असणारे कवी राजा बढे यांनी काय लिहिलंय बघा. मराठ्यांच्या मूर्त स्फूर्ती विकासा नवोन्मेषशाली कवींच्या कवे महासाहसी त्याग वीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे. आज आपण सावरकरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहित्य सूर्य सावरकर या रूपकातून. या रूपकाचं लेखन केलं आहे अर्चना साने यांनी.
1: कैदी क्रमांक 32 788 वर्ग 3C कक्षा 2 कैद 1910 सुटका 1960.
0: सुनील नभहे सुंदर नभहे नभहे अतल आहा सुनील सागर सुंदर सागर सागर अतल चिहा. हे सागरा तुझ्याच साक्षीनं तुझ्या लहरींवरून परत एकदा निघालो पण त्या काळ्या कुट्ट तुरुंगात अंदमानात जन्मठेप भोगण्यासाठी. कठोर का असेना पण तुझ्याच सहवासात पुढची 50 वर्ष काढायची आहेत हे काय कवी. तू तिथेही असाच सुनील सुंदर असशील पण माझ्या भविष्याच्या कल्पनेनं सागरात तू काळवंडू नकोस. तुला ठाऊक आहे ही मातृभूमी मला प्राणांहून प्रिय आहे. परवशतेची साखळदंड तोडून तिला मुक्त करण्यासाठी माझे प्राण तिला अर्पण करणं यापेक्षा भाग्य ते कोणतं असेल सागरा.
2: 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे एक धगधगत अग्निकुंड, प्रखर देशभक्त. पण या नावाबरोबर इतरही विशेषणं जोडली जातात, ती म्हणजे धाडस, कर्तृत्व, त्याग, तसंच संवेदनशील मनाचा कवी, लेखक आणि वक्ता सुद्धा. आज त्यांच्या साहित्य विश्वाची ओळख करून घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न करूया.
0: सावरकरांचं वाङ्मयीन कार्य अफाट आहे. कधी प्रसंगानुरूप केलेलं तर कधी जाणीवपूर्वक केलेलं. पण त्यांचं लेखन हे

0: त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होणार असंच आहे, नव्हे तो व्यक्तिमत्वाचा भागच म्हणता येईल. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना, उद्भवलेले प्रसंग, त्यामुळे विचारांची घट्ट झालेली वीण त्यांच्या साहित्यातून प्रकर्षानं दिसते. राष्ट्रप्रेम, कर्तव्य, त्याग यासंबंधीच्या भावना अधिक दिसतात.
1: सावरकर वयाच्या 13-14 वर्षापर्यंत भगूर या त्यांच्या जन्मगावीच होते. तिथली माणसं, अवतीभवतीचं वातावरण आणि वैविध्यपूर्ण वाचन यामुळे संस्कारांची शिदोरी कायमच गाठीशी होती. लहानपणीच्या गोड आठवणी पुढे अनेक काव्यांमधून प्रतिबिंबित झाल्या आहेत.
2: शैशवी दूध भाताचा घास लावून लोणचे, ताटली तुन जो देई आई त्या सम कोणचे, मिष्ट पक्वान न हो लागे आयुष्यात पुन्हा.
1: या ओळी आईच्या आठवणींना उजाळा देतात.
0: महाकाव्य म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात, म्हणजे अवघ्या 8-9 वर्षी महाकवी होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं. याच पार्श्वभूमीवर पुढे अंदमानात असताना लिहिलेली कविता रवींद्रनाथांचे अभिनंदन ही महाकाव्याच्या स्टोरीची होती असं अभ्यासक सांगतात. तसं बघितलं तर वडील दामोदर पंत हे स्वतः काव्य करत, घरातलं वातावरण भक्तिभावयुक्त होतं, तसंच रसिकही होतं. सप्तशतीचे पाठ, संस्कृत, मराठी, इंग्रजी काव्याचा अभ्यास घरी होत असे. सावरकरांचे मामाही काव्य करत असत. काव्य संस्कार असे दोन्हीकडून पल्लवित झाले.
1: रामायण, महाभारत, मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, इथपासून ते शिवाजी महाराज, पेशवे यांच्या बखरी तसंच इलियड हे महाकाव्य देखील त्यांनी वाचलं होतं. वयाच्या अवघ्या 11 वर्षी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका त्यांनी लिहिला, तर 15 वर्षी स्वदेशीचा फटका रचला, जो पुण्याच्या त्यावेळेच्या जगत वित्तेच्छू या वर्तमानपत्रात छापून आला.

0: 1898 ते 1905 या काळात पेशव्यांवर शिवाजी महाराजांवर त्यांनी काव्य केली. चाफेकर आणि रानडे फाशी गेल्याचं कळताच त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली की चाफेकरांचं अपूर्ण राहिलेलं कार्य मी पुढे चालवेन आणि या दोघांवर एक फटका लिहिला.
1: कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे. कार्य चालवू गिरवित तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. पराक्रमाचे आम्ही धडे.
0: छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांच्या अभिनव भारत या गुप्त सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची शपथ त्यांचे सहकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीसमोरच घेत असत. महाविद्यालयात असताना श्री शिवगीत, शिववीर, शिवाजी महाराजांची आरती, सिंहगडाचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा अशी अनेक काव्य त्यांनी रचली. पुढे रत्नागिरीत असताना 1926 साली शिवाजी महाराजांवरच हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे काव्य लिहून हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या वीराची पुन्हा एकदा आठवण करून दिली.
2: या सर्व काव्य प्रकारातून सावरकरांची स्वराज्याबद्दलची आणि स्वातंत्र्याबद्दलची तळमळ अधिक व्यक्त होते. त्यांच्या वृत्तीवर, कृतींवर आणि साहित्यावरही सर्वात जास्त प्रमाणात मातृभूमी आणि तिचं स्वातंत्र्य याचीच आस दिसून येते. स्वतंत्रतेचं स्तोत्र याच भावनेतून रचलं गेलंय हे वेगळं सांगायला नकोच. स्वतंत्रते भगवतीच्या ठाई निष्ठा वाहताना ते म्हणतात, तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण.

0: त्यांचं व्यक्तिमत्व काव्यातून स्पष्टपणे जाणवत असलं तरी कधी कधी त्यांच्यातला तरल कवी निसर्गातल्या विश्वातल्या सौंदर्याला गवसणी घालतो. तारकास पाहून चांदोबा चांदोबा भागलास का, जगन्नाथाचा रथोत्सव या काव्यांमधून ग्रह नक्षत्र तारे उत्सव यांना काव्याच्या चौकटीत त्यांनी उतरवलं आहे.
1: लोहगजाची जी जाणी, लोहगजाची जी जाणी, कोठडी सममती खाली, टाकुनी कांबळी मी अपुली, टाकीत अंगा तो दिसली. समोरची नभी मज देखा, समोरची मज नभी देखा, चमकत चिमुकली शशिलेखा, शशिलेखा रे शशिलेखा. टाळी वाजवनी मी चमशी, टाळी वाजवनी मी चमशी, कथिली वार्ता अद्भुतशी, सहा सहा महिन्यात कधी चंद्र दिसे ना बंदी मधी, वर्षही न जिथे तिथी तिथे, वर्षही न जिथे तिथी तिथे, कळणे कैशी तरीही ते. असेल पंचमी चतुर्थीची, असेल पंचमी चतुर्थीची, कोरकोवळ्या चंद्राची, कोरकोवळ्या चंद्राची.
0: अभिजात संस्कृत वाङ्मयात शोभेल अशा कमला या काव्यात तर अवघी पुष्पसृष्टी उभी केली आहे. एखाद्या महाकवीचीच शैली इथे जाणवते. या काव्यातल्या उपमा तर इतक्या सुंदर आहेत की अनेक प्रख्यात कवी आणि लेखकांना महाकवी कालिदासांची आठवण इथे होते.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी. हिरवाची कधी शालू सितमलमलीचा कधी, रेशमी जर तारिवा जयाच्या पदरामधी. नित्य ताजे जिते मोती पाच माणिक जन्मती, पवनेच तसे त्यासी नटवी डुलवी किती. हासता कुंददंती ती जित मन्मथ मोहवी, सुगंध सौम्य हास्याची जा चारुनी नवी नवी. कला एकेक या लोकी कामिनी सकला करी, निज मोह कलावण्या तिजसी मुकुटाधरी. नौकेत कौमुदीचा, नौकेत कौमुदीचा ही रतली कितीदा तरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी, बाग योजन गंधात्या वनदेव पराशरी.
0: हुतात्मा भगतसिंग क्रांतिकारक आणि कवी सावरकरांविषयी म्हणतात, विश्वप्रेमी तो वीर आहे ज्याला भीषण क्रांतिकारक कट्टर अराज्यवादी म्हणायला लोक जरा देखील लाजत नाहीत. तेच वीर सावरकर विश्वप्रेमाच्या लाटांवरून येऊन गवतावर चालता चालता कोवळं गवत पायाखाली चिरडणार तर नाही ना म्हणून थबकतात. काव्य मग ते कोमल भावनांचं असो किंवा शृंगारिक रसाचं असो, सावरकर वीर रसाकडेच वळतात हे अगदी कमलामधूनही जाणवतं. वीर रसाची विरहोच्छ्वास आणि पानिपतच्या महाकाव्यात घालण्यासाठी रचलेली महासागर ही दोन्ही दीर्घ काव्य त्याचीच प्रचिती देतात.
2: बुद्ध्याची घेतले वाण करी हे सतीचे, असं म्हणत खरोखरच सावरकरांनी मातृभूमीसाठी घरादाराचा आणि घरच्यांचाही विरह सोसला, पण निष्ठा ढळू दिली नाही. अंदमानात असतानाच सप्तर्षी काव्य त्यांनी लिहिलं, त्यात त्यांच्या आध्यात्मिक वृत्तीचा प्रत्यय येतो. त्यांनी अंदमानात केलेल्या योगाभ्यासाचा उल्लेख या काव्यात आहे. तसंच सश्रम कारावासाची कामं संपल्यानंतर संध्याकाळी हातातल्या बेड्या चिपळ्यांसारख्या हळू आवाजात वाजवून तुकारामांचे अभंगही ते गुणगुणत असायचे याचाही आपल्याला उल्लेख आढळतो.

0: करण्याचा प्रयत्न करत. गोमांतक या काव्यात कोषागार, दंडक, रुग्णालय, सिंधुद्वार अर्थात बंदर, फुलवाडी असे शब्द त्यांनी वापरले. आपल्या भाषेचा अभिमान दिसावा यासाठी त्यांची सर्जनशीलता त्यांच्या सर्वच लेखनातून दिसून येते.
1: ती सौम्य रात्री, ती सौम्य रात्री छाये या मठाच्या निजली स्वता, रवंथ करिता कोण्या हरिणी समशांतता. जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, जगी असा कुणी फासे पारधीच नकी उरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे, पारिजाता वरी जाती तशी झोपुनी पाखरे.
0: पहिल्या मुलाचं प्रभाकरचं जाणं, अभिनव भारत संस्थेवर आलेली वक्रदृष्टी, स्वकीयांपासून लांब अशा अनेक भावनांचं मिश्रण सागरास ही कविता लिहिताना त्यांच्या मनात होतं. सागरावर स्वामित्व मिरवणाऱ्या आंग्लभूमीला प्रतिशह देण्यासाठी एका आचमनात सागरास गिळणाऱ्या अगस्त्य ऋषींची कल्पना त्यांना सुचली. विषण्ण अवस्थेतही वीररसच बळावला.
2: हाच वीररस मरणोन्मुख शय्येवर या कवितेमधूनही तीव्रपणे प्रकटतो. मृत्यूला आवाहन करताना करुण रसाऐवजी शांत रसाकडून वीररसाकडेच ते वळतात. कवितेच्या शेवटी ते मृत्यूला बजावतात.
1: परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, परी अशक्य जरी ते तुझं एकटे तसे येण्याची, तरी त्याही क्रूर पीडका रोगांच्या सैन्याचा क्षोभ सोसण्या मी असेची सिद्ध अजी दोन वत्सरे.
2: सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वीर रसाचीच निष्पत्ती करणारे वीर कवी सावरकर.
0: कवितांप्रमाणेच सावरकरांनी विपुल गद्यलेखन केलं आहे. संवादात्मक निबंध कथेच्या स्वरूपाकडे जातात, त्यामुळे कथासंग्रह जरी दोनच असली तरी वाचकांना खिळवून ठेवणारं, प्रेरणा देणारं, विचार करायला लावणारं, कथेतल्या कल्पना विलासापेक्षाही सत्य घटना सांगणारं लेखन अधिक प्रमाणात आहे. देवसकी आणि माणुसकी यातून रत्नागिरी जिल्ह्याच्या दाभोळे गावातल्या देवसकीच्या नावाखाली चालणारा आत्मघातकी मूर्खपणा त्यांनी रेखाटलाय. तर व्रते आणि वैकल्य यात विज्ञाननिष्ठ प्रगतीपर व्रत कोणती हे समजून घेऊया असं कथेच्या सुरुवातीलाच ते सांगतात. समाजहितासाठी लोकप्रियतेची तमा न बाळगता फक्त समाज प्रबोधन करणारे लेखन त्यांनी सतत केलं आहे.
2: सावरकरांचे विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे निबंधांमधून, कथांमधून, लेखांमधून डोळसपणे आणि विज्ञानाच्या आधारावरच सण, उत्सव, आचार यांचं पालन करण्यासंबंधी ते सांगायचे. हिंदुत्व या प्रबंधातही त्यांचे हेच विचार ठळकपणे पुढे येतात. असेच विचार कादंबऱ्यांमधूनही प्रकट होतात. त्यांची गाजलेली कादंबरी म्हणजे काळे पाणी. अभ्यासकांच्या मते माझी जन्मठेप या त्यांच्या आत्मचरित्राचंच हे लालित्यपूर्ण लेखन आहे. त्यांच्या आत्मचरित्रावर जेव्हा ब्रिटिशांनी बंदी आणली तेव्हा शासनाच्या वृत्तीला काटशह म्हणून त्यांनी काळे पाणी ही कादंबरी लिहिली. त्यांचे विचार, मत, ध्येय, भावबंध विविध पात्रांच्या माध्यमातून येतात. या कादंबरीतला आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे अंदमान या बेटाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. हिंदू राष्ट्राच्या संरक्षणाचं ते पूर्वेकडचं दार आहे, ते सुरक्षित ठेवा, ते मोडू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
0: मला काय त्याचे अर्थात मोपल्यांचे बंड ही कादंबरी मात्र सावरकरांनी विशिष्ट हेतूनच लिहिली. कुठेही अतिरंजित न करता घडलेल्या घटनेचे पडसादच कादंबरीतून उमटले आहेत. विस्कळीत झालेल्या हिंदूंनी आता तरी जातीभेद विसरून एक व्हावं हा विचारही त्यातून त्यांनी मांडला आहे. इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या सहा सोनेरी पाने या ग्रंथाला विशेष महत्व आहेच, पण सावरकरांची लेखणी त्याही पूर्वी अगदी तरुण वयात तळपली ती जोसेफ मॅझिनी या इटलीच्या क्रांतिकारकाच्या आत्मचरित्राच्या भाषांतराच्या वेळी. यासाठीची

0: यांनी केलेली प्रस्तावना ही सुद्धा खूप जास्त गाजली आणि सावरकरांचं महत्व इतर क्रांतिकारकांना आणि ब्रिटिशांनाही वेगळ्या अर्थानं जाणवलं. ही प्रस्तावना महाराष्ट्रात अनेक तरुणांनी मुखोद्गत केली असंही म्हटलं जातं.
1: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर हे महत्वाचं पुस्तक लिहिलं. संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा त्यांनी ब्रिटिश लायब्ररीत बसून सखोल अभ्यास केला. प्रथम हे पुस्तक त्यांनी मराठीत लिहून काढलं आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं. पुढे युरोपमध्ये ते छापून भारतीय क्रांतिकारकांसाठी आणि भारतीय जनतेसाठी वितरित करण्यात आलं. 1857चा उठाव भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला लढा होता असं सावरकरांनी या पुस्तकात आग्रहानं प्रतिपादन केलंय आणि त्या ग्रंथाची मोहिनी अनेक क्रांतिकारकांवर पडली. अनेकांना या पुस्तकांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. ब्रिटिशांना या अशा प्रकारच्या पुस्तकाचं लेखन होत आहे याचा सुगावा लागताच इतकी धास्ती त्यांनी घेतली की पुस्तक प्रकाशित होण्याआधीच आणि लेखन पूर्ण होण्याआधीच या पुस्तकावर बंदी घातल्याचं प्रसिद्ध केलं. या पुस्तकावरची बंदी उठवण्यासाठी तब्बल 40 वर्ष जावी लागली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच हे पुस्तकही मुक्त झालं. रणशिंग, हिंदू पद पादशाही, अंधश्रद्धा निर्मूलक गोष्टी, तेजस्वी तारे असं अफाट लेखनही त्यांनी केलंय.
2: लंडनची बातमीपत्र म्हणजे सावरकरांनी लंडनमधून भारतातल्या नियतकालिकांसाठी पाठवलेली वृत्त होती. त्यांच्यातला पत्रकार या वृत्तांमधून दिसून येतो. थोडक्यात काय तर साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक पैलूला त्यांनी स्पर्श केला आहे.
0: त्यांनी समाजाचं प्रबोधन हे ध्येय मानलं. लोकांच्या हितासाठी मी लोकप्रियतेचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिलं नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे आणि ते खरंच होतं. त्यांचं प्रबोधन समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारं होतं. एखाद्या रागाचा स्वरविस्तार करताना त्या रागातले स्वर, त्याची स्वररचना जशी आधारभूत ठरते त्याचप्रमाणे सावरकरांचं अलौकिक व्यक्तिमत्वच त्यांच्या नाट्यलेखनासाठी आधारभूत ठरलं. तसं पाहिलं तर एक उपजत नाटककार त्यांच्यात होताच. वयाच्या 14-15 वर्षीच लोकमान्य टिळक, चाफेकर, रानडे यांच्यावर एक एकांकिका त्यांनी लिहिली होती, पण भकूर इथल्या एका ज्येष्ठांच्या सूचनेमुळे ते नाटक पडद्याआडच राहिलं. पण आपल्या लाडक्या येसू वहिनीला लहानपणी खूप वेळा फसवण्याचे प्रकार त्यांनी केले आहेत. एखाद्या प्राण्याचा हुबेहूब आवाज काढून वहिनीला घाबरवून सोडायचं, नाहीतर धप्पकन खोटोखोटच झोपाळ्यावरून अंग टाकून द्यायचं आणि मग सगळ्या घरालाच काळजीत टाकायचं. येसू वहिनींच्या या अशा आठवणींमधून त्यांच्यातला नकलाकार आणि नट दिसून येतो.
1: सावरकरांना नाट्यदृष्टी होती आणि स्वतःच्या नाट्यपूर्ण जीवनातूनही त्याची तीव्रता अधिक वाढली असावी. क्रिया प्रतिक्रियांच्या संघर्षावर नाट्य उभं राहतं हे त्यांना चांगलंच ज्ञात होतं. नाटक हे प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे, त्यामुळे आपले ध्येयवादी विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही नाटकं लिहिली. सावरकर 1924 साली रत्नागिरीला स्थानबद्ध झाले. तिथे त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि शुद्धी चळवळ जोरदार सुरू केली. तोच विषय संगीत उशाप या नाटकातूनही त्यांनी घेतला आहे. अस्पृश्यता, शुद्धी, स्त्रियांचं अपहरण अशा गंभीर विषयांची मांडणी उशाप मधून दिसते. संत चोखामेळा हे या नाटकाच्या केंद्रस्थानी आहेत. चोखोबांच्या काही रचनांवर आधारित काव्यही या नाटकात आहे. पंचही भूतांचा एकची विटाळ, अवघाची मेळ जगी नांदे, तेथे तो सोवळा ओवळा तो कोण, विटाळा कारण देह मुळा. नाट्यकला प्रसारक मंडळींनी हे नाटक 1927 साली रंगभूमीवर आणलं.
0: मास्टर दीनानाथ मंगेशकर, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांनी आपल्या बलवंत संगीत मंडळींमार्फत सावरकरांचं संगीत संन्यस्त खडग हे नाटक 1931 साली रंगभूमीवर आणलं. आत्यंतिक अहिंसा ही हिंसेला जन्म देते हेच या नाटकातून त्यांनी प्रामुख्यानं मांडलंय. यातला संघर्ष बुद्ध आणि विक्रमदेव यांच्या विचारसरणीतल्या विरोधावर आधारलेला आहे.

0: राष्ट्राच्या सीमा ह्या तलवारीच्या टोक्यांनीच आखाव्या लागतात. हिंसेची दंत नखं शस्त्रानं छाटून टाकते ती खरी अहिंसा होय, अशी वाक्य सामान्यांच्या मनात पुन्हा राष्ट्रहिताच्या गोष्टी रुजवतात. या नाटकाचा नायक विक्रमसिंह हा रणांगणावर अतुलनीय कामगिरी करणारा वीर आहे, परंतु तो अहिंसेचा मार्ग अवलंबून शस्त्र खाली ठेवतो. काही काळानंतर शत्रू त्याच्या शाक्य राष्ट्रावर चालून आल्यावर मात्र तो पुन्हा शस्त्र हाती घेतो. ज्या अत्यंतिक अहिंसेमुळे दुष्टांचं परित्राण आणि साधूंचा विनाश होतो ती अहिंसा धर्म नसून प्रत्यक्ष अधर्मच आहे असं म्हणत विक्रमसिंह पुन्हा शस्त्र हाती घेतो. बलवंत मंडळींनी या नाटकावर अतिशय कष्ट घेऊन त्यातली पदं उत्कृष्ट संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं.
1: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरे

0: संगीतानं सजवून नाटक सादर केलं. ते गाजलंच आणि त्यातल्या पदांनी रसिक खेचले गेले. सामान्य माणसावर योग्य तो परिणाम साधण्यात नाटक यशस्वी झालं.
1: मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान आपल्या तात्विक निष्कर्षांसहित सावरकरांनी उत्तर क्रिया या नाटकामधून मांडला आहे. पानिपतच्या पराभवाचा पुरेपूर सूड घेण्याचा अर्थात उत्तर जिंकण्याचा इतिहास म्हणजे उत्तर क्रिया. ही मराठ्यांनी थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत कशी पार पाडली हे या नाटकात दाखवलं आहे. या ऐतिहासिक कथानकावर हे नाटक उभं केलंय. या नाटकातली संघर्षाची ठिणगी प्रथम एका वेडीकडून पडते. ती माधवरावांना उत्तर क्रिया करावयास सांगते. माधवराव विचारतात, कुणाची उत्तर क्रिया?
2: कोणाची कोणाची उत्तर क्रिया सांगू तुला? अरे शनिवार वाड्याचा जो धनी आहे ना, बोलाव त्यालाच आणि आमची उत्तर क्रिया कर. तरच आमच्या अंतराळात तळमळणाऱ्या अतृप्त जीवांना उत्तम गती मिळेल. अरे असे ते पाणीपती पडलेले सहस्रावधी अतृप्त वीरात्मे माझ्या स्वप्नात येऊन ओरडत असतात. ते बघ माझे पतिराज, तो बघ माझा तनय झुंजत पडलेत बघ रणात. ती बघ माझी मुलगी. अग आई ग, खायाळ केली ग, रक्तबंबाळ केली ना रे त्या राक्षसांनी. तुझ्या बापाची, तुझ्या काकांची आणि तुझ्याही काकांची. अरे दचकतोस काय? तुझ्या भावाची सुद्धा, विश्वासरावाची. आणखी ऐक.
3: आई ग, अको बाई ग, पायात पुन्हा काहीतरी बोचलं. काचा.
2: ज्या वाटेनं पाऊल टाकावं त्या वाटेत पिचलेल्या बांगड्यांच्या काचांचा ढीग. घरोघर बांगडी फुटली. ते तुकडे पायात बोचून रक्तबंबाळ झालं ना रे माझं हृदय. मला त्या फुटलेल्या लाखो बांगड्यांची उत्तर क्रिया करायची आहे. त्या लाखांचं नाव ऐकायचं तुला? त्या लाखांचं एक नाव, पानिपत.
1: वेडीच्या बोलण्यामुळे पेटून उठलेले माधवराव अब्दालीच्या नाकावर टिचून पानिपतचं उट्ट काढून उत्तर हिंदुस्थान जिंकण्याची शपथ घेतात. मोठ्या संघर्षानंतर पानिपतचा सूड उगवला जाऊन मराठ्यांचा विजय होतो.
0: सावरकरांच्या तीनही नाटकात स्त्री पात्र ह्या मोठ्या स्वाभिमानी, लढवय्या आणि राष्ट्रासाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिसतात. उषाप मधली कमल, संन्यस्त खडग मधली सुलोचना, उत्तर क्रिया मधली वेडी आणि सुनीती ह्या सगळ्या लढवय्या आहेत. दुबळी स्त्री त्यांनी नाटकांमधून कधीही दाखवली नाही. तसंच आपल्या नाटकांमधून समाज प्रबोधन आणि जागृतीचं काम त्यांनी वारंवार केलंय.
1: जसं व्यक्तित्व तसंच त्या व्यक्तीचं वाङ्मय, या निकषावर सावरकरांच्या वाङ्मयातून त्यांची संपन्न आणि क्रांती प्रेरक वृत्तीच दिसून येते. कुटुंबात वावरणारे सावरकर अत्यंत प्रेमळ आणि हळवे असत, पण कर्तव्य भावनेनं त्यांनी स्वतःला कठोर बनवलं होतं. हे सर्वच प्रतिबिंबित होतं त्यांच्या विविध साहित्य प्रकारातून. पण तत्कालीन राजकीय दबावामुळे त्यांच्या लेखनावर मर्यादाही कितीदा तरी पडली. त्यांच्या आत्मवृत्तावर बंदी देखील आणली गेली. कित्येकदा लेखन साहित्याच्या अभावी मनात उत्कटपणे आलेले विचार त्यांना सोडून द्यावे लागले. पण प्रतिकूल परिस्थिती असूनही सावरकरांनी जवळपास 10,000 पानांचं साहित्य लिहिलं आहे. वज्राहून कठोर यातना भोगताना फुलांवर, तारकांवर, समुद्रावर काव्यातून कोमल भावना व्यक्त केल्या आहेत.
0: सावरकरांचं अवघं साहित्य चैतन्यमयी आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागवणारं आहे. वीररसप्रधान तर ते आहेच, पण प्रचंड आशावादीही आहे. अतोनात छळ सोसतानाही आत्मबल सारखं काव्य त्यांना सुचलं, यातच त्यांच्या कणखर स्वभावाची प्रचिती येते. आपलं संपूर्ण आयुष्य एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे ते जगले. अंदमानात असो अथवा स्थानबद्धतेत, तिथल्या कैद्यांना सुशिक्षित करणं, कविता शिकवणं,

0: इथपासून ते त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागवण्यापर्यंत ते सतत कार्यरत राहिले. स्वतः चंदनाप्रमाणे झिजले आणि कार्यरूपी सुगंध अनंत काळासाठी ठेवून गेले.
1: हे स्वातंत्र्य वीरा, किती वेळ मी तुझं हे चरित्र गान ऐकत होते. अरे पण हे तर काही थोडेच पैलू होते. तुझ्या संपूर्ण चरित्रातली अथांगता कदाचित मलाही पेलणार नाही. मला पाहताना दूर क्षितिजाला तरी माणसाची दृष्टी थांबेल, पण तुझं चरित्र माझ्यापेक्षा या सागरापेक्षाही अथांग आणि खोल आहे, अतल आहे. हे स्वातंत्र्य वीरा, तुझ्या चरणाशी मी लीन होऊ शकलो यातच मी माझी धन्यता मानते. तुला शतशः नमन. साहित्य सूर्य सावरकर हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन होतं अर्चना साने यांचं. सहभाग होता आरती पटवर्धन, विद्या गौरी तामनकर आणि अर्चना साने यांचा.

0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सखी विश्व या कार्यक्रमाची. आणि सखी विश्व मध्ये आज आपल्यासाठी आपल्या भेटीला आलेली आहे सविता जेरे. सखी विश्व. सविता, तुझ्या हातात काहीतरी मला खूप छान लेखन दिसतंय.
1: तर अर्चना, आपण छान लेखणीवरनं छान गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आत्ता आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जे रूपक ऐकलं, खरंच केवढं मोठं कार्य त्यांचं आहे ग.
0: प्रचंड मोठं कार्य.
1: त्यांचे शब्द, त्यांची लेखणी, त्यांचे विचार सगळंच एकदम लखलखते अगदी तलवारीसारखं.
0: मला वाटतं तू त्यांचं काव्य घेऊन आलीस ना.
1: अगदी बरोबर,
0: आपण त्या ओळीनंतर ऐकूया. पण खरंच सावरकरांचा जो काही आयुष्यपट आहे, जीवनपट आहे, तो सहजासहजी आणि खूप कमी वेळात आपण ते सांगणं, समजून घेणं आणि समजावून सांगणं, दोन्ही खूप अवघड आहेत. आणि खरंच ग, त्यांचं जीवन म्हणजे अक्षरशः किती कष्ट, किती हाल अपेष्टा, पण तरीही प्रचंड आत्मविश्वास आणि देशाबद्दलचं प्रेम.
1: प्रेम अगं, आणि म्हणूनच तर ते एवढं मोठं कार्य करू शकले.
0: सविता, कोणतीही व्यक्ती महान जेव्हा होते ना, ती स्वतःच्या अंगच्या गुणांमुळे नक्कीच होते, पण त्याबरोबरच त्याला घरातल्यांची तितकीच महत्वाची साथ असते.
1: अगदी अगदी बरोबर.
0: आणि ती असेल तरच त्या भरोशावर माणूस पुढे मोठा होऊ शकतो.
1: बरोबर.
0: तो कोणत्याही संकटांवर सहज मात करू शकतो. आता तुला सांगते, स्वतः सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केलीच, पण सावरकर कुटुंबाच्या संकटाच्या काळात अत्यंत धैर्याने आणि अतिशय खंबीरपणे संकटांचा सामना केला. येसू वहिनी असू देत किंवा यमुनाबाई असू देत, खरंच ह्या
1: ग्रेटच बायका सगळ्याच. आणि या संपूर्ण परिस्थिती सगळी, आपण जर त्या 100 वर्षापूर्वीची ही सगळी परिस्थिती याचा जर आपण आत्ता विचार जरी केला, तरी कसं त्यांनी केलं असेल,
0: काय भयंकर संकटात ना ते गेले. बरं, नुसतं तेवढंच नाही, म्हणजे त्यांनी साथ दिलीच, कधीही नवऱ्यांच्या ह्या वागणुकीवर त्रागा तर केला नाहीच, पण नवऱ्यांच्या परोक्ष जेव्हा त्यांच्यावर संकट आली, इंग्रजांनी त्यांना घरातनं बाहेर काढलं, त्या स्थितीतही त्या डगमगल्या नाही.
1: आणि त्यात आपल्या पोटचा मुलगा गेला तेव्हाच, त्याच दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. मला इथे ना एक गोष्ट कायम आठवते बरं का अर्चना. एक मोठे सैनिक होते, आपल्या आर्मी मधले मोठे ऑफिसर होते. त्यांच्या मिसेसशी बोलताना असं त्या म्हणल्या होत्या की आमच्या काळी ना की असं फोन मोबाईल असं काही नव्हतं. एकदा नवरा गेला तिकडे लढायला की गेला, मग त्याचा आमचा काहीच संबंध तो येईपर्यंत नसायचा. आम्ही फक्त प्रार्थना करायचो की बाबा सुखरूप परत येऊ दे.
0: तू हेच बघ, सैन्यातले जे अधिकारी होते त्यांच्या बायकांना फोनची सोय नव्हती, त्याच्याही अनेक वर्षपूर्वी आता समुद्रापलीकडे गेलेल्या सावरकरांचं नेमके ते कोणत्या स्थितीत आहेत, काय चाललंय हे कळायला काही मार्ग नव्हता. पण किती धैर्याने ह्या सगळ्या बायका.
1: आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनाची शक्ती जबरदस्त असावी तेव्हा.
0: नक्कीच असणार. पण खरंच म्हणजे बघ ना, पती पत्नीचं नातं हे विश्वासावर जेवढं असतं, तर त्याच्या पलीकडे काहीच नसतं.
1: अगदी खरंय अर्चना. आणि कितीही सुख दुःख असो, की संसारात अगदी पती पत्नी एकत्र असो किंवा लांब असो, दूर असो, प्रवास हा आपला संसाराचा खडतर असो किंवा सुख

0: असो, पण एकमेकांची साथ असली ना तर नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरू शकतो.
1: अगदी बरोबर.
0: तोच संसार मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण होत असतो.
1: अगदी बरोबर आहे. सविता, तुझ्या हातात मला येताना जो कागद दिसला त्याच्यावरची कविता मी आत्ता वाचली बर का, तुझ्याही नकळत वाचली. आणि सावरकरांनी तर अनेक कविता लिहिलेल्या आहेतच, 12,000 ओळींच्या कविता आहेत त्यांच्या.
0: केवढं मोठं काम आहे हे सगळं खरं.
1: मोठं म्हणजे अगं किती प्रतिकूल परिस्थितीत लिहिलेले आहेत. तर कमलासारखं काव्य सुरुवातीलाही म्हटलं की ते इतक्या कोमल भावना भिंतीवर खरडून काढणं म्हणजे किती विचारांचं आणि परिस्थितीचं एकत्रीकरण म्हणूया आपण. नाही का
0: सांग, तो तुरुंग, त्या तुरुंगात अतिशय घाण परिस्थिती, वास सगळा घाण, अंधारलेली
1: नाही खरंच,
0: आणि अशा ठिकाणी त्यांनी इतकं सुंदर काव्य केलं
1: आणि हे मनोबल त्यांनी स्वतःला स्वतःच दिलं. म्हणजे त्यांच्या आत्मबल कवितेत नाही आपल्याला ते दिसतंच. आत्ता ही जी कविता माझ्या समोर आहे ती त्या कवितेचा सार असा आहे थोडक्यात की आपल्या आयुष्याची सुरुवात म्हणजे जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपण एका प्रवासात असतो आणि मृत्यू हा जो असतो ते म्हणजे आपलं घर असतं. तिथे स्थैर्य मिळतं आपल्याला. शेवटच्याच चार ओळी तुला सांगते.
0: नक्की नक्की.
1: जरी राजमार्ग जे मोठे तुझी याची घराचे ते घर अन्य असेलची कोठे या अरुंद आळी तुनी ते मी म्हणून अणूंच्या बोगद्या तुनी रे हिंडूनी बघे घर अंती तुझे सामोरे. पुढे बघ. घर दुजे बांधू देईना, घर दुजे बांधू देईना आपुले कुणा उघडीना या यत्न असा चाले ना बसवेन सोडूनी यत्ना ठोठावीत अजी मी म्हणून पुनरपी बारे ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे.
0: वा वा,
1: अंगावर शहारे येतात ग.
0: अंगावर शहारे म्हणजे विचार किती करावा आपण पण.
1: कुठल्या कुठे विचार जातात आणि जे सत्य आहे ते स्वीकारणं आणि ते उघडपणे दाखवणं सांगणं. सावरकरांनी प्रायोपवेशन केलं म्हणजे मृत्यूलाही त्यांनी हरवलेलं आहे. कमाल आहे.
0: म्हणजे त्यांचे विचार सगळीकडे अतिशय प्रगल्भच होते ग सगळीकडनं. म्हणजे त्या काळात सुद्धा त्यांनी स्त्रियांसाठी पण किती छान विचार करून ठेवलेत. म्हणजे किती पुढारलेले विचार होते स्त्रियांच्या बाबतीतले त्यांचे. हे 100 वर्षांपूर्वींचे त्यांचे विचार स्त्रियांविषयीचे. ते म्हणतात स्त्रियांसाठी अशक्तपणा नव्हे तर सशक्तपणा हेच खरं सौंदर्य आहे. तेव्हाचे विचार. हा, झाशीच्या राणीचा पराक्रम आणि सीतेचा त्याग हे आपले आदर्श असावेत. मुलगा हवा मुलगी नको ही मानसिकता अतिशय चुकीची.
1: 100 वर्षांपूर्वी त्यांनी काढलेले उद्गार.
0: हो हो
1: बघ,
0: जी आजही स्थिती आहे ग
1: खरंच
0: तशीच स्थिती आहे. मातांनी मुलींचं पालन हे देखील अतिशय व्यवस्थितपणे करावं असं सावरकर तेव्हा सांगतात.
1: वा वा.
0: आणि ह्यात अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की सावरकरांनी स्वतः त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या मुलीलाही संपत्तीचा समान हक्क दिला होता.
1: काय सांगते
0: त्या काळात.
1: त्या काळात ग्रेट सर्वार्थाने वीर असं म्हणावं अशा, कारण मुळातच वीरश्रीयुक्त त्यांचं आयुष्य होतं, त्यांचे विचार होते आणि ह्यासाठी सुद्धा हे असे विचार मांडण्यासाठी धाडस लागतं.
0: लागतच, अगदी लागतच. म्हणजे तेव्हा सुद्धा ते कायम म्हणायचे की मुलींच्या कळत्या काळात त्यांचा विवाह व्हावा.
1: बरोबर.
0: तेव्हाची त्यांची विचारसरणी होती.
1: वा, म्हणजे तिला तेवढी समज असावी.
0: समज असावी. आपण एक काम करूया का ग, एक मस्त गाणं ऐकूया त्यांचं,
1: सावरकरांचं.
0: सावरकरांचं.
1: वा, नक्की
0: एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे जाऊयात.
1: चाल.
0: हा चल.

0: वा किती मस्त गाणं ऐकलं आता आपण.
1: सुंदर म्हणजे असं वातावरण निर्मिती झाली आणि शहारे येतात ग.
0: पण अर्चना आजकालच्या मुली बघितल्या ना की कधी कधी आश्चर्य वाटतं. म्हणजे ते आपण बघ ना रात्री नोकरी करतात रात्रीच्या वेळी एकटीचा प्रवास करतात. एकल प्रवास तर खूप वेळा करतातच.
1: अगदी
0: अगदी मोबाईल वरून सगळी कामं चुटकीसरशी एकदम करतात भराभर. अतिशय स्मार्ट झाल्यात मुली आणि मला असं वाटतं समाज बदलतोय. समाज बदलतोय. समाज मुलींना स्त्रियांना सुद्धा हक्क एकसारखा देतोय.
1: कसं झालंय आता पालक सुद्धा खूप जागरूक झालेत मुलींविषयीचे. आपण मघाशी जसं म्हटलं की अजून काही ठिकाणी मुलींविषयी नकारात्मक भावना असली तरी एक समाज असा आहे की जो मुलींना बरोबरीची वागणूक देतो. घरात मुलांना मुलींना एकसारखं शिक्षण देतो आणि ह्या शिक्षणाचाच परिणाम असा आहे की या स्मार्ट युगात मुली पण खूप स्मार्ट झालेल्या आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे पूर्वीच्या काळी बघ मुलींचं आयुष्य म्हणजे घर शाळा आणि पुढे घर
0: अगदी संसार
1: संसार आणि तेही परत संध्याकाळी 7 नंतर घरातनं बाहेर पडायची बंदी. कारण शेजारच्या नजरा सुरू व्हायच्या बोलणं सुरू व्हायचं
0: अगदी. आणि घरात घुसलं की आईचा एकच डायलॉग मुलगी आहेस जपून वाग.
1: काय ग बाई जपून जपून वागायचं खरंच. पण त्या काळात ना सुरक्षितता म्हणजे 4 भिंतींच्या आत राहणं असं समजलं जायचं.
0: खरे
1: मुलींना स्वातंत्र्य कमी होतं आणि बंधनच खूप होती ग. या अमुक वयात आता शिकायचं किंवा आता शाळा पण थोडस 4 पुस्तकं शिकली की शाळा बंद.
0: बरोबर.
1: आता घर संसार सांभाळायचं
0: काय करायचं शिकून
1: हो काय करायचं शिकून आणि घरच तर सांभाळायचं चूल आणि मूल यातच ती अडकलेली होती.
0: पण एक होत मात्र स्वातंत्र्य कमी होतं बंधनं जास्त होती. पण त्या काळी लोकांमध्ये एकमेकांमध्ये आपलेपणा पण होता भरपूर ठिकाणी तो दिसत होता. कारण गावात एखादी मुलगी दिसली एकटी चालली आहे मोठं माणूस लगेच विचारायचं एकटीएस का उशीर झाला असं. म्हणून म्हणजे मला आठवतंय की असं होत होतं की अगदी घरापर्यंत पोहोचवायला चल मी येतो ह्यांची मुलगी ना ग तू असं विचारलं जायचं आणि सोडवायला.
1: बरोबर.
0: म्हणजे ही एक सुरक्षिततेची भाव

0: भावना सुद्धा तिथे होती
1: होती. म्हणजे कसं झालंय, आता जसं व्हर्च्युअली जग जवळ आलंय की नाही, तेव्हा प्रत्यक्ष सोशली जग जवळ होतं. आपल्या शेजारी कोण राहत आहे, गल्लीत, आपल्या चाळीत, आपल्या आळीत कोण राहत आहे, मग अगदी आडनावासहित नावासहित सुद्धा पाठ असायचं, आणि ती आपल्याच घरातली मुलगी आहे असं समजून तेवढ्या जबाबदारीने
0: बद्दल
1: वागले
0: जायचं.
1: बरोबर.
0: म्हणजे सांगते ना तुला की मला आज माझ्या घरची भाजी आवडली नाही, तर मी शेजारच्या काकूंकडनं जायला एक बिंदास जाऊन घेऊन यायची, मला माझ्या घरची भाजी नाही आवडली, तुमच्याकडची द्या. इतकं ते वातावरण एकोप्याचं होतं, एकत्रच होतं. आता थोडस त्या वातावरणात थोडा फरक पडलाय,
1: म्हणजे झालाय फरक. असं की खरंच कित्येकदा असं होतं की मोठ्या बिल्डिंग असतात, सोसायट्या असतात, आणि आपल्या शेजारी कोण राहते हे बऱ्याचदा माहिती नसतं. हे दुर्दैवाने ही गोष्ट योग्य नाही.
0: असं पण आहे ना आजकाल की प्रत्येक जण बाहेर पडतो, प्रत्येक जण कामासाठी बाहेर जात असतो, प्रत्येकाला पोटापाण्याचा व्यवसाय करायलाच लागतो, एकाच्या पगारावर भागत नाही. त्यामुळे प्रत्येकाने बाहेर जाणं आणि काम करणं, आणि त्यामुळे मग घरी आलं की ट्रॅफिक मधनं आलंय, कंटाळलंय, असं पण होतं, कॉम्पिटिशन पण वाढलीय.
1: हा खरंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दोन्ही बाजू आहेत. आपण एकच बाजू घेऊन कधीच बोलणं बरोबर नाहीये. फक्त तेच झालं की वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की प्रत्येक जण आपापल्या कामात खूप जास्त व्यस्त असल्यामुळे आपल्या शेजारी काय चाललंय किंवा कोण राहतंय हे बरेचदा माहिती नसतं. पण जाणीवपूर्वक ते माहिती करून घेणं आवश्यक आहे. ते एका अर्थाने कसं की प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही बघता ना, तर तुम्हाला शक्य होत नसलं तरी ते आपल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं वाटतं.
0: अगदी बरोबर. आणि हल्ली आपण बघतो ना, स्त्रियांचे एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे प्रश्न जे आहेत ते खूप वाढल्यासारखे वाटतात ग मला. की म्हणजे पूर्वीपेक्षा आजकाल स्त्रियांना एकट्यांना बाहेर जाताना त्या सक्षम आहेत, त्या करू शकतात वगैरे वगैरे, प्रत्येक गोष्ट ठीक आहे, पण तरीही त्यांना सतत सजग राहायला लागतं. कोण कोणत्या उद्देशाने आपल्या जवळ आला असेल हे कळत नाही. म्हणजे मी बघितलं ना, मध्ये एकदा सिंहगड रोडला जाताना त्या मुलीची काहीच चूक नव्हती, ती आपल्या रोडनी चालली होती गाडीवर, पण मागनं तिघ जण आली, ती थोडी पुढे गेली म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी गाडी मध्ये घातली आणि तिला ओरडले.
1: अरे बापरे.
0: म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात, ह्याच्यासाठी आजकालच्या मुलींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: खरंच.
0: सक्षम व्हा, सेल्फ डिफेन्स करा, हे सांगितलं जातच, पण प्रत्येकाला ते शक्य असतच असं नाही. पण त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता. एकतर वावरताना आपल्या आजूबाजूला सजग राहणं हे फार महत्वाचं आहे. रस्त्याने जाता येताना किंवा आपल्या शेजार पाजाऱ्यांची नजर कोणाची काय कशी आहे ही ओळखता आली पाहिजे. जो सिक्स सेन्स बायकांना दिलेला असतो, तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. हल्ली स्विस नाईफ वगैरे मिळतो, एक राहू द्यात ना तुमच्या बॅगेत.
1: बरोबर आहे. तिखटाची पुडी ठेवू शकता, आणि हे ठेवलंय आपल्याकडे हे त्यावेळेला भान असलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा असं होतं की मुली खरं स्ट्रॉंग असतात मनानी आणि त्यात एखाद्या परिस्थितीला सामोरं जाऊही शकतात उत्तमपणे, पण त्याच वेळेला भीती नावाची एक गोष्ट त्यांना तिने ग्रासलेलं असतं आणि त्या भीतीमुळे त्या खूप गोष्टी विसरतात.
0: बरोबर.
1: की आपण आता कसं फाईट करायला पाहिजे, या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपण संकटावर काही वेळा पूर्ती का असेना मात करू शकतो, दुसऱ्या कुणाची तरी तोपर्यंत मदतही मिळू शकते. पण हा अवेअरनेस, हे सतत जागृत राहणं खूप महत्वाचं
0: आहे.
1: ते तिला राहावं लागतं आता काही.
0: आणि मोठ्यांनी आरडाओरडा करा नाहीतर. तुला सांगू का, मला असं खूप वाटतं ना, आपण आपल्या सगळ्या मैत्रिणींना ना आपले थोडेसे हेल्पलाईन नंबर सांगूयात का ग.
1: अगदी. फार आवश्यक गोष्ट आणि फार महत्वाची गोष्ट बोलली सविता. खरं
0: लक्षात राहत नाहीत खूप वेळा की आपण कुठे कोणाशी कसं कॉन्टॅक्ट करावं काही प्रॉब्लेम आले तर.
1: आणि ना, नंबर्स लक्षात ठेवायला खूप सोपे असतात आणि बऱ्याचदा मोबाईलची रिंग आपण जेव्हा कोणाला तरी मोबाईल म्हणजे फोन करायला जातो तेव्हा पण ते मेसेजेस येत
0: असतात. तर तुला सांगते अर्चना, इतके सोपे ते एक हेल्पलाईन नंबर आहेत आणि ते आपण आपल्याकडे डोक्यात ठेवले ना आपण सतत, त्याची मदत तर आपल्याला मिळते. आणि काही नंबर असे आहेत त्यातले की जे पोलीस आपलं नाव पुढे येऊ न देता हे सगळं काम करत असतात, ही फार मोठी गोष्ट
1: आहे.
0: तर सगळ्यात पहिला नंबर जो प्रत्येकाकडे असला पाहिजे तो म्हणजे 112 112, हा राष्ट्रीय आपत्कालीन सेवा क्रमांक आहे. आणि कोणतीही मोठी एखादी अडचण आली तर तुम्ही यांना कॉल केला तर तुम्हाला लगेच मदत मिळू शकते.
1: वाह.
0: हा नंबर आहे 112. दुसरा नंबर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे 1091. ह्याच्या आधी पण एक आहे 1090 आणि 1091. हा जो हेल्पलाइन नंबर

0: आहे ना हा महिला हेल्पलाईन नंबर आहे.
1: अरे क्या बात.
0: हा महिलांचा छळ झाला, त्यांना धमक्या कुठनं मिळाल्या किंवा त्यांना असुरक्षित जर कुठे वाटत असेल ना तर हा नक्कीच उपयोगी पडतो. आणि हा खूप महत्वाचा नंबर यासाठी आहे की समजा तुला एखाद्याने धमकी दिली किंवा तुझ्या मोबाईलवर एखाद्याने धमकी दिली किंवा तुला वेगळ्या पद्धतीने काही त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि तू ह्यांना जर कळवलंस या नंबरला तुझं नावही पुढे येऊ न देता त्या व्यक्तीला व्यवस्थित ते जरब देऊ शकतात.
1: वा वा
0: हा फार उपयुक्त नंबर आहे.
1: मैत्रिणींनो लक्षात ठेवा हा नंबर 1090 आणि 1091.
0: तिसरा आणखी एक अतिशय महत्वाचा नंबर आहे तो म्हणजे 181.
1: बर
0: हा नंबर आहे महिला सहायता केंद्राचा. म्हणजे घरातल्या लोकांनी कोणी हिंसा केली, मानसिक त्रास दिला तर या अशा संकटाच्या वेळी खूप वेळा ना बायकांना बाहेर त्रास दिला की लगेच हे होतं पण घरातला त्रास त्या सहन करतात. त्रास सहन करणारा पण एक लिमिट असते ग, कधी कधी तो खूप जास्तच आपल्या सहनशक्तीच्या बाहेर जातो. तर अशा वेळी तुम्हाला मदत जर हवी असेल
1: व्हायलन्स साठी 181
0: या नंबरला तुम्ही नक्की कॉल करा आणि त्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आणखी एक नंबर आपल्याला नेहमी माहिती आहे तोच
1: 100
0: पोलिसांचा पारंपरिक नंबर आहे. पोलीस आपले मित्रच असतात आणि कधीही कोणत्याही वेळी त्यांची साथ आपण नक्कीच घेऊ शकतो. अजून एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर पण आहे बर का, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलीला किंवा मुलाला छोट्या छोट्या मुलांना काही मदतीची गरज लागली तर उपयोगी असा नंबर 1098.
1: चाइल्ड हेल्पलाईन नंबर.
0: आता मध्ये आपल्याकडे एक अतिशय दुर्दैवी घटना घडली म्हणजे त्या अनुषंगाने हा नंबर मला सांगावा असं वाटलं.
1: बरोबर आहे,
0: कारण शेवटी आपलं बाळ, आपलं पोटचं पोर, मातेचं तर हृदय, मातेचं संपूर्ण विश्व त्यांच्या भोवती असतं.
1: बरोबर आहे,
0: त्यासाठी जर कोणतीही मदत लागली तर 1098 या नंबरवर आपण नक्की कॉल करू शकतो आणि त्यांच्याकडनं मदत आपल्याला मागू शकतो.
1: बरोबर.
0: समजा रस्त्यात काही अपघात झाला, हे नंबर सगळीकडे सतत येतच असतात पण तरीही मी हा नंबर सांगून ठेवते. हा नंबर आहे 108. हा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे. रुग्णवाहिका आणि वैद्यकीय आपत्कालीन सेवा, अचानक काही तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला, या नंबरला फोन केला तर हार्डली 10 मिनिटात यांची सेवा आपल्याला मिळते.
1: मस्त.
0: आणि आपल्याला कुठे राहतो तिथे आपल्याला ही ॲम्ब्युलन्स येऊन आपल्याला मदत मिळते. असा हा नंबर आहे 108. आता नेहमीचा अजून एक नंबर तर म्हणजे कुठे आग लागली तर अग्निशमन दलासाठीचा नंबर. सगळ्यांना हा तर पाठ असतोच, हा 101 नंबर.
1: बरोबर.
0: आणि अजून एक फार महत्वाचा नंबर अर्चना, तो आहे 1930. हा नंबर हल्ली सगळ्यात गुन्हे जे होतात ते ऑनलाईन फसवणूक आहे. ही ऑनलाईन फसवणूक किंवा सायबर क्राईम जर झाला तर ह्याची तक्रार करण्यासाठीचा हा नंबर. आणि ही कोणत्याही प्रकारची ही फसवणूक असते ग, म्हणजे नुसतीच अगदी काय पैशाच्या बाबतीत असं असते असं नाही, तर वेगवेगळे फोटो काढून पाठवतात किंवा काही प्रकारची ही हा अन्याय केला जातो. तर ह्या सगळ्यांसाठीचा हा नंबर आहे 1930.
1: या नंबर सोशल मीडियावर जसं आपला वावर वाढला आहे त्या गुन्हे पण वाढले.
0: बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यांसाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, पोलिसांची मदत घेऊ शकता.
1: हो.
0: आणि आणखी एक फार महत्वाचा नंबर बर का, तो म्हणजे आपले आई बाबा, आपले विश्वासू मित्र मैत्रिणी, ह्या सगळ्यांचा नंबर आपल्या स्पीड डायल मध्ये नक्की असला पाहिजे.
1: अगदी, खूप महत्वाची गोष्ट आहे. इमर्जन्सी नंबर्स मध्ये आपण हे त्यांना ठेवू शकतो. इमर्जन्सी
0: नंबर्स मध्ये आपल्याला आपण हे नंबर ठेवू शकतो आणि सतर्क तर आपल्याला राहायलाच पाहिजे. आपण रात्रीच्या वेळी टॅक्सीचा प्रवास करतो, रिक्षाने फिरतो, एकटे दुकटे फिरतो, अशा वेळी सुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. आपलं लोकेशन आपल्या घरच्यांना किंवा जे तुमच्या जवळचे आहेत त्यांना
1: लोकेशन
0: माहिती असणं अतिशय आवश्यक आहे.
1: त्यामुळे लोकेशन शेअर करणं पण महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर, लोकेशन शेअर करणं अतिशय महत्वाचे
1: पण आपल्याच घरच्यांना,
0: आपल्याच हे सगळ्यात मुख्य. अशा रीतीने तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या.
1: सविता, हे सगळ्या नंबर्स इतके महत्वाचे तू सांगितलेस, म्हणजे एवढा महत्वाचा मुद्दा तू मांडलेला आहेस आणि आपल्या मैत्रिणी हे सगळे नंबर्स लक्षात ठेवतील, लिहून घेतील, पाठ करतील, काही करा मैत्रिणींनो, पण हे नंबर्स खूप महत्वाचे आहेत आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी. कारण आपण स्त्रिया आता हल्ली 24 तास घरात बसतोय असं अजिबात नाही. आपण वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने वेगवेगळ्या वेळांना बाहेर असतो आणि आपल्या घरच्यांना आपली काळजी असते, आपण स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. सवितांनी दिलेले हे सगळे नंबर्स तुम्ही लक्षात ठेवा.

0: आणि आपल्या मैत्रिणींना हे नक्की आवडलं असेल अशी आशा नक्कीच करूयात आणि आजच्या पुरतं थांबूयात.
1: सविता खूप खूप धन्यवाद, खूप मजा आली असतो याशी बोलताना.
0: मजा आली.
1: तर मी अर्चना
0: आणि मी सविता
1: आपला निरोप घेतोय सखी विश्व कार्यक्रमातून.
0: नमस्कार.
1: सखी विश्व. मैत्रिणींनो, सखी विश्व हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. लेखन होतं सविता जेरे यांचं, सहभाग होता अर्चना साने आणि सविता जेरे यांचं. मैत्रिणींनो, तुम्हाला आमचे कार्यक्रम आवडतात आम्हाला माहितीच आहे, तरीसुद्धा तुमचा अभिप्राय येणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी ईमेल आय डी लिहून घ्या, prasaran.pune@gmail.com या ईमेल आय डीवर आम्हाला तुमचे अभिप्राय कळवा. आणि आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे निर्मित असलेला हा कार्यक्रम आताच प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या

ఆకాశవాణి ముంబై. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमॉल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे

इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकारांचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही, असं न्यायालयानं सांगितलं. एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरूंना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर गच्चीवर दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले आहेत. देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमध्ये बकरी ईद निमित्त विशेष नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. सिक्कीममध्ये राजधानी गंगटोक इथं आज संध्याकाळी होणाऱ्या सिक्कीम विद्यापीठाच्या 7व्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओमप्रकाश माथुर आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग हे देखील समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात 33 विभागांमधून सुमारे 14,000 पदव्या प्रदान करण्यात येतील तर 285 गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदकं मिळणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं गाझा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह मारले गेल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हमाससाठी हा मोठा धक्का असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काच म्हणाले. शीन बेट ही इस्रायली गुप्तचर संस्था आणि इस्रायल संरक्षण दल ओदाह यांच्या अनेक महिन्यांपासून मागावर होतं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हमासनंही ओदाह, त्यांची पत्नी आणि मुलगा या हल्ल्यात मारले गेल्याचं म्हटलं आहे. देशात आत्तापर्यंत इबोलाच्या एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. आफ्रिकेतल्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावानंतर इबोला संदर्भातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकारांशी समन्वय साधून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरिकांना घाबरून जाऊ नये तसंच चुकीची माहिती पसरवणं टाळावं आणि माहितीसाठी केवळ अधिकृत स्रोतांवर अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी

0: यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं तीन विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या किनाऱ्यावर तटरक्षक दलानं स्थानिक पोलिसांबरोबर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचं गुजरात पोलिसाच्या सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय लष्करात अग्निपथ योजना आणि नियमित संवर्गाअंतर्गत भरतीसाठी 1 जून ते 12 जून या कालावधीत ऑनलाईन प्रवेश परीक्षा होणार आहे. लष्कर भरती अधिकारी कर्नल रजत सुवर्णा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर, गुंटूर, वायएसआर कडप्पा, कुर्नूल, नादियाल, एसपीएस नेल्लोर, प्रकाशम, तिरुपती, विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, काकीनाडा, राजामुंद्री आणि एनटीआर या जिल्ह्यात होईल. प्रवेश परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी गुंटूर आणि विशाखापट्टणम इथं लष्कर भरती कार्यालयात बोलावलं जाईल, असं कर्नल रजत सुवर्णा यांनी सांगितलं. कॅनडा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी टोरोंटो इथं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कॅनडातले वरिष्ठ नेते, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांबरोबर अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करणं आणि धोरणात्मक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं यांच्यातल्या वाढत्या पूरकतेविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामला राजस्थान उच्च न्यायालयाकडून आज अंशतः दिलासा मिळाला आहे. न्यायालयाच्या 2 सदस्यीय पीठानं त्याची सामूहिक बलात्कार, पोक्सो कायद्याअंतर्गत येणारे सामूहिक लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. आयपीएल क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल धर्मशाला इथं गुजरात टायटन्सला 92 धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. नैऋत्य मोसमी पावसाचं केरळातलं आगमन लांबणीवर पडलं आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार काल मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता होती, मात्र केरळ आणि लक्षद्वीपमधल्या किमान 60% निरीक्षण केंद्रांमध्ये 2 दिवस सलग 2.5 मिलीमीटर पाऊस झाला की मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली जाईल, असं हवामान विभागानं सांगितलं. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश तसंच ईशान्येकडील काही भागात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार. गाझा शहरावर काल इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात हमासचे लष्करी कमांडर मोहम्मद ओदाह यांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून पुणे आणि लातूर इथून आणखी 2 जणांना अटक. आणि केरळात मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: सच बात है, हम तो पानी लेकर पी सकते हैं, कहीं से व्यवस्था कर सकते हैं, पर वो बेचारे अब उध कहाँ जाएंगे? उनकी मदद भी तो हमें ही करनी है ना, क्योंकि उनके जंगलों को साफ करके, उनकी नदियों को पाट कर, उनके समंदर को पाट कर हम उनकी जगह पर रहने लगे हैं. तो इस बात का ख्याल हमें ही उनके लिए रखना होगा. तो हम सभी अगर ख्याल रखें तो कितना अच्छा है. हमारे श्रोता लिखते हैं कि सोना बड़ा कीमती है, सोना अर्थात नींद भी बहुत कीमती है. क्या बात है, बहुत बढ़िया शब्द दिया, सोना सोना. हमारे श्रोता लिखते हैं कि विधि, जब मेरी शादी हुई थी तो मैं बहुत थक जाती थी. ससुराल में बहुत काम करना पड़ता था, तो मेरी माँ कहती थी कि काम करने से इंसान और मजबूत होता है. मुझे अपनी पढ़ाई के लिए वक्त नहीं मिलता था, तो पापा कहते थे कि थोड़ा सोने में से वक्त कम कर दो, पढ़ाई का वक्त निकल जाएगा. कोई मुश्किल नहीं है, सिर्फ दिल में चाह होनी चाहिए. बस दिल की चाह पूरी करते जाइए. और हमने जो प्रश्न पूछा था उसके लिए हमारे श्रोता लिखते हैं कि अंदाज फिल्म मोटरसाइकिल

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIकडून पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मॉल्ले बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIRला कायदेशीर मान्यता आहे, त्यामुळे इतर पुनरीक्षणापेक्षा SIRची प्रक्रिया वेगळी आहे. एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही. तसंच निवडणूक आयोगानं अधिकाराचं उल्लंघन केलं असाही त्याचा अर्थ होत नाही असं न्यायालयानं सांगितलं. SIRमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक

क्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 वर्षांपूर्वी झालं. या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे. हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळं त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथं आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. देशाच्या विविध भागांमध्ये वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शक्य तितकी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेमुळे दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या अडचणींमध्ये सध्या वाढ झाली असून त्यासाठी शक्य ती सर्व काळजी घ्यावी असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उष्णतेचा आघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर जाणं टाळावं आणि विश्रांती घेण्याचा सल्लाही मोदी यांनी दिला आहे. प्राणी पक्ष्यांसाठी घराबाहेर, गच्चीवर, दुकानं तसंच कार्यालयांच्या बाहेर पाण्यानं भरलेलं भांडं ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. या कठीण दिवसांमध्ये सर्वांनी संवेदनशीलता दाखवावी असं मोदी म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्ये शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले, तर तेजस शाह यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात CBI आत्तापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी CBI केली आहे. गेल्या वर्षीच्या MSCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्याच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला. मुंबईमध्ये एका बेकायदेशीर क्लँटेडाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ

संबंधी पथकाने केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50 कोटी 74 लाख रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. घटनास्थळावरून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 19 जिवंत काडतूसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात NDPS आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढचा तपास सुरू आहे. धोकादायक रसायनं, स्फोटक पदार्थ आणि संबंधित धोकादायक पदार्थांच्या अनधिकृत ऑनलाईन विक्री आणि जाहिरातींवर केंद्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं नियामक कारवाई सुरू केली आहे. अमोनियम नायट्रेट, गन पावडर, पिक्रिक ॲसिड अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्री आणि सूचीकरणासाठी प्रमुख ई कॉमर्स संकेतस्थळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि नोकरदार विद्यार्थ्यांसाठी सोनोपंत तांडेकर महाविद्यालयात आता मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचं उपविभागीय केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच दुसरी पदवी घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये MBA, सायबर सिक्युरिटीसह विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात धरणांमधल्या मर्यादित जलसाठ्यांच्या पार्श्वभूमीवर सिडकोकडून पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्रात उद्यापासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, बारवी धरण आणि पाताळगंगा धरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज के श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांचे हे सामने होणार आहेत. तर महिला एकेरीत मालविका बनसोड तैवानच्या सियांग टीमकडून 21-11, 19-21, 12-21 असा पराभव पत्करावा लागला. ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं हेल्थ स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रयाच्या जाळ्यातून पोलिसांनी 5 महिलांची सुटका केली. कल्याण शीड मार्गावरच्या या स्पावर पोलिसांनी परवा छापे टाकले होते. तृतीयपंथीयांच्या हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2026 आव्हान देणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्याची विनंती केंद्र सरकारनं केली आहे. विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या या याचिकांवरून हस्तांतरण याचिका दाखल केल्याची माहिती केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. आणि मुंबईत मेफेड्रॉनच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश. 50 कोटीपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक वितरण प्रणालीत मदत करणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे चालू ठेवायला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या पुनरीक्षण प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शाह अशी त्यांची नावं आहेत. या प्रकरणात CBI आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली. मुंबईमध्ये क्लँडिस्टाईन मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केला आहे. या कारवाईत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 50.74 कोटी रुपये किमतीचे 14 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले असून तिघांना अटक केली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शंभरांश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं आजच्या सायंकालीन प्रसारण सभेत मी प्रणाली आडेप स्वागत करते. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता उषा मंगेशकर यांचा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
2: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
3: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
2: तू आहेसच विसरभोळी.
3: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
1: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
3: आभा?
1: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
4: नीट जेई की तयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
5: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
6: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं संशय कल्लोळ या नाटकातलं हे पद. गीत आणि संगीत आहे गोविंद बल्लाळ देवल यांचं.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात आता ऐकूया शेवटचा मालुसरा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत रेखा डावजेकर यांचं आणि स्वर महेंद्र कपूर यांचा.

महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं शेवटचा मालुसरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं. तर या गीताला संगीत दिलं होतं रेखा डावजेकर यांनी. मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर बीवी नंबर वन या चित्रपटातलं समीर यांचं गीत अभिजित आणि अनुराधा श्रीराम यांच्या स्वरात, संगीत अनु मलिक यांचं.

बानू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता अभिजीत आणि अनुराधा श्रीराम यांचा, तर चित्रपट होता BV No. 1. कार्यक्रमात आता ऐकूया चंदन दास आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातली नक्स ल्यालपुरी यांची गझल.

नक्स लालपुरी यांची गझल आपण ऐकलीत. स्वर होता चंदन दास आणि अनुराधा पौडवाल यांचा. या गझलबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. कार्यक्रमात आज ऐकूया पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कार्य हा विशेष कार्यक्रम. सूत्रसंचालन श्रेयस लहामगे यांचं आणि सादर करते सुदाम बटुळे.

हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे युववाणी. आज मी तुमच्यासोबत तुमचा मित्र, दोस्त, फ्रेंड श्रेयस लहामगे

मित्रांनो, आज 27 मे. भारतीय इतिहासातील एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी भारताच्या स्वतंत्रतेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केलं, देशाच्या उभारणीत आपलं योगदान दिलं आणि आपलं कार्य करून ते या भारतीय मातीतच मिसळले, ते महान व्यक्तिमत्व म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. आजच्या कार्यक्रमात आपण नेहरूजींचे कार्य, तरुणांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातून काय शिकावं हे सर्व आपण आजच्या कार्यक्रमात बघणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीत ज्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे अशा महान नेत्यांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, एक दूरदृष्टीचे राजकारणी, स्वातंत्र्य सैनिक, लेखक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार होते. भारताच्या विकासासाठी त्यांनी केलेलं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. विज्ञान, शिक्षण, उद्योग, लोकशाही आणि आंतरराष्ट्रीय संबंध या सर्व क्षेत्रात त्यांनी देशाला नवीन दिशा दिली. पंडित नेहरू हे मुलांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व होते. लहान मुलं त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत असत. त्यांचं संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा, त्याग आणि देशाच्या विकासासाठी समर्पित होतं. मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध वकील आणि स्वातंत्र्य सैनिक होते, तर आईचे नाव स्वरूपराणी नेहरू होते. नेहरूंचं बालपण अत्यंत सुखसोयीमध्ये गेलं. त्यांना लहानपणापासूनच उत्तम शिक्षण मिळालं. घरात विद्वानांचे वातावरण असल्याने त्यांच्यावर देशभक्ती आणि ज्ञानाचा प्रभाव पडला. प्राथमिक शिक्षण घरातच झाल्यानंतर त्यांना इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. त्यांनी कायद्याचं शिक्षण पूर्ण करून वकील म्हणून काम सुरू केलं, परंतु त्यांचं मन देशसेवेकडे अधिक आकर्षित झालं. भारतामध्ये परतल्यानंतर नेहरू स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. त्यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. नेहरूंनी असहकार आंदोलनात सहभाग घेतला, सविनय कायदेभंग चळवळीत काम केलं, भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला. देशासाठी अनेक वेळा त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. भारत

0: भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनी जवळपास 17 वर्षे देशाचं नेतृत्व केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आधुनिक राष्ट्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली. पंडित नेहरू यांची प्रमुख कार्य लोकशाही मजबूत केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक आव्हानं होती. विविध भाषा, धर्म आणि संस्कृती असलेल्या देशात लोकशाही टिकवणं मोठं काम होतं. नेहरूंनी लोकशाही व्यवस्थित मजबूत केली, संसदीय प्रणाली स्वीकारली, संविधानिक मूल्यांना प्राधान्य दिलं. आज भारताची लोकशाही मजबूत असण्यामागे त्यांचं योगदान मोठं आहे. औद्योगिक विकास. नेहरूंनी भारताच्या आर्थिक विकासासाठी मोठ्या उद्योगांवर भर दिला. त्यांनी पोलाद कारखाने उभारले, औद्योगिक प्रकल्प सुरू केले, सार्वजनिक क्षेत्र विकसित केले. त्यांना आधुनिक उद्योग हे भारताच्या प्रगतीचे साधन वाटत होते. धरणे आणि विकास प्रकल्प. नेहरूंनी मोठ्या धरणांना आधुनिक भारताचे मंदिर म्हटले आहे. त्यांच्या काळात भाकरा नांगल धरण, हिराकूड धरण, दामोदर प्रकल्प यांसारखे प्रकल्प उभारले गेले. यामुळे शेती आणि वीज निर्मितीत मोठी प्रगती झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन. नेहरूंनी विज्ञानाला विकासाचा आधार मानलं. त्यांनी अनेक संस्था सुरू केल्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च, वैज्ञानिक संशोधन संस्था. आज भारताच्या तांत्रिक प्रगतीत यांचं मोठं योगदान आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदान. शिक्षणाशिवाय राष्ट्राची प्रगती शक्य नाही असे नेहरू मानत होते. त्यांनी उच्च शिक्षणाला चालना दिली, तांत्रिक शिक्षणावर भर दिला, आधुनिक शिक्षण संस्थांची स्थापना केली. पंचशील तत्व. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये त्यांनी शांतीचा मार्ग स्वीकारला. त्यांनी पंचशील तत्व मांडली, शांततापूर्ण सहजीवन, परस्पर आदर, हस्तक्षेप न करणं. निर्गुट चळवळ. शीतयुद्ध काळात जग 2 गटात विभागलं गेलं होतं. नेहरूंनी कोणत्याही गटात सहभागी न होता निर्गुट धोरण स्वीकारलं. यामुळं भारतानं स्वतंत्र परराष्ट्र धोरण तयार केलं. लेखक म्हणून योगदान. नेहरू हे उत्कृष्ट लेखकही होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. द डिस्कवरी ऑफ इंडिया, अन ऑटोबायोग्राफी या पुस्तकांमधून त्यांचे विचार आणि इतिहासाची मांडणी दिसते. लहान मुलांप्रती प्रेम. नेहरूंना मुलांबद्दल विशेष प्रेम होतं. त्यांच्या मते आजची मुलं उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. म्हणूनच त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरूंच्या व्यक्तिमत्वात अनेक गुण होते, जसं की दूरदृष्टी, नेतृत्व क्षमता, राष्ट्रप्रेम, शिस्तप्रियता, आधुनिक विचारसरणी. त्यांचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी होतं. मित्रांनो, जवाहरलाल नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आणि स्वतंत्र भारताला विकासाची दिशा दिली. विज्ञान, शिक्षण, उद्योग आणि लोकशाही या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य आजही भारताच्या प्रगतीचा पाया मानला जातो. त्यांचं जीवन आपल्याला देशप्रेम, मेहनत आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देतं. त्यांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. आराम हराम आहे हा त्यांचा संदेश आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो.
1: ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे,

तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, कोणत्याही देशाच्या विकासात नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. एक सक्षम नेता केवळ स्वतःचं ध्येय साध्य करत नाही, तर तो समाज, राष्ट्र आणि पुढील पिढीलाही योग्य दिशा देण्याचं कार्य करतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नेतृत्व अत्यंत महत्वाचं ठरलं. ते भारताचे पहिले पंतप्रधान, स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलं. आजच्या युवकांसाठी नेहरूंचं नेतृत्व अनेक बाबतीत प्रेरणादायी आहे. त्यांचं व्यक्तिमत्व, विचार, निर्णय क्षमता आणि राष्ट्रप्रेम या गोष्टी युवकांना यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन करतात. आजच्या स्पर्धात्मक युगात तरुणांनी नेहरूंच्या नेतृत्व गुणातून अनेक महत्वाच्या गोष्टी शिकण्याची गरज आहे, जसं की दूरदृष्टी ठेवण्याचा गुण. पंडित नेहरू यांच्यामध्ये भविष्याचा विचार करण्याची क्षमता होती. त्यांनी केवळ वर्तमानाचा विचार केला नाही, तर देशाच्या भविष्यासाठीही मोठी स्वप्ने पाहिली. त्यांनी विज्ञान, शिक्षण, उद्योग आणि तंत्रज्ञानावर भर देऊन भारताला आधुनिक राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देशाच्या भविष्यातील गरजा ओळखून अनेक महत्वाचे निर्णय घेतले. आजच्या युवकांनीही केवळ वर्तमानात न जगता भविष्यासाठी नियोजन करणं शिकलं पाहिजे. जीवनात मोठे ध्येय ठेवून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं आवश्यक आहे. शिक्षणाचं महत्त्व. नेहरूंचा शिक्षणावर खूप विश्वास होता. त्यांचं मत होतं की शिक्षणामुळेच राष्ट्राची प्रगती शक्य आहे. त्यांनी देशात उच्च शिक्षण आणि

तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. अनेक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामागे त्यांचा मोठा वाटा होता. आजच्या युवकांनी शिक्षणाला केवळ नोकरी मिळवण्याचं साधन न मानता व्यक्तिमत्व विकासाचं साधन म्हणून स्वीकारलं पाहिजे. ज्ञान हे व्यक्तीला सक्षम बनवतं आणि समाजात सकारात्मक बदल घडवतं. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणं. नेहरू आधुनिक विचारांचे समर्थक होते. त्यांनी अंधश्रद्धेपेक्षा विज्ञान आणि तर्कशुद्ध विचारांवर भर दिला. त्यांचं मत होतं की विज्ञान देशाच्या प्रगतीचा पाया आहे. आज सोशल मीडियाच्या युगात अनेक अफवा आणि चुकीच्या माहितींचा प्रसार होत असतो. त्यामुळं युवकांनी प्रत्येक गोष्टीचा तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लावली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे योग्य निर्णय घेता येतो. राष्ट्रप्रेम आणि देशसेवा. पंडित नेहरू यांनी आपलं संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलं. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी संघर्ष केला आणि अनेक वेळा तुरुंगवासही भोगला. त्यांच्या जीवनातून युवकांनी देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. देशप्रेम म्हणजे केवळ घोषणाबाजी नसून प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडणं हे सुद्धा राष्ट्रसेवेचंच रूप आहे. संकटात शांत राहण्याची क्षमता. नेतृत्व म्हणजे केवळ यशाचा आनंद साजरा करणं नसतं तर संकटाच्या काळात योग्य निर्णय घेणंही असतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशासमोर अनेक समस्या होत्या. फाळणी, आर्थिक अडचणी, सामाजिक अस्थिरता, अशा परिस्थितीत नेहरूंनी संयम आणि शांतता राखून देशाचं नेतृत्व केलं. आजच्या युवकांनी तणाव आणि संकटाच्या काळात घाबरून न जाता संयम ठेवणं शिकलं पाहिजे. लोकशाही मूल्यांचा आदर. नेहरू हे लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नेते होते. त्यांनी मतभेदांचा आदर केला आणि सर्वांना समान संधी दिली. आजच्या युवकांनीही इतरांच्या मतांचा आदर करणं आणि सहिष्णुता राखणं शिकलं पाहिजे. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून विचार स्वातंत्र्य आणि जबाबदारीही महत्वाची असते. संवाद कौशल्य. नेहरू हे उत्कृष्ट वक्ते आणि प्रभावी संवादक होते. ते आपल्या विचारांची मांडणी स्पष्ट आणि प्रभावीपणे करत असत. आजच्या युवकांसाठी संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं आहे. मुलाखती, नेतृत्व, व्यवसाय, सामाजिक संबंध प्रत्येक ठिकाणी चांगलं संवाद कौशल्य आवश्यक असतं. शिस्त आणि मेहनत. नेहरू अत्यंत शिस्तप्रिय आणि मेहनती होते. ते वेळेचे नियोजन करत आणि आपल्या कामात सातत्य ठेवत असत. आजच्या युवकांनी मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी वेळेचा योग्य उपयोग केला पाहिजे. यश मिळवण्यासाठी शिस्त आणि मेहनत अत्यंत आवश्यक असते. जागतिक विचारसरणी. नेहरूंचा दृष्टिकोन केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी जगातील बदल समजून घेतले आणि भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. आजच्या युवकांनीही जागतिक घडामोडींची माहिती ठेवली पाहिजे. जगातील बदलत्या तंत्रज्ञानाशी आणि संधीशी जुळून घेणं आवश्यक आहे. युवकांवर विश्वास. नेहरूंना युवकांवर आणि मुलांवर विशेष प्रेम होते. त्यांचे प्रसिद्ध विचार होते, आजची मुलं उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. ते युवकांमध्ये देशाचे उज्ज्वल भविष्य पाहत होते. आजच्या युवकांनी स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग केला पाहिजे. सकारात्मक विचार. नेहरूंनी अनेक संकटांचा सामना केला, परंतु त्यांनी कधीही आशा सोडली नाही. त्यांच्यामध्ये सकारात्मक विचारसरणी होती. आजच्या स्पर्धात्मक युगात अपयश येणं स्वाभाविक आहे, पण अपयशामुळे निराश न होता त्यातून शिकणं आवश्यक आहे. नेतृत्व म्हणजे सेवा. नेहरूंच्या मते नेतृत्व म्हणजे सत्ता नाही तर लोकांची सेवा करणं आहे. आज अनेक युवक नेतृत्वाला केवळ पद नाही तर प्रसिद्धी समजतात, परंतु खरं नेतृत्व म्हणजे समाजासाठी काम करणं. मित्रांनो, जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्व गुणातून आजच्या युवकांनी दूरदृष्टी, शिक्षणाचं महत्व, राष्ट्रप्रेम, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिस्त, मेहनत आणि सकारात्मकता हे गुण शिकले पाहिजेत. आज भारताला अशा युवकांची गरज आहे जे केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार करणार नाहीत तर देशाच्या विकासासाठीही योगदान देतील.

तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आणि स्वागत आहे तुमचं युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आराम हराम हे या ऐतिहासिक घोषवाक्याचा मूळ उद्देश राष्ट्र उभारणीसाठी सतत कार्यरत राहणं हा होता. आजच्या स्पर्धात्मक युगात या विचारसरणीतून तरुणांनी महत्वाच्या गोष्टी शिकायला पाहिजेत, जसं की आळसाचा त्याग आणि वेळेचं नियोजन. केवळ स्वप्न न बघता ते पूर्ण करण्यासाठी आळस सोडून सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. गेलेली वेळ कधीही परत येत नाही, त्यामुळं तरुणांनी आपला अमूल्य वेळ सोशल मीडिया किंवा निरर्थक गोष्टींमध्ये वाया न घालवता सत्कारणी लावला पाहिजे. सातत्य आणि कठोर परिश्रम. कोणतंही मोठं यश एका रात्रीत मिळत नाही, त्यासाठी दीर्घकाळ कठोर परिश्रम करावे लागतात. आरामदायी आयुष्य म्हणजे कम्फर्ट झोन माणसाची प्रगती रोखते. आव्हानांना सामोरं जाऊन नवनवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती तरुणांमध्ये असायला हवी. आत्मनिर्भरता आणि राष्ट्र उभारणीत योगदान. स्वतःचा

विकास देशाचा विकास. तरुण हा देशाचा खरा कणा आहे. जेव्हा प्रत्येक तरुण स्वतःच्या पायावर उभा राहील तेव्हाच देश आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम बनेल. जबाबदारीची जाणीव. केवळ हक्काची मागणी न करता समाज आणि देशाप्रती आपलं काय कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून काम केलं पाहिजे. कौशल्य विकास आणि नवसंशोधन. आजच्या स्टार्टअप आणि डिजिटल युगात तरुणांनी नवीन तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करून उद्योजकतेकडे वळलं पाहिजे. अपयशाने खचून न जाता सतत नवीन मार्ग शोधत राहणं हाच या घोषवाक्याचा आधुनिक अर्थ आहे. मित्रांनो, जर युवकांनी नेहरूंच्या नेतृत्वातील चांगल्या गुणांचा स्वीकार केला तर ते स्वतःचे भविष्य उज्ज्वल करतील आणि देशालाही प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातील. महान नेत्यांचे जीवन हे केवळ इतिहास नसतात तर भविष्य घडवणारे मार्गदर्शक असतात.

आजच्या कार्यक्रमात इथंच थांबूयात. भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा युववाणी. आणि हो, आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे duturoomahilyanagar@gmail.com. आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब या ठिकाणी AIR अहिल्यानगर या नावानं आहोत. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
1: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहित आहे,
2: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया तुझे मेरी कसम या चित्रपटातलं मेहबूब यांचं गीत, संगीत विजू शहा यांचं आणि स्वर उदित नारायण यांचा.

0: विजू शहा यांनी संगीतबद्ध केलेलं उदित नारायण यांच्या स्वरातलं मेहबूब यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता तुझे मेरी कसम.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का? पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: कार्यक्रमात आता ऐकूया मैं खिलाड़ी तू अनाड़ी या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत अनु मलिक यांचं आणि स्वर कुमार सानू आणि अलका याग्निक यांचा.

कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरातलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं, तर चित्रपट होता मैं खिलाडी तू अनाडी. कार्यक्रमात यानंतर अमोल गुप्ते यांचं स्टॅनले का डब्बा या चित्रपटातलं गीत, स्वर शान यांचा आणि संगीत हितेश सोनिक यांचं.

स्टॅनले का डब्बा या चित्रपटातलं अमोल गुप्ते यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता शान यांचा आणि संगीत होतं हितेश सोनिक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया बाजीगर चित्रपटातलं गौहर कनपुरी यांचं गीत, संगीत अनु मलिक यांचं, स्वर अलका याज्ञिक आणि विनोद राठोड यांचा.

अलका याग्निक आणि विनोद राठोड यांच्या स्वरातलं गोहर कानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं, तर चित्रपट होता बाजीगर. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं दिल तो पागल है या चित्रपटातलं गीत, स्वर उदित नारायण आणि लता मंगेशकर यांचा.

0: आनंद बक्षी यांचं दिल तो पागल हे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता उदित नारायण आणि लता मंगेशकर यांचा, तर संगीत होतं उत्तम सिंग यांचं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:30 वाजलेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
6: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
7: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
8: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन. आत्मा मालिक ये.
0: श्रोते हो, एक निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 27 मे 2026 विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 ते 10 वाजेपर्यंत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-34-3471 आणि 02-246-3672. निवेदन संपलं.
9: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या सुहाना सफर कार्यक्रमात येत्या शुक्रवारी रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया दूरदर्शनच्या वृत्त निवेदिकेपासून मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका असा प्रवास करणाऱ्या स्मिता तळवलकर यांच्याविषयी.

0: प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 0241-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 होत आहेत. जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा थोड्याच वेळात.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: श्रोते हो, आजच्या या प्रसारण सभेत मी प्रणाली आडेप आहे आपल्यासोबत. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल लता मोहिते आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या लावण्या. 7:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं शेत आमचा परिसर कार्यक्रमात सुरुवातीला सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथले सहाय्यक प्राध्यापक राहुल सुरेश गडाख यांची मुलाखत. यानंतर फळबाग लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी महाविद्यालय विळद घाट इथले उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सूरज पांडुरंग खेडकर यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 7:15 साहित्य सौरभ कार्यक्रमाचे पुन्हा प्रसारण. कार्यक्रमात माझा साहित्य प्रवास याविषयी कवयित्री विद्या भडके यांची वर्षा बांगर यांनी घेतलेली मुलाखत. रात्री 8:35 सुगम संगीत. रात्री 9:00 हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा आजचा विषय तोंडाचा कर्करोग समज गैरसमज. सहभागी तज्ज्ञ कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. सूत्रसंचालन वर्षा बांगर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 10:00 रजनीगंधा. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल 5:51. 6:05 मंगलप्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त चिंतन लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. सकाळी आणि संध्याकाळी 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात रोगमुक्त रोपनिर्मितीसाठी उती संवर्धन याविषयी माहिती कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. सकाळी 7:15 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात डॉक्टर सिमेन बावडेकर यांची पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी माहिती. 6:50 त्रिमुखी हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात बायोक्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयी डॉक्टर पल्लवी भोसले लिखित माहिती. मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक गोरक्षनाथ बांधल. 7:00 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. सकाळी 7:50 8:20 आणि रात्री 8:35 सुगम संगीत. सकाळी 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा हिंदी गीतांचा कार्यक्रम. 9:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. 10:00 हिंदी चित्रपट संगीत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. सकाळी 10:30 10:40 मिश्र संगीत. सकाळी 11:00 आणि संध्याकाळी 6:00 मराठी चित्रपट संगीत आपली गाणी 11:15. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 11:28. दुपारी 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आमची उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:02 मिक्स मसाला या कार्यक्रमाने. 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:40 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. कार्यक्रमाचा विषय महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023 अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरी.

0: 100% मेगाहर्ट्झ FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, अजून एक निवेदन आहे हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधीचं. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा गुरुवारचा अर्थात उद्याचा दिनांक 28 मे 2026 चा विषय आहे महाराष्ट्र गोजातीय प्रजनन अधिनियम 2023ची अंमलबजावणी. तज्ज्ञ असतील अहिल्यानगरच्या जिल्हा कृत्रिम रेतन केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरुण हरिश्चंद्रे.

0: चंद्रे. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 8:15 वाजता ईद उल अजह अर्थात बकरी ईद निमित्त डॉक्टर रफिक सय्यद यांचं भाषण. रात्री 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन विकास कावरे यांचं. रात्री 10:00 रजनीगंधा. याबरोबरच सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र नेहमीच्याच वेळी आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत थोड्याच वेळात.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
3: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा?
4: एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर.
3: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
3: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
6: विजिट आत्मा मलिक online.com.
7: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11:00 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया लता मोहिते आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या काही लावण्या.

लता मोहिते आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या लावण्या आपण ऐकल्या. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 मेगाहर्ट्स FM बँडवर. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी। देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली। आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक। कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांबाबत आज नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते। कांद्याचे दर स्थिर राहावे याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत, याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे। कांद्याचा हमी भाव 1,580 प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय काल झाला, भाव अजून वाढवण्याची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं। नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखाऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
1: 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे।
0: कांद्याची खरेदी तातडीनं सुरू करावी आणि कांद्यासाठी स्थिर आणि दीर्घकालीन धोरण आखावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं। या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते। सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली। या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीत मंजूर झाला। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक PDSमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं। लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे। वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते। या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे, त्यात आंतरराज्य वाहतुकीचा खर्च, शिधावाटप दुकानदारांचा नफा इत्यादींचा समावेश आहे। पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै दरम्यान होणार आहे। याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे। तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे। या सर्वांचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे।

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 16 आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक अशा सर्व 17 जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागा वाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनामध्ये झाली. 2 दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मवियामध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे. मात्र सत्ताधारी महायुतीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे असं ते म्हणाले. आजच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. बकरी ईदच्या निमित्तानं महाराष्ट्र प्राणी संवर्धन सुधारित 1995 कायद्याचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेनं अधिकृत केलेल्या कत्तलखान्यांमध्येच शासनानं परवानगी दिलेल्या जनावरांची कुर्बानी करण्याचे निर्देशही प्रशासनानं दिले आहेत. बकरी ईदनिमित्त राज्यात उद्या सार्वत्रिक सुट्टी जाहीर झाली असून मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारही बंद राहतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्ली शांतिवन इथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक केली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे आणि तेजस शहा अशी त्यांची नावं आहेत. मनोज शिरुरे यानं 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राच्या पेपरमधले प्रश्न पुरवले तर तेजस शहा यानं मनीषा हवालदारकडून भौतिकशास्त्राचा पेपर घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 13 जणांना अटक केली आहे. मनोज शिरुरेला आज न्यायालयात हजर केलं असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली आहे. गेल्या वर्षीच्या MHCET परीक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. कृषी, अभियांत्रिकी, औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असा आरोप प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यानं आज मुंबईत केल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत कमी गुण मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेत 100 किंवा त्यांच्या जवळपास पर्सेंटाईल मिळाल्याचा दावा या प्रवक्त्यानं केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथे होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज योग दिनापूर्वी खजुराहो इथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क उपक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिनानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या HS प्रणोयनं इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीवर 10-21, 21-12, 21-18 अशी चुरशीच्या 3 गेम्समध्ये मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत प्रणोय 35 तर ख्रिस्ती 5व्या स्थानावर आहेत. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आज दुसऱ्या एका सामन्यात सिंगापूरच्या किन यू लोहकडून के श्रीकांत 22-20, 19-21, 21-17 असा पराभूत झाला. लक्ष्य सेनचा सामनाही आज होत आहे. महिला एकेरीत मालविका बनसोडला तैवानच्या सियांग टीमकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला तनिषा क्रॅस्टो या जोडीनं मलेशियाई जोडीला

0: गेम्समध्ये हरवत दुसरी फेरी गाठली. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल 10 दिवसात तोडगा निघेल अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंढरपूरवारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत राज्यात SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. आणि नीट पेपरफुटी प्रकरणी CBI पुणे आणि लातूर इथून आणखी दोघांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. सायंकाळचे 7:50 होत आहेत.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 मन की बात आकाशवाणी, दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहे.
1: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
1: पुरस्कार समारोह के लिए जयदु जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
0: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका. FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपकी

0: या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथसंग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथसंग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक

संत महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपले स्वागत. श्रोते हो, मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अत्यंत नैसर्गिक, सामान्य आणि तिच्या आरोग्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. मात्र आजही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलताना संकोच केला जातो. अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा आणि पाळी दरम्यान स्वच्छतेचा अभाव यामुळे अनेक महिलांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं. याच अनुषंगानं दरवर्षी 28 मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा केला जातो. मासिक पाळी स्वच्छता दिनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करणाऱ्या क्षितिज संस्थेच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष मध्ये ऐकूया.
1: स्नेहल मॅडम, हे तर आपल्याला माहितच आहे की 28 मे म्हणजेच उद्या आपण जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करतोय, तर यामागचा उद्देश काय आहे आणि पाळी दरम्यान महिलांनी मुलींनी आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कशी घेतली पाहिजे?
2: नमस्कार. सर्वप्रथम तर आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिनाच्या तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा. 28 मे हाच का बरं आंतरराष्ट्रीय मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो, तर त्यामागे असं कारण आहे, 28 म्हणजे 28 दिवसांचं चक्र, मासिक पाळी चक्र, आणि मे महिना म्हणजे 5 दिवस, म्हणजे 5वा महिना येतो म्हणून 5 दिवस मासिक पाळीचे. ह्या अनुषंगाने त्यांनी 28 मे हा आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मासिक पाळी बाबतीत समाजात असलेली जी काही लाज आहे, भीती आहे, गैरसमज, आणि हे मौन आपण सोडून म्हणजे प्रत्येक मुलगी महिलेला सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि स्वच्छ पद्धतीने मासिक पाळी व्यवस्थापन करता यावं यासाठी ही जनजागृती आहे. आणि आजही अनेक ठिकाणी आपण जर बघितलंय मासिक पाळीविषयी गुगलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, खूप रील्स आणि माहिती उपलब्ध आहे, पण ती खरंच वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य माहिती आहे का मुलींना, हे खूप महत्वाचे आहे. त्या निमित्ताने ही पूर्ण वैज्ञानिक माहिती आणि योग्य माहिती मुलींपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा दिवस विशेषतः साजरा केला जातो. अजूनही म्हणजे असं आपण बघितलं तर शाळांमध्ये असेल, महाविद्यालयांमध्ये असेल, स्वच्छता गृहे आहे किंवा सॅनिटरी पॅड्स आहे, डिस्पोजेबलची सुविधाही नसतात आजही, त्यामुळे अनेक मुली शाळांमध्ये येऊ बघत नाहीत किंवा त्यांना मानसिक ताणतणावातून जावं लागतं किंवा मूड स्विंग्स कसे मॅनेज करायला हवे. आणि मासिक पाळी म्हणजे फक्त मासिक पाळी किशोरवयीन मुलींचंच नाही तर रजोनिवृत्ती हा त्यातला अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, तर त्याला पण आजही आपण तेवढं सिरियसली घेत नाही. तर या मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने का होईना त्या विषयावर आपण आवर्जून चर्चा करतो, विविध संदेश देतो. हल्ली आपण बघतोय की कापड वापरले जायचे किंवा सॅनिटरी पॅड्स, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन, पिरियड पॅन्ट अशा अनेक गोष्टी बाजारांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती कुठली पण तुम्ही शोषके वापरत असाल ती प्रत्येक 4 ते 5 त्रासांच्या दरम्यान ही बदलल्या गेलीच पाहिजे. आपला रक्तस्राव कसा आहे, त्यात रंगामध्ये कसे बदल होत आहेत, ह्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठे ऍबनॉर्मल आपल्याला वाटलं तर लगेच आपण गायनेकोलॉजिस्टला किंवा कुठल्याही आपल्या डॉक्टर्सला संपर्क करणे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याच्यासोबतच महत्वाची आहे जननेंद्रियांची स्वच्छता. अगदी नॉर्मल पाणीने आपण 2-3 वेळा तरी दिवसातनं स्वच्छ जननेंद्रिय केली पाहिजे. अगदी आपण युरिनला जरी जातोच, लघवीला जरी जातोच, त्याच्यानंतर अगदी फक्त स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून काढायचं आहे. बरेच जण असं म्हणतात की कापड वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे. आपण कापड वापरू शकतो, पण कापड वापरणे बिलकुल चुकीचं नाही आहे, खूप चांगली गोष्ट आहे. फक्त आपण कुठलंही प्रॉडक्ट वापरत असू तर ते त्याचं हायजीन मॅनेजमेंट होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ते प्रत्येक 4 ते 5 तासामध्ये बदलणं असेल किंवा कापड वापरत असू तर पूर्णपणे कोरडा होणं असेल,
1: स्वच्छतेची काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि समजा मासिक पाळी दरम्यान आपण स्वच्छता पाळली नाही किंवा अस्वच्छतेमुळे महिलांना कोण

0: कोणकोणत्या आजारांचा किंवा संसर्गाचा धोका?
1: आपण जर स्वच्छता ही पाळली नाही त्याच्यामुळे अनेक आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे आपण जर बघितलं ना UTI युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपण म्हणत असो ना, ते सर्रास महिलांमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे लघवीच्या जागी जळजळ होणे असेल, त्याच्यामध्ये इरिटेशन होणं असेल, लालसरपणा येणं असेल, हे होतं. किंवा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे फंगल इन्फेक्शन, ज्याच्यामध्ये खाज, लालसरपणा हे होतं. किंवा बरेचदा पांढरं पाणी आपल्याला मासिक पाळीच्या दरम्यान आधी किंवा नंतरही जातं. तर त्याच्यामध्ये जर एखादा कुठला तुम्हाला असा घटक आढळत असेल की म्हणजे हिरवट पदार्थ असेल, पिवळट पदार्थ असेल, किंवा तुम्हाला पांढरं पाणी इतक्या प्रमाणात जात आहे की तुमचं पेटीकोट किंवा पॅन्ट ओली होत आहे, किंवा ते जाताना तुम्हाला जळजळ होत आहे, हात सुटत आहे, मग तेव्हा आपल्याला डॉक्टरांना संपर्क करणे हे अत्यंत आवश्यक असतं. किंवा कधी कधी फिशी स्मेल येतो त्याच्यामध्ये, तेव्हाही आपण डॉक्टरांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. त्याच्यानंतर प्रजनन मार्गातील संसर्ग जो RTA त्याला आपण म्हणतो, म्हणजे गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखांमध्ये येणारी फंगल इन्फेक्शन असेल, ती अस्वच्छता न पाळल्यामुळेच होतं. अजून असतं की आपण वारंवार जर पॅड किंवा कापड बदलले नाहीत. आता आपण ग्रामीण भागात जर बघितलं ना, तर अजूनही इव्हन काही शहरी भागांमध्ये पण मुलींना पॅड चेंज करायला जागाच नाहीये. अनेक मुली शाळा सोडून देत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान, कारण त्यांना पॅड चेंज करायला जागा नाहीये. तिथे स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पाण्याची सोय नाही आहे. वॉशरूम स्वच्छता गृह जरी असली तरी मग त्यांना कुठेतरी दाराला कडी नसते किंवा सेफ स्पेस नाही आहे त्यांच्यासाठी. मग अशा वेळेस मुली दिवसभर तेच एकच पॅड वापरतात. अनेक महिला ज्या आहेत त्या शेतांमध्ये काम करणाऱ्या महिला असतात. आम्ही म्हणजे छत्तीसगड साईडला गेलो, तिथे जर बघितलं महिला फ्रीली ब्लीड करतात, म्हणजे कुठलंही अंतर्वस्त्र वापरत नाही किंवा पॅडही वापरत नाहीत. आपण इव्हन ऑफिसेसमध्ये जरी आपण विचार केला तरी बरेचदा आपण दिवसभर तेच पॅड वापरतो. त्यामुळे पण रॅश येणं असेल, पुरळ येणं असेल, त्वचेमध्ये आग झाल्यासारखं वाटतं, हे आजार होऊ शकतात. किंवा टॉक्झिक शॉक सिंड्रोम म्हणजे TSS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे बरेचदा आपण टॅम्पॉन सारखे ज्या गोष्टी आहेत आपण शरीराच्या आतमध्ये टाकतो, तेव्हा पण जर आपण ते वारंवार चेंज केले नाही म्हणा, किंवा त्या टॅम्पॉन्सला कुठेतरी काही इन्फेक्शन ऑलरेडी असेल आणि ते पण अशा पद्धतीने आपण आतमध्ये इन्सर्ट करत असू कप किंवा टॅम्पॉन्स असेल, तर त्याने पण आपल्या शरीराला 100% धोका आहे. तर अशा वेळेस स्वच्छता बाळगणे हे सगळ्यात मोठं आपल्या हाती आहे असं मला वाटतं.
0: तुम्ही जे मुद्दे सांगितलेले आहेत, स्वच्छता किती महत्वाची आहे, किंवा पॅड किंवा कापड आपण जेव्हा वापरतो तर ते वापरताना कुठली काळजी घेतली पाहिजे?
1: सर्वप्रथम तर मी म्हणेल की कापड वापरणं अगदी सुरक्षित आहे. आजकाल बाजारामध्ये पॅड्स आहे, टॅम्पॉन्स म्हणजे परत वापरणारे आपण पिरियड पॅन्ट आपण म्हणू शकतो, डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट, सगळेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हे प्रत्येकाला फ्रीडम आहे तुम्हाला काय वापरायचं. वी कॅनॉट फोर्स एनीवन की तुम्ही कपच वापरा, कारण आपण तो रियुजेबल आहे म्हणून. कारण आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये स्पेशली भारतामध्ये जर परिस्थिती बघितली, ती महिला दिवसाला 30 रुपये रोजानी ती महिला कुठेतरी जाते, ती पैसे कमावून येते. आणि अशा वेळेस आपण तिला फोर्स करू नाही शकत की तुम्ही म्हणजे शी विल प्रिफर टू बाय फेअर अँड लव्हली टू बी ऑनेस्ट, पण ती पॅड विकत घेईल किंवा तिच्या घरचे मंडळी पण तेवढं पुरुष मंडळी एवढे सतर्क नाही राहत की त्या महिलेला ते प्रत्येक ग्रॉसरीमध्ये तिला पॅडचं पॅकेट आणून देईल. कप आणि ह्या सगळ्या गोष्टी तर थोड्या लांबणीवरच आहेत. बऱ्याच मुलींना याविषयी गैरसमज पण आहेत की आपण जर अविवाहित मुली असतील तर मग त्या पॅड मेन्स्ट्रुअल कप वापरू शकत नाहीत का, पण वापरू शकतात कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि याची संपूर्ण माहिती पण युनिसेफच्या किंवा WHO वेबसाईटवर खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. तर आपला मुद्दा हा आहे की आता आपल्या भागामध्ये महिला कापड वापरतात, तर कापड वापरणं सुरक्षित आहे. पण कापड जरी आपण वापरत असू तर शक्य तर तो सुती कापड असावा. महिला आजकाल ते लाल रंगाचे गरम होणारे कपडे वापरतात, किंवा आम्ही कॉलेजच्या मुलींचं बघितलंय की मुली जीन्सचे कपडे वापरतात, काय तर मग वारंवार चेंज करायची गरज नाही. असं होऊ नये. कापड वापरण्याआधी आणि झाल्यानंतर हात स्वच्छ धुणे, किंवा तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो जेव्हा आपण सुकत घालतो तेव्हा अशा ठिकाणी सुकत घालावं की जिथे ऊनाचे म्हणजे सूर्यकिरण पोहोचतील आणि ते कम्प्लिटली निर्जंतुक होतील. कारण ग्रामीण भागांमध्ये एकतर टिनाला अडकवून ठेवतात, टिनावर ठेवतात, किंवा मागे कुठेतरी लाकडाच्या ओंक्या, म्हणजे सांगायचं झालं तर पुरुषांची त्याच्यावर नजर पडू नये अशा ठिकाणी मग त्या वाळत घालतात. मग अशा वेळेस सुकवताना बरेचसा इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात वाढतं. किंवा कापड वापरून झाल्यानंतरही आपण ते जे स्टोअर करून ठेवतो ना, ते पण अगदी सुरक्षित ठिकाणी जिथे पाणी पोहोचणार नाही, मॉइश्चर असणार नाही, अशा ठिकाणी ते ठेवणे आवश्यक आहे. इव्हन मी शहरांमध्ये पॅड्स विषयी बोलेल की आपल्या बाथरूममध्ये गिझर असतात आणि गिझरमुळे पण वाफ होते आणि त्याच्यामुळे पण मॉइश्चरमुळे पण अनेक ठिकाणी आम्ही बघितलं की पॅडमध्ये इन्फेक्शन क्रिएट होतं. ही काळजी घेणं आपल्याला पण खूप आवश्यक आहे. पण जिथे गिझर आहे त्या बाथरूममध्ये ठिकाणी शक्यतो आपण पॅड स्टोअर करून ठेवू नये.
0: आमचा पुढचा प्रश्न हा आहे की मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या शारीरिक वेदना आणि मूड स्विंग्स याकडे कसं पाहावं, या दिवसात योग्य आहाराची काय भूमिका असते?

0: नक्कीच मासिक पाळीच्या दरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या वेदना किंवा मूड हे सगळं होऊ शकतं. आता मग त्याच्यामध्ये कोणाला पोटदुखी, कंबरदुखी, थकवा, कधी चिडचिड, मूड स्विंग, डोकेदुखी असे वेगवेगळे लक्षणं त्याच्यामध्ये राहू शकतात. पण ही लक्षणं इतक्या जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला ते सहनच होत नाही आहे तेव्हा तुम्हाला डॉक्टरला संपर्क करणं हे आवश्यक असतं. मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की घरगुती काही उपाय असतात, ग्रीन टी म्हणतो किंवा अद्रक पाण्यामध्ये जर थोडंसं बॉईल करून ते पाणी पिलं तर त्यांनी आपल्याला ओटी बॉटलला थोडा आराम मिळू शकतो. किंवा गरम पाणी एखाद्या बॉटलमध्ये घेऊन त्याला सुती कापड गुंडाळून त्यांनी जर शेक घेतला त्यांनी पण हलकसं व्यवस्थित होतो. किंवा पायामध्ये गुळवणं हा प्रकार असेल तर थोडं गरम पाणी त्याच्यात मीठ टाकून पाय बुडवून ठेवले की त्यांनी पण बरं वाटतं. किंवा असं म्हणतात इन्स्ट्रुमेंटल म्युझिक इज द बेस्ट थेरपी, तर हे पण आपल्याला कळता येईल. आयर्नयुक्त पदार्थ आपण जास्तीत जास्त खावे. मग त्याच्यामध्ये कॅल्शियमसाठी दूध असेल, फळं असेल, डाळी, भाज्या ह्या घ्यायच्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं आहे. भरपूर प्रमाणात जर पाणी पिलं ना तर आमचा असा अनुभव आहे की ज्या क्रॅम्प्स आपल्याला येतात ना किंवा रक्त किंवा क्लॉटिंग बरंच जातं अशा वेळेस आपल्याला खूप दुखायला लागतं ओटीपोटामध्ये, ते खूप कमी होतं. ह्या काळामध्ये आहाराविषयी मला एक सांगायला आवडेल की कॉफीनयुक्त पदार्थ म्हणजे कॉफी असेल ती शक्यतोवर टाळावी. तर कॅफिन काय करतं की शरीरातलं लोह शोषून घेत आणि लोह शोषून घेतल्यामुळे आपल्याला थकवा येणं असेल, घेरी येणं असेल, अशक्तपणा वाटणं ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि वरून जे आपण मीठ घेतो आहे मिठाचं प्रमाणही कमी घ्यायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी मासिक पाळी दरम्यान मुलींना लोणच्याला स्पर्श करू नका, पापडांना स्पर्श करू नका, ते खराब होतात. हे कारण सांगितलं जातं. त्याच्यामध्ये काय कारण की ह्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं आणि मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होऊ शकतो जास्त मिठामुळे. तर मग ते शक्यतोवर आपण वरचं जे मीठ आपण घेतो ते शक्यतोवर टाळावं.
1: नेहा मॅडम, आपण आज मासिक पाळी स्वच्छता दिनाविषयी बोलत आहोत पण एक मुद्दा असा आहे जो आपल्या समाजात आजही चर्चेला जात नाही की पुरुष मंडळींचा यात कितपत सहभाग असावा.
0: अगदीच, मी तर म्हणाले 100% जबाबदारी ही पुरुषांची आहे. कारण जसं अंशु गुप्ता पण म्हणतात की इट्स नॉट अ विमेन इश्यू, इट्स अ ह्युमन इश्यू. जे आपण जर बघितलं की मासिक पाळी हा विषय वर्षानुवर्षांपासून आपण फक्त पुजबुजला जातो आहे. यावर्षी मला सांगायला आवडेल की आम्ही ना ती थीमच ही ठेवली की मेन फॉर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पुरुषांचा सहभाग यामध्ये किती महत्वाचा आहे. तर मग त्याच्यामध्ये आम्हाला अनेक आर्टिकल्स आले, त्याच्यातनं आम्हालाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. समजा पुरुषांना पाळी आली असती हा एक आम्ही विषय ठेवला, त्याच्यात खूप छान गमतीदार काही आणि खूप महत्वाच्या गोष्टी आल्यात की पुरुषांना खरंच पाळी आली असती तर आज सॅनिटरी नॅपकिन्स हे काळ्या पिशवींमध्ये बांधून दिले गेले असते का. किंवा आज आपण जर हा विषय कुजबुजून बोलतो हा विषय तसा खरंच राहिला असता का. किंवा मासिक पाळी जर पुरुषांना आली असती तर अगदी बिनधास्त बोललं असतं ना कट्ट्यावर बसून तर माझी ह्यावेळेस पिरियड 6 तारखेला आहे 7 तारखेला आहे. म्हणजे हा विषय ऍक्च्युली एवढा लाजीरवाणा किंवा लपून बोलण्याचा किंवा अश्लीलतेचा राहिलाच नसता. आणि मला सांगायला आवडेल की सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावेळेस जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी हे मेन्शन केलं आहे की शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलांना तुम्ही सोबत घ्या, मुलांचा सहभाग घ्या, सत्र घेताना मुलांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा. त्यांचा सहभाग खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुरुषांचं काय इन्वॉल्वमेंट असू शकतं, रोल कसू शकतं, तर ते घरकामात आपल्याला मदत करू शकतात. किंवा सगळ्यात महत्वाचा विषय तर पहिले पाळीविषयी आदराने बोलल्या गेलं पाहिजे. म्हणजे पाळी म्हणजे काय फक्त स्वच्छता आणि हे नाही, इट्स अ इश्यू ऑफ डिग्निटी, तो खूप अत्यंत महत्वाचा विषय आहे. किंवा ते आपल्याला सॅनिटरी नॅपकिन्स आणून देऊ शकतात, त्याच्यामध्ये कुठलीही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी म्हणेल की कोणतीही मुलीला जेव्हा पाळी येणार असेल ना तेव्हा त्याच्या आधी तुम्ही तिला पहिली पाळी येण्याआधी तुमच्या घरातले जेवढेही व्यक्ती असतील, पुरुष मंडळी असतील, तिचा भाऊ असेल, वडील असेल, तर सगळ्यात महत्वाची भूमिका ही घरून येणारी भूमिका. म्हणजे घरूनच जर मुलीला ते नॉर्मल वाटायला लागलं ना मग ती बाहेर वावरताना अगदी तिला काही यामध्ये भीती वाटणार नाही. इव्हन सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळांमध्ये पिंक रूम किंवा आनंदी रूम ह्या बनल्या गेल्या पाहिजे. त्याच्यामध्ये काय कारण की आपण जसं मगाशी बोललो की त्याच्यामध्ये मग स्वच्छ शौचालय असायला पाहिजे, पाण्याची सोय 24 तास असायला पाहिजे, तिथे पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. मग आरामासाठी त्यांना कधी गरज पडली किंवा लायब्ररी ह्या सगळ्या सोयीयुक्त ती खोली तिथे असणं आवश्यक आहे. मग हे फक्त शाळा महाविद्यालयांमध्ये नाही प्रत्येक कार्यालयांमध्ये ही गोष्ट असणे आवश्यक आहे. जसं आपण आता हिरकणी कक्ष मॅन्डेटरी करतोय तसं आनंदी रूम पण मॅन्डेटरी व्हायलाच पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल पण दिलेला आहे. त्याच्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये तर नक्कीच होईल. आणि माध्यमांची भूमिका पण खूप महत्वाची आहे. म्हणजे मी बघते आहे की गेले अनेक वर्षापासून आपण आकाशवाणीच्या माध्यमातून आहे जनजागृती आवर्जून तुम्ही करत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या विषयावर बोललं जाणं किंवा प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन टॉपिक घेऊन बोलतो आहे ह्यामुळे. आणि त्यातही आम्ही दिव्यांग स्वमग्न मुली असतात त्यांच्यासाठी पण काम करतोय. तर त्यामध्ये आम्हाला दिसतंय की त्यांची तर खूपच वेगळे चॅलेंजेस आहे. ह्या मुलींना जे आहे अगदी म्हणजे त्यांना अगदी डिग्निटीला धरून म्हणजे

0: त्यांची काळजी घेताना म्हणजे ते जे त्यांचे जे केअरटेकर राहतील त्यांच्या म्हणजे पाळतील त्यांच्या ज्या काही वेदना आहे किंवा भावनिक बदल हे जे होत आहे ते समजून घेणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं

शंभरांश एक मेगाहर्ट्स एफ एम बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमात मी सोमनाथ कांटके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज वार आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 6 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 27 मे 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, खरं तर विविध पिकांच्या पेरणीबरोबरच आपले अनेक शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे देखील आपण वळाल्याचं पाहतो. खरं तर फळबाग असेल किंवा कोणतंही पीक असेल तर त्याचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. विशेष करून फळबाग लागवड करत असताना तर ही काळजी अधिक प्रमाणात घ्यावी लागते. मग यामध्ये फळबाग लागवड करताना माती परीक्षण असेल, पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर योग्य आणि उच्च गुणवत्तेची कलम रोपं आपण उपलब्ध करून त्याची लागवड करणं असेल, या सगळ्या गोष्टी पुढील काळात अधिक उत्पादनासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. म्हणून जर आपल्याला नवीन फळबाग लागवड करायची असेल तर या सगळ्या गोष्टींकडं आपण बारकाईनं लक्ष देणं आणि त्या दृष्टीनं नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे. चला तर कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल सुरेश गडाख यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, सेंद्रिय शेती करण्यासाठी म्हणून शासन अनेक प्रकारे प्रयत्न करत आहे. सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादनांना एक प्रमाणीकरणाची खरं तर आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांना एक वेगळा बाजारभाव आणि त्यांना एक वेगळी ओळख अशी बाजारामध्ये मिळू शकेल. आज आपण याच सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाविषयी अधिकचं मार्गदर्शन घेणार आहोत, जाणून घेणार आहोत कृषी महाविद्यालय सोनई तालुका नेवासा इथल्या कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल सुरेश गडाख सरांकडून. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार सर.
1: सर, सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाविषयी खरं तर जाणून घेणं शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचं आहे, तर नेमकं या सेंद्रिय शेती प्रमाणीकरण म्हणजे काय आणि प्रमाणीकरण नेमकं कोण करतं काय सांगाल?
2: रासायनिक खते आणि कीटकनाशकाचा वापर न करता पर्यावरणीय आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार दृष्टिकोनाने सेंद्रिय उत्पादने कृषी प्रणाली अंतर्गत उगवली जातात. जर आपण सेंद्रिय उत्पादने म्हणून कोणती उत्पादने पात्र आहेत हे जर परिभाषित करायचं असेल किंवा ठरवायचं असेल तर बहुतेक देशांची स्वतःची मानके आहेत. भारतामध्ये सेंद्रिय उत्पादनांना राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम की ज्याला NPOP म्हणून ओळखलं जातं, त्याचबरोबर सहभागी हमी प्रणाली म्हणजे पार्टिसिपेटरी गॅरंटी स्कीम आणि जैविक भारत यांचा समाविष्ट करून प्रमाणित केले जाते.
1: नक्कीच, म्हणजे सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी अशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. आता तुम्ही बोलताना सांगितलं की राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम, तर हा नेमका राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रम काय आहे काय सांगाल?
2: 2001 भारत सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम ज्याला

0: एनपीओपीया नावाने ओळखलं जातं, हा भारतातील सेंद्रिय उत्पादनासाठी पहिला गुणवत्ता हमी उपक्रम म्हणून सुरू केला. सन 2004 या एनपीओपीला फॉरेन ट्रेड डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन म्हणजे FTDR कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आणि यामध्ये बंधनकारक करण्यात आले की सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत प्रमाणित केल्याशिवाय कोणतेही सेंद्रिय उत्पादने ही निर्यात केली जाऊ शकत नाहीत. जर आपण भारतामध्ये विचार केला तर अपेडा म्हणजे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण ही जी संस्था आहे, या संस्थेमार्फत भारतातलं सगळं जे उत्पादने आहेत किंवा कृषी माल आहे यांचा आपण एक्सपोर्ट करू शकतो किंवा निर्यात करू शकतो. तर ह्या अपेडाला सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सचिवालय म्हणून कार्य देण्यात आली. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये प्रमाणन संस्थांची मान्यता, क्षेत्रीय उत्पादनासाठी मानके, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन आणि त्याचबरोबर मार्केटिंग किंवा विपणन इत्यादीचा समावेश करण्यात आला.
1: नक्की सर, म्हणजे शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे सेंद्रिय उत्पादनांना एक वेगळी ओळख आणि मान्यता देण्याचं काम हे NPOP धोरणाअंतर्गत आता शासन करत आहे. मग या NPOP कार्यक्रम आहे तर यात सेंद्रिय प्रमाणीकरण कशा पद्धतीने केलं जातं, याची नेमकी पद्धत काय आहे, काय सांगता येईल सर?
0: सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम हा तृतीय पक्ष प्रमाणन प्रक्रियेद्वारे कार्य करतो. NPOP मानकांची पूर्तता करणारी उत्पादने त्यावर इंडिया ऑर्गॅनिक या लेबलमध्ये येतात. त्याचबरोबर इंडिया ऑर्गॅनिक किंवा जे सेंद्रिय प्रमाणीकरण आहे हे थर्ड पार्टी सर्टिफिकेशन असल्यामुळे इंडिया ऑर्गॅनिक ह्या लोगो व्यतिरिक्त त्यास मान्यताप्राप्त प्रमाणन संस्था आणि मान्यता क्रमांकाचे नाव आणि लोगो देखील त्याबरोबर येतो. त्याचबरोबर इंडिया ऑर्गॅनिक प्रमाणन ही जी प्रक्रिया आहे किंवा जी प्रमाणीकरणाची प्रक्रिया आहे त्यामध्ये एक स्वतंत्र संस्था सेंद्रिय मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण उत्पादन प्रक्रिया, त्याचबरोबर हाताळण्याची प्रक्रिया, साठवण आणि सेंद्रिय मालाची वाहतूक इत्यादींचा आढावा घेते.
1: नक्कीच, म्हणजे जसं एगमार्क आहे तर अशा पद्धतीने आता इंडिया ऑर्गॅनिक या प्रकारचा एक ओळख निश्चित करण्यात आलेली आहे आणि ती या सेंद्रिय उत्पादनांवरती आता दिली जाते, जेणेकरून सेंद्रिय उत्पादनं अशी त्याची एक विशेष ओळख निर्माण होऊन त्यांना एक वेगळी बाजारपेठ निर्माण होऊ शकेल अशा शासनाच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. मग या सेंद्रिय शेती प्रमाणीकरणासाठी कोणत्या घटकांची पूर्तता, समजा आता आपल्याला करायचं असेल सेंद्रिय उत्पादन आणि आपल्या सेंद्रिय उत्पादनाची वेगळी मान्यता घ्यायची असेल, तर मग नेमकी कोणती पूर्तता याच्यासाठी करावी लागणार आहे, काय करावं लागेल?
0: आपण जर सेंद्रिय शेती प्रमाणीकरणासाठी जाणार आहोत तर या प्रक्रियेमध्ये सामान्यतः जमीन व्यवस्थापन, निविष्ठांचा वापर, यंत्रसामग्रीचा वापर, कीटक व्यवस्थापन आणि पिकामध्ये कापणीनंतर त्यांच्या नैसर्गिक वर्तनाशी सुसंगत संगोपन पद्धती असेल, प्राण्यांचे कल्याण, कृत्रिम खाद्यपदार्थ आणि हार्मोन्स टाळणे किंवा त्याची मर्यादित ठेवणे यासह लागवडीच्या पद्धतींचा व्यापक आढावा समाविष्ट असतो. जर आपण या प्रक्रियांचा जर विचार केला किंवा जर आपण याचा विस्तृतप्रमाणे जर आपण विचार करत असू तर कोणत्याही पारंपरिक शेतीला किंवा रासायनिक शेतीला जर आपल्याला सेंद्रिय शेतीकडे न्यायचं असेल तर हंगामी पिकासाठी किंवा कमी कालावधीच्या पिकासाठी कमीत कमी 2 वर्षाचा कालावधी लागतो आपल्याला सेंद्रिय शेती करण्यासाठी. जर आपली बहुवार्षिक पिकं असतील किंवा फळबागा असतील तर त्यासाठी साधारणपणे 4 ते 5 वर्षाचा कालावधी हा आपण सेंद्रिय शेती सुरू करण्यापासून आपल्याला पूर्ण सेंद्रिय प्रमाणीकरण करण्यासाठी लागतो. त्याचबरोबर आपली जी जमीन आहे, आपली जी सेंद्रिय जमीन जी असेल जिथं आपल्याला सेंद्रिय उत्पादन घ्यायचं असेल तर पारंपरिक शेती किंवा रासायनिक शेतीपासून कमीत कमी 3 मीटर अंतरावर किंवा आपल्याला जो बफर झोन मेंटेन करायचा आहे तर पारंपरिक शेतीपासून कमीत कमी 3 मीटरचा बफर झोन आपण जमिनीच्या सगळ्या बाजूने आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला जी पिकाची निवड करायची आहे तर या पिकामध्ये कोणत्याही प्रकारचं जनुकीय बदल केलेले पिकांचा यामध्ये वापर करण्यात आला नाही पाहिजे. त्याचबरोबर आपण जे बियाणं वापरणार आहे तर हे सेंद्रिय असलं पाहिजे. जर सेंद्रिय बियाणं आपल्याकडे उपलब्ध नसेल तर कुठल्याही प्रकारची केमिकलची बीज प्रक्रिया न केलेलं बियाणं आपण वापरू शकतो. त्याचबरोबर आपल्याला ज्या वेगवेगळ्या पिकांच्या जाती यामध्ये वापरायच्या आहेत तर त्या वेगवेगळ्या कीड असतील किंवा रोग असतील यांना प्रतिकारक अशा ह्या जाती असल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपण जर अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल सेंद्रिय शेतीमध्ये तर वेगवेगळ्या जैविक घटकापासून बनवलेले सेंद्रिय खतं असतील यांचा आपण यामध्ये वापर करू शकतो. जसं शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा पोल्ट्री मॅन्युअर म्हणजे आपलं कोंबडी खत असेल यांचा यामध्ये आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारची बायोफर्टिलायझर्स किंवा जी

0: जैविक खतं आहेत त्यामध्ये नत्रस पूर्तीकरण करण्यासाठी रायझोबियम असेल, ॲजोटोबॅक्टर असेल, अझोस्पिरिलम असेल, उसामध्ये ॲसेटोबॅक्टर असेल, त्याचबरोबर स्पुरद उपलब्ध करणारी खतं असतील किंवा त्याबरोबर पालाश उपलब्ध करून देणारी जैविक खतं असतील, तर यांचा आपण यामध्ये वापर करू शकतो. त्याचबरोबर आपण तण नियंत्रण जर यामध्ये करायचं असेल तर त्यामध्ये खुरपणी करू शकतो. त्याचबरोबर आपण नांगरणी असेल किंवा मल्चिंगचा त्यामध्ये आपण जे प्लास्टिक मल्चिंग आहे तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण प्लास्टिक मल्चिंगचा वापर करू शकतो. फक्त आपलं पिकाची काढणी केल्यानंतर हे जे प्लास्टिक मल्चिंग आहे हे आपल्याला आपल्या शेताच्या बाहेर नेऊन त्याचे व्यवस्थापन करायचं आहे, ते आपल्या शेतामध्ये फक्त राहायला नाही पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या किडी या आपल्या सेंद्रिय पिकावर अटॅक करतात तर त्यांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या झाडांचा पाला, त्याचा एक्स्ट्रॅक्ट किंवा जसं नीम असेल, कडुनीम असेल किंवा सीताफळ असेल, आवळा असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा पाला यांचा वापर करून आपण कीटनाशक बनवू शकतो. जसं दशपर्णी अर्क, 10 वेगवेगळ्या प्रकारांच्या झाडांचा पाला एकत्र करून आपण दशपर्णी अर्क बनवू शकतो आणि याचा वापर आपण वेगवेगळ्या रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी करू शकतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची बायोपेस्टिसाइड्स आहेत, जसं ट्रायकोडर्मा असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची बुरशी आणि बॅक्टेरियल बायोपेस्टिसाइड्स बनवलेले आहेत, तर त्यांचा वापर करूनसुद्धा आपण रोग आणि किडींचा चांगल्या प्रकारे आपण नियोजन करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला सेंद्रिय पदार्थ किंवा आपण जे सेंद्रिय उत्पादन येणार आहे तर यांचं जेव्हा आपण स्टोरेज करणार आहोत तर हे स्टोरेज हे वेगळं असलं पाहिजे. आपल्या पारंपरिक उत्पादनांपेक्षा आपलं जे सेंद्रिय पदार्थांचं जे स्टोरेज असेल ते वेगळं पाहिजे. त्याचबरोबर आपण सेंद्रिय उत्पादनाची वाहतूक जी करणार आहोत तीसुद्धा आपल्याला पारंपरिक प्रकारच्या उत्पादनाबरोबर करायची नाही. तर ह्या सगळ्या घटकांचा आपण जर व्यवस्थित आपण 2 वर्ष हंगामी पिकांसाठी आणि 4 ते 5 वर्ष बहुवार्षिक पिकांसाठी आपण जर वापर केला तर निश्चितच आपल्याला सेंद्रिय प्रमाणीकरण हे मिळू शकतं.
1: नक्की सर, अत्यंत खूप महत्त्वाची ही बाब आहे की सेंद्रिय उत्पादनांना वेगळी ओळख अशी बाजारपेठेमध्ये मिळायला लागलेली आहे. याच्यासाठी शासन धोरण आता काम करत आहे. भारतीय सेंद्रिय प्रमाणीकरणाला आंतरराष्ट्रीय मान्यता जर विचार करायचे झाले तर ही आंतरराष्ट्रीय मान्यता कशी आहे, काय ओळख याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्वीकृती आहे, काय सांगता येईल?
0: उत्पादन आणि मान्यता प्रणालीसाठी सेंद्रिय उत्पादन मानकांसाठी राष्ट्रीय कार्यक्रम युरोपियन कमिशन आणि स्वित्झर्लंड यांनी प्रक्रिया न केलेल्या वनस्पती उत्पादनांसाठी त्यांच्या देशांच्या मानकांच्या समतुल्य म्हणून मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर म्हणजे अमेरिकेतलं जे कृषी खातं आहे त्यांनीसुद्धा राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमासाठी मान्यताप्राप्त मूल्यमापन प्रक्रियेला अमेरिकेच्या राष्ट्रीय सेंद्रिय कार्यक्रमाच्या समतुल्य म्हणून मान्यता दिली आहे. त्याचबरोबर भारताच्या मान्यताप्राप्त प्रमाणन संस्थाद्वारे प्रमाणित केलेल्या भारतीय सेंद्रिय उत्पादने आयातदार देशांकडून स्वीकारले जातात. जर आपण NPOPचा जर विचार केला किंवा सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याचा जर विचार केला तर ही एक थर्ड पार्टी सर्टिफिकेशन किंवा प्रमाणीकरण व्यवस्था आहे. तर सध्या भारतामध्ये एकूण 31 प्रमाणन संस्था कार्यरत आहेत, यामध्ये सरकारी त्याचबरोबर खाजगी असं एकत्रित मिळून त्यामध्ये 31 संस्था या भारतामध्ये काम करतात आणि या संस्थांद्वारे भारतामध्ये सेंद्रिय प्रमाणीकरण केलं जातं. त्यापैकी 5 संस्था या महाराष्ट्रामध्ये आहेत. जर महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करून घ्यायचं असेल किंवा आपली शेती सेंद्रिय करायची असेल तर महाराष्ट्रातल्या या 5 प्रमाणीकरण करणाऱ्या संस्थाकडून आपण सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करून घेऊ शकतो.
1: नक्की सर, खूपच अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की या सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांना एक वेगळी ओळख ही दिली जात आहे आणि त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता ओळख निर्माण किंवा स्वीकार्यता आता निर्माण होत आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाविषयी आणि त्याच्या मान्यतेविषयी त्याच्या पद्धतीविषयी जाणून घेतलं. कृषी महाविद्यालय सोनई तालुका नेवासा इथल्या कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल सुरेश गडाख सरांकडून. तुम्हाला जर याविषयी काही शंका असेल, काही मार्गदर्शन त्यांच्याकडून हवं असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 9390703896. पुन्हा एकदा 9390703896. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून सेंद्रिय शेती आणि तिच्या प्रमाणीकरणाविषयी जे आपण मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी नगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: आत्ताच आपण सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याविषयी कृषी महाविद्यालय सोनई इथल्या कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल सुरेश गडाख यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही मुलाखत आम्ही पुनःप्रसारित केली.

0: यानंतर ऐकूयात फळबाग लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी महाविद्यालय विळदघाट इथल्या उद्यानविद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सूरज पांडुरंग खेडकर यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: खेडकर सर, फळबाग लागवडीच्या वेळी जमीन आणि जमिनीचा पोत याविषयी काय सांगाल, जमिनीचा प्रकार असेल याविषयी काय सांगाल?
2: प्रामुख्याने फळबाग लागवड करत असताना आपण अनेक गोष्टी लक्षात घेत नाहीत. ते मुळात म्हणजे जमीन कशा प्रकारची आहे तुमची. अगदी कसं सोपण जमीन असेल आणि सोपण जमिनीमध्ये जर लागवड केली तर अनेकदा काय होतं की पहिल्या 1-2 वर्ष फळं पिकं खूप चांगल्या प्रकारे वाढतात. पण जेव्हा त्यांची फळं येण्याची कालावधी चालू होतो 5-6 वर्षानंतर वगैरे, तर तेव्हा ती चांगल्या प्रकारे उत्पादन देत नाहीत आणि त्यांची वाढ पण होत नाही हे अनेकदा दिसतं. मग त्यामुळे जमिनीचा पोत आणि जमिनीचा प्रकार कसा आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे जवळपास 1 मीटर खोलीपर्यंत जोपर्यंत मुरुम लागत नाहीत अशी जमीन तुम्हाला आवश्यक आहे. त्यासोबतच जवळपास सामू किंवा ज्याला आपण pH म्हणतो तो 6 ते 7.5 पर्यंत असेल आणि भुसभुशीत आणि मध्यम पोताची जमीन असेल. का तर अनेकदा काय होतं क्षारयुक्त जमिनी आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे चोपन जमिनीमध्ये चांगली प्रारंभी झाडे वाढतात पण नंतर त्यांचा काय होतो वेग वाढीचा मंदा होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं की हलकी ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये आपण अंजीर, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू किंवा द्राक्षे, पपई यासारखे झाडे घेतो किंवा घेऊ शकतो. पण मध्यम प्रकारची एकदम असेल तर त्यामध्ये चिक्कू आहे, आंबा आहे, संत्री, मोसंबी, काजू किंवा नारळ अशा प्रकारचे असतात. त्याच्यामुळे ह्या प्रकारच्या कुठली तुमची जमीन आहे हे खूप आधी लक्षात येणं महत्त्वाचं आहे. pH आणि त्यामध्ये सोबतच नत्र, स्फुरद, पालाश त्या मातीमध्ये किती आहे यानुसार तुम्हाला मग कुठलं फळझाड लावायचं आहे याचा साधारणतः विचार करावा लागतो.
1: सर, आता फळबाग लागवड करायची आहे तर त्यावेळेस काही माती परीक्षण करणं, पाणी परीक्षण करणं गरजेचं आहे का आणि ते कसं केलं पाहिजे?
2: प्रामुख्याने मातीचं परीक्षण करताना आपण काय करतो, जर आपण ज्वारी बाजरी सारखे काही क्रॉप्स घेणार असतो तर त्यावेळेस आपण वरच्या जमिनीची फक्त नमुना घेऊन त्याचं परीक्षण करू शकतो. पण फळबाग लागवडमध्ये तसं करता येत नाही. फळबाग लागवडमध्ये आपण जवळपास 3 फूटपर्यंतचे जर खड्डे खांदले विविध प्रकारचे आणि त्या खड्ड्यामधली माती साधारणतः नमुना म्हणून जर घेतली आणि त्याचं परीक्षण केलं तर ते व्यवस्थित ठरतं. का तर आपण एक खूप लांबच्या अवधीसाठी खरं तर आपल्या मातीमध्ये आपल्या जमिनीमध्ये काय करत असतो, एक इन्व्हेस्टमेंट करत असतो. त्याच्यामुळे अशा जास्त वयाच्या झाडांसाठीची वगैरे माती परीक्षणासाठी माती तुम्ही खड्डे खांदलेले असावे 3 फुटाचे किंवा तुम्ही स्वतः खांदून वगैरे विविध ठिकाणी खांदून त्याचे माती काढून त्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. राहिली गोष्ट पाण्याच्या परीक्षणाची, तर तुमची विहीर असेल किंवा बोरवेल वगैरे असेल तर त्याचा सुद्धा पाणी आणि त्याचा किती सामू आहे हे खूप काळजीपूर्वक पाहणं गरजेचं असतं. कारण काय होतं अनेकदा पाण्यामध्ये बोरवेलच्या पाण्यामध्ये खूप प्रमाणात सॉल्ट असतात किंवा क्षार असतात. मग ते अनेकदा काय होतं की तुमचं ठिबक सिंचन चॉकअप होणं किंवा जास्त प्रमाणात क्षार जमिनीमध्ये जाणं आणि ते फळांना फळबागांना जाणं वगैरे ह्या प्रकारच्या गोष्टी घडतात. त्याच्यामुळे पाणी कशा प्रकारचं आहे विहिरीचं जरी असेल किंवा कुंपणनलिकेचं असेल तरी ते किती गोड आहे किंवा त्याच्यामध्ये तिचा सामू कसा आहे वगैरे हे प्रामुख्याने खूप पाहणं गरजेचं राहतं.
1: सर, आता आपल्याला कुठल्या फळबागाची लागवड करायची आहे यानुसार त्याची आखणी होणं गरजेचं आहे, अंतर किती घ्यायचं आहे त्याविषयीचं नियोजन करणं गरजेचं आहे, लागवडीचं अंतर किती असलं पाहिजे, त्यासोबतच त्या फळबागाचं सर्वेक्षणही झालं पाहिजे की कोणती फळबागाची लागवड करावी याविषयी आपल्या शेतकरी बंधू भगिनींना काय सांगाल?
2: लागवड करत असताना जास्तीत जास्त शेतकरी चौरस पद्धतीनेच लागवड करतो किंवा आयताकृती पद्धतीने लागवड करतो. पण माझं प्रामुख्याने एक म्हणणं राहील की एक षटकोनी पद्धत म्हणून एक आहे, तर या षटकोनी पद्धतीमध्ये सुद्धा लागवड करणं तसं खूप इम्पॉर्टंट ठरतं. का तर एक प्रामुख्याने जर बघायचं झालं उदाहरण देऊन, तर समजा चौरस पद्धतीने किंवा षटकोनी पद्धतीने तुम्ही जर आंबा बाग लावली किंवा दुसरी एखादी बाग लावली की ज्याचं वयोमान 5 वर्षाच्या पुढे वगैरे आहे आणि त्यानंतरच तुम्हाला साधारणतः फळ मिळणार आहे, तर अशा पद्धतीमध्ये काय होतं की षटकोनी पद्धतीमध्ये जो 7वा एक झाड असतो जो षटकोनाच्या बरोबर मध्ये येतो तर तो तुम्ही कोणता लावू शकता, तर तो तुम्ही किळीसारखा किंवा पपईसारखा लावू शकता. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं उत्पादन साधारणतः किळी आणि पपईमुळे 1 वर्षातच सुरुवात होती. बाकी जर आंबा असेल षटकोनी पद्धतीत तर तो तुम्हाला 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर वगैरे साधारणतः उत्पादन देत असतो. त्याच्यामुळे षटकोन पद्धती एक आणि एक त्रिकोण पद्धत पण एक आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही अधिकचं उत्पादन करू शकता

0: किंवा त्याच्यामध्ये अधिकचं एखादं पीक घेऊ शकता, केळीसारखं किंवा तुमचं पपईसारखं वगैरे. त्याच्यामुळे षटकोन पद्धत, त्रिकोण पद्धत वगैरे मी प्रामुख्याने माझ्या वतीने सांगेल, पण तुमची जमीन जर असेल तर तुम्ही चौरस आणि आयतकृतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू शकता. आता राहिली गोष्ट लागवडीच्या यांच्या अंतरांची वगैरे, तर काय होतं अनेकदा की तुम्ही खड्डे कधी खाणलेत किंवा कशा प्रकारचे खाणलेत यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे दीर्घायुष्य जर झाड असेल, समजा आंबा आहे खूप कालावधीसाठी जातो किंवा चिक्कू आहे, तर यासाठी तुमची एक खड्ड्यांची साईज जवळपास 1 बाय 1 बाय 1 मीटरचीच असावी. 1 मीटरपेक्षा कमीची अजिबात नसावी. समजा मध्यम आकाराची झाडांची असतील, मध्यम आकारांची म्हणजे त्यामध्ये प्रामुख्याने किळी, पपई किंवा संत्र्यासारखे वगैरे येतात, की जास्त मोठी होत नाहीत आणि मध्यम आकारामध्येच वाढत असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही 75 सेंटीमीटर बाय 75 सेंटीमीटरचे जरी खड्डे खाणले तरी ते उत्कृष्ट आहेत. त्याच्यामुळे तुमचे ज्या प्रमाणात खड्डे आहेत, ज्या प्रमाणानुसार त्याचं वयोमान आहे, त्यानुसार तुमच्या झाडांची काय होते, वाढ होत राहते आणि तेवढ्या मजबूतीने तो त्या जमिनीमध्ये उभा राहतो पुढच्या कालावधीसाठी. तर ही गोष्ट प्रामुख्याने इम्पॉर्टंट ठरते.
1: सर, यानंतर तुम्हाला विचारायचं की खड्डा खोदताना काय काळजी घ्यायला पाहिजे, त्यासोबतच अंतर कसं असलं पाहिजे या फळबागाचं, कलमाची निवड करत असताना ती रोपं कुठून घेतली पाहिजे याविषयी सांगा.
0: प्रामुख्याने आपण खड्डे खांदत असताना काय करायचं की पहिले समजा वरचा 1 मीटरचा साधारणतः सॉइलची लेअर असेल किंवा माती असेल तर ती एका बाजूला घ्यायची, आणि त्याच्यानंतरची जी त्याची सब सॉइल आहे त्याच्या त्या प्रमुख मातीच्या खालची माती तर ती दुसऱ्या भागाला घ्यायची. त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण खड्डे भरत असतो त्या टायमाला ही बाजूला केलेली माती आपल्याला लवकर उपयोगी येते. परत खड्डे भरत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खड्डे कधी खांदताय, तर मेमध्येच तुम्ही खड्डे खांदून ठेवायचे आहेत, मेच्या पहिल्या आठवड्यात किंवा पहिल्या 15 वाड्यात वगैरे. आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही तिथून पुढे 2 ते 3 आठवडे जर ती खड्डे तसेच उन्हामध्ये ठेवले तर मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण होऊन जातं, कारण मोठ्या प्रमाणात काय होतं सूर्यप्रकाशामुळे जीवाणू किंवा विषाणू वगैरे मरून जातं. नंतर राहिली गोष्ट, तर जसा जून जवळ येईल त्यामध्ये तुम्ही काय करायचं की तुमचे खड्डे भरून घ्यायचे, ज्याच्यामध्ये पालापाचोळा असेल 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंत भरून घ्यायचा, कुजलेलं शेणखत चांगलं मातीमध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये घ्यायचं, जवळपास एका खड्ड्यासाठी 20 ते 25 किलोपर्यंत, किंवा गांडूळ खत आहे 2 ते 3 किलो एका खड्ड्यासाठी, अशा पद्धतीने तुम्ही तो खड्डा पूर्ण भरून घ्यायचा आहे. राहिली गोष्ट प्रामुख्याने एक की खड्डा भरत असताना ट्रायकोडर्मा अशी एक साधारणतः तुमचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी एक पावडर आहे, जी 25 ग्रॅमच्या हिशोबाने तुम्ही काय करू शकता प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकू शकता. यामुळे अनेकदा काय होतं की मूळ कुज वगैरे होत नाही आणि तुम्ही नवीन जर रोपं लावले ना तर ती मरत नाहीत, हे खूप काळजीपूर्वक करायचं आहे. तुम्ही पूर्ण खड्डा भरून झाल्याच्या नंतर जर लागवड करायची असेल तुम्हाला तर जून आणि जुलैचा पहिला आठवडा यामध्येच तुम्ही काय करायची फळबागाची लागवड करायची. अति पावसाच्या किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा परतीचा पाऊस असतो त्या टायमाला लागवड अजिबात करू नये. काय होतं जूनमध्ये केली तुम्ही किंवा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात केली तर तोपर्यंत काय होतं झाडं चांगल्या पद्धतीने तिथे सेट पण होतात आणि मध्ये जरी पावसाचा गॅप पडला तरीसुद्धा ते काय होतात तोपर्यंत टिकून राहतात. हे प्रामुख्याने आहे. राहिली गोष्ट कलमांच्या निवडीची, तर मला अनेकदा फोन येतात की आंब्यावरती आंब्याची पानं एकत्र झालेत किंवा त्याच्यावरती एक चुरडा मुरडा टाईपसारखी पानं दिसतात किंवा मोहर आला आहे पण त्याच्यावरती खूपच दाट आलेला आहे आणि काळा पडलेला आहे, तर तो प्रामुख्याने बंचिंग टॉप नावाचा एक साधारणतः डिसीज वगैरे आहे. तर हा अनेकदा काय होतो बंचिंग टॉप म्हणा किंवा यासारखे रोग काय येतात, तर कलमाची निवडच आपण योग्य पद्धतीने करत नसतो. म्हणजे कुठल्या तरी नर्सरी स्वस्त भावात भेटतात वगैरे म्हणून आपण जाऊन आणतो, फक्त उंच दिसतात म्हणून आणतो वगैरे, ते हे टाळणं महत्त्वाचं आहे. झाडं उंच आहेत याच्यापेक्षा ते कुठल्या मातृवृक्षापासून आहेत त्याच कलमाचे आहेत का, समजा केशर मला लावायचं तर ते केशरपासूनच बनवलेले आहेत का, आणि प्रामुख्याने नर्सरी कुठली आहे तर साधारणतः विद्यापीठांच्या नर्सरीमधनं किंवा शासकीय मान्यता भेटलेल्या नर्सरीमधनं तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे काय होतं एक तुम्हाला साधारणतः खात्रीशीर रोपे तर मिळतात, पण उद्या चालून भविष्यामध्ये जर तुमची फसवणूक झालेलं तुम्हाला दिसलं तर तुम्ही त्याचा जाप पण मागू शकतात. अशा पद्धतीची रचना कायद्यामध्ये सुद्धा आहे. मग त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही यासाठी तुम्ही रोपवाटिका योग्य निवडा आणि त्यानुसार तुमची काळजी घ्या.
1: आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी आलं व्यवस्थापन करणं, संरक्षण करणं, मग ते कीड रोगापासून असेल, बहाराचं असेल, या फळबागाचं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी सांगा.
0: फळबागाचं संरक्षण करत असताना तुम्ही प्रामुख्याने जर छोटी झाडं असतात आपली सुरुवातीला, त्यामुळे बांधाच्या कडीने किंवा त्या प्रमुख झाडापासून साधारणतः 10 फुटाच्या अंतरावरती किंवा इतर 15 फुटाच्या अंतरापर्यंत तर झाडं वगैरे लावू शकता.

0: जेणेकरून काय होतं की ही झाडं जी मोठाली लवकर वाढतात आणि एका सरळ रेषेमध्ये वाढतात, ती काय करतात जास्तीच्या वाऱ्यामुळे किंवा इतर वावटळ आली किंवा कशामुळे ती काय करतात ह्या झाडांचं संरक्षण करतात. राहिली गोष्ट, तुम्ही जर इतर तुमची जनावरं वगैरे आजूबाजूला असतील तर त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही काटेरी कुंपण करू शकता किंवा आता मोठ्या पद्धतीने त्याच्यासाठी जाळीचे कुंपणं वगैरे तुम्हाला उपलब्ध झालेली वगैरे आहे. हे संरक्षण खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतरचं रोग व्यवस्थापनामध्ये आहे की तुमची लागवड झाल्याच्या नंतर जर कुठे झाडावरती तुम्हाला वाटत असेल की काही पानं वगैरे वाळायला लागली वगैरे आहेत किंवा पिवळी पडून झाडं तुमचं मरतंय की काय, तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं पाहणं असतं की मूळ कुस्त झालेलं नाही ना. म्हणून मी सांगितलं की ट्रायकोडर्मा ही पावडर तुम्ही कंपल्सरी तुमच्या खड्ड्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जमिनीतले जी काही तुमचा बुरशी वगैरे आहे तर तो तुमच्या मुळांना वगैरे काय करत नाही, तर कुठली डॅमेज करत नाही वगैरे. तर हे प्रामुख्याने आहे. राहिलं दुसरं किडीमध्ये, तर अनेकदा काय होतं की आपल्या झाडा शेतामध्ये वगैरे कुठेतरी शेणखत वगैरे आपण साचून ठेवलेलं असतं, तर त्याच्यामुळेच अनेकदा काय होतं की भुंगा किंवा गेंडा किडा वगैरे काय करतो अनेकदा झाडावरती येतो आणि तो त्याचे कुठेतरी खोड्यावरती वगैरे कुठेतरी काय करतो होल मारतो. कधी कधी खोडकिडा पण असतो, तो पण याच्या माध्यमातून प्रसार करतो. तर त्यासाठी आपली झाडं लावलेल्या भागामध्ये कुठलंही शेणखत साचणार नाही किंवा शेणखत टाकणार नाहीत वगैरे आपण त्याची काळजी घ्यायची, त्यानुसार आपण साधारणतः संरक्षण करू शकतो.
1: धन्यवाद सर. फळबाग लागवड आणि व्यवस्थापन या विषयीचं मार्गदर्शन आज आपल्याला केलंय कृषी महाविद्यालय विळद घाट इथल्या उद्यान विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुरज पांडुरंग खेडकर यांनी. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 77-09-18-21-14. डॉक्टर सुरज सर, आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीने आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद.
2: फळबाग लागवड आणि व्यवस्थापन याविषयी कृषी महाविद्यालय विळदघाट इथल्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सूरज पांडुरंग खेडकर यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. ही मुलाखत आम्ही पुनःप्रसारित केली.
3: शेतकरी बांधवांशी संवाद साधणारा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर
4: सोमवार बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत.
3: शेतकरी बांधवांचं हक्काचं व्यासपीठ, यामध्ये शेतकऱ्यांशी गप्पा, त्यांचे अनुभव, तज्ञांच्या मुलाखती, अर्थात आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी बरच काही.
5: ऐकायला विसरू नका कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर 100.1 MHz आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर आजच्या आमचं शेत आमचा परिसर या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: வணக்கமா?
1: நமஸ்காரம்.
2: நமஸ்கார்.
0: ராம் ராம்.
1: அஸ்ஸலாமு அலைக்கும்.
2: சத் ஸ்ரீ அகால் ஜி.
3: யா சர்வான்சார்த்த ஏகஸ்.
4: आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
5: श्रोतेहो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
0: पण या चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्या गोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला.
4: शंभरांश एक मेगा हर्ट्स एफ एम बँडवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8 वाजलेत.
6: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
7: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर या

0: सारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: ऐक ग,
3: काय झालं?
2: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
3: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजलीयेत.
2: हो ना,
3: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
3: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटॉलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 to 2.
2: आणि फोन नंबर
3: 93-72-99-29-36.
2: 93-72-99-29-36.
4: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
3: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
7: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
8: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
9: श्रोते हो, हे निवेदन आहे हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमासंबंधीचं. श्रोते हो, आजच्या हॅलो डॉक्टर या थेट प्रसारणाच्या कार्यक्रमाचा अर्थात 27 मे 2026 विषय आहे, तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. आपल्या शंकांचं निरसन करतील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. लाईव्ह प्रसारणाची वेळ 9 to 10 PM. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं.
10: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या सुहाना सफर कार्यक्रमात येत्या शुक्रवारी रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया दूरदर्शनच्या वृत्त निवेदिकेपासून मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका असा प्रवास करणाऱ्या स्मिता तळवलकर यांच्याविषयी.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. आणि आता बातम्या विस्तारानं. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक PDS योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्यानं सार्थक PDS 3 प्रणाली विकसित केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. लाभार्थ्यांना नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. यातील बदलाबद्दल वैष्णव यांनी सांगितलं.
1: इस प्रोग्राम में तीन बड़े सुधार आज अप्रूव हुए हैं. सबसे पहला, जिस सरकारों के एजेंसीज राज्य में तो FCI का बड़ा गोडाउन होता है, वहां से डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में डिविजन्स में फेयर प्राइस शॉप तक पहुंचाने का जो कॉस्ट होती है, उस कॉस्ट को सपोर्ट करेंगे. दूसरा, फेयर प्राइस शॉप्स है उनमें डीलर्स का रिम्यूनरेशन रखा गया था, उसको बढ़ाने की जरूरत थी, तो वो भी फैसला लिया गया. और तीसरा फैसला, टेक्नोलॉजी का यूज करके पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम को हम कैसे मॉडर्नाइज कर सकते हैं.
0: या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव देखील आजच्या बैठकीमध्ये मंजूर झाला. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत अन्नधान्य वेळेवर पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ही वितरण प्रणाली अधिक आधुनिक आणि प्रभावी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं तसंच ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण जलद गतीनं होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केली आहे. आसाम विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयकाचा स्वीकार केला असून यामुळे हे विधेयक स्वीकारणारं ते ईशान्येकडचं पहिलं तर देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. सोमवारी आसाम विधानसभेच्या पहिल्या सत्रामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं. ते आज सत्राच्या अखेरच्या दिवशी संमत झालं. आता ते राज्यपालांकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सांगितलं. या नव्या नियमानुसार राज्यातल्या सर्व नागरिकांना विवाह, घटस्फोट, एकपत्नीत्व, लिव्ह इन रिलेशनशिप आदींबाबत आखून दिलेली चौकट पाळावी लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेचं अभिनंदन केलं आहे. कांदा प्रश्नी केंद्र सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हमी भावाबद्दल येत्या 10 दिवसात तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहित विविध प्रश्नांवर आज नवी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता उपाययोजना सुचवल्या आहेत. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे. नाफेड आणि NCCF कांद्याची 2 लाखांऐवजी 10 लाख टन खरेदी करणं तसंच अतिरिक्त निर्यात कर लावण्याच्या मागणीबाबतही केंद्र सरकार सकारात्मक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: 2 लाख टनाच्याऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत, त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे.
0: या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तसंच राज्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन उपस्थित होते. ईशान्य भारताचा विकास हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. गंगटोक इथे सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पना, संशोधन आणि परस्पर विश्वास

0: विकासाच्या जोरावर राष्ट्र उभारणीत योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं. याआधी राष्ट्रपतींनी गंगटोक इथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पिंक सिटी रनर आमा दीदी बहीण बस सेवेचा हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत शांतिवन येथे पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी देखील प्रथम प्रधानमंत्र्यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं आज शिक्कामोर्तब केलं. गेल्या वर्षी बिहारमध्ये पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं हा निर्णय दिला. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे. याद्वारे राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं पालन होतं असं न्यायालयानं सांगितलं. SIR मुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया ही यांत्रिक प्रक्रिया नसून मतदार याद्यांची अचूकता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून आहे असं नमूद केलं. तसंच याआधी मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण 40 झालं असून या दरम्यान मतदार याद्यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे पुनरीक्षण प्रक्रियेची गरज आहे हे निवडणूक आयोगानं दिलेलं कारण न्यायालयानं मान्य केलं. पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवू नका अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. SIRचा दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै या दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा या भागामध्ये अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वाचा विचार करून SIR कार्यक्रम महिनाभर पुढे ढकलावा असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं आज नवी दिल्लीत वार्धक्यानं निधन झालं. ते 79 होते. श्वसनाच्या त्रासामुळे गेले काही दिवस त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. अर्जुन पुरस्कारानं सन्मानित रणधीर सिंग यांनी 1978 आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. तसंच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव म्हणून ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे सदस्य म्हणून त्यांनी कामही केलं होतं. ऑलिम्पिक काउन्सिलिंग ऑफ आशिया या संघटनेचे अध्यक्ष म्हणून 2024 ते निवडून आले होते, मात्र अलीकडेच त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक शिधावाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक योजना 16 वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आसाममध्ये समान नागरी कायदा आणणारं विधेयक विधानसभेत मंजूर. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यतिथीनिमित्त देशाची आदरांजली. बिहारमध्ये झालेल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. महाराष्ट्रात पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR राबवू नये अशी प्रदेश काँग्रेसची मागणी. आणि प्रसिद्ध क्रीडा प्रशासक आणि नेमबाज राजा रणधीर सिंग यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभर.1 MHz FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 वाजलेत.

0: कार्यक्रमात आज ऐकूया माझा साहित्य प्रवास याविषयी कवयित्री विद्या भडके यांची वर्षा बांगर यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतहो नमस्कार आणि स्वागत आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात. श्रोतहो कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलं आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेत 19 वर्ष शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या आणि 600 अधिक कविता लेखन तसंच कथा विविध संस्थांचे 500 वर प्रमाणपत्र ज्यांना मिळालेले आहे, शिवाय त्यांचे 2 कविता संग्रह देखील प्रकाशित झालेले आहे, स्मृती आणि उठे तुफान काजात. तर हे कविता संग्रह प्रकाशित होऊन यांचं ई बुक सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. 5 राष्ट्रीय आणि 9 राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेल्या अशा ज्ञानदानाचं कार्य करत आपला छंद जोपासणाऱ्या विद्या भडके मॅडम यांना आज आपण कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. तर विद्या मॅडम, तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे.
2: थँक्यू मॅडम.
1: तर त्या आपल्या कविता लेखनाचं कार्य कसं साधतायत, सुरुवात कशी झाली याविषयी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर विद्याते, आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की कविता लेखनाचं कार्य तुम्ही कधी सुरू केलं किंवा ही आवड तुम्हाला कशी निर्माण झाली?
2: तसं पाहिलं तर मी सायन्स साईडची विद्यार्थिनी, परंतु माझे आई वडील शिक्षक होते आणि मी सुरुवातीला चारोळ्या लिहायची. त्या वाचून आई वडिलांनी मला प्रोत्साहन दिले व मी एका डायरीमध्ये ते लिहून घ्यायला लागले. असं करता करता माझा पहिला कविता संग्रह तयार झाला बघा, स्मृती म्हणून.
1: आणि साधारण किती साली, म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी हे तुम्ही साध्य केलं किंवा सुरुवात केली?
2: वयाच्या 20व्या वर्षीच मॅडम, BSc कम्प्लीट झाल्याच्या नंतर लगेचच माझा स्मृती हा कविता संग्रह प्रसिद्ध झाला.
1: अच्छा, म्हणजे तुम्ही कविता लेखन करताना सुरुवात झाली तुमची आणि लगेच तुमचा कविता संग्रह देखील प्रकाशित झाला.
2: हो, माझे वडिलांचे मित्र पुण्याला होते तर त्यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केला.
1: अच्छा, आणि सुरुवातीची कोणती कविता आहे आपल्या श्रोत्यांना आपण सांगूयात की ज्यानं तुमच्या या कविता लेखनाचा प्रवास सुरू झाला?
2: सुरुवातीची कविता होती लेखनी. शब्द हेच बाण माझे, शब्दरूप भावनांना, शब्द हेच बाण माझे, शब्दरूप भावनांना, तूच जपले रे खरे अर्थपूर्ण या शब्दांना. शब्दांना धार सुखाचा उमलते भाव लेखनीतून, शब्दांना धार सुखाचा उमलते भाव लेखनीतून, असावा ताळमेळ जीवनात आनंद उमरतो भावनेतून. माझ्या मुक्या भावनांना व्यक्त केले साहित्यात, मनाला रे विरुंगुळा जगू आता आनंदात.
1: वा, तुम्ही तुमच्या मुख्या भावनांना शब्दांमधनं साहित्यातनं प्रकट केलं. तर तुम्ही सुरुवातीला कार्यक्रमात सांगितलं की तुम्ही सायन्स स्टुडंट होत्या आणि सायन्स स्टुडंट असताना सुद्धा तुम्ही या क्षेत्रात कवितेकडे कशा वळालात?
2: माझे वडील मराठी या विषयाचे प्राध्यापक.
1: अच्छा.
2: आणि ते मला मार्गदर्शन करायचे. मी आपोआपच म्हणजे चारोळी लेखन करायचे तर ते मला सांगायचे ह्या पद्धतीने लय आले.

0: पाहिजेत, सूर आला पाहिजे, किंवा अष्टाक्षरी कशी लिहायची, तर हे ते समजून सांगायचे आणि त्यांचं गायडन्स मला मिळत गेलं. आणि आई वडिलांचं मार्गदर्शन तर मिळालंच, तसेच आमचे गुरु साहित्य क्षेत्रातील डॉक्टर बाबूराव दत्तात्रय उपाध्ये सर यांनी मी कविता संग्रह लिहिल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे जायचे, अष्टाक्षरी रचना पूर्णपणे जुळतात का हे त्यांना विचारायचे, एखादी चूक असली तर ते चूक व्यवस्थित करून मला मार्गदर्शन करायचे.
1: महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तुम्हाला ही आवड निर्माण झाली आणि मार्गदर्शन सुद्धा गुरूंकडनं चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. तर तुम्ही आता कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहात? आपण जसं सुरुवातीला श्रोतांना सांगितलं, तुम्ही ज्ञानदानाचेही कार्य करताय, तर त्याबद्दलही थोडं श्रोतांना सांगूयात.
0: मी अहमदनगर जिल्हा मराठा यांचे युनिट शेवगाव तालुका बोधेगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. माझा गणित हा विषय आहे, MSc बीएड गणित.
1: अच्छा, आणि गणिताच्या शिक्षिका असताना कविता करणं हे विशेष आहे, नाही का? तर हे ज्ञानदानाचं कार्य करताना तुम्हाला आपला हा छंद जोपासायला कसा वेळ मिळतो, कसं तुम्ही मॅनेज करता हे सगळं?
0: मी आठवड्यातले 2 दिवस माझ्या या छंदाला देते, शनिवार आणि रविवार. आणि हे 2 दिवस घरची कामं करण्याबरोबरच आपल्या छंदाला पण थोडाफार वेळ देऊन हे हा छंद कंटिन्यू पुढे चालू ठेवायचा.
1: अच्छा बरं, मग शिक्षण देत असताना ज्ञानदानाचं कार्य करताना तुमचे काही कविता संग्रह देखील प्रकाशित झालेले आहेत, तर त्याबद्दलही सांगूयात.
0: सगळ्यात पहिलं पुस्तक माझं स्मृती हे होते. त्यावेळेस आई आणि वडील यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या मित्रांनीच हे पुस्तक प्रकाशित केले होते पुणे येथे, त्याचं प्रकाशन झाले होते. आणि नंतर उठे तुफान काळजात हा माझा दुसरा कविता संग्रह लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रकाशित झाला. आणि आत्ता 3 महिन्यापूर्वी अनमोल भेट हा कथा संग्रह प्रसिद्ध झाला कोपरगाव येथे साहित्य संमेलनामध्ये हा प्रकाशित झाला. आणि तसेच स्त्री जीवन हा चारोळी संग्रह प्रकाशित झाला. तर हे चारही पुस्तकामध्ये सामाजिक स्त्रीजीवनावर कविता आणि बरेचसे विविध विषय यामध्ये आहेत. नंतर शैक्षणिकदृष्ट्या तुम्ही म्हणत असतान तर गणिताची महत्त्वाची सूत्रे, तर हे छोटं पुस्तक मी प्रकाशित केलं आहे 2 महिन्यापूर्वीच, तर हे सुद्धा साहित्य संमेलनामध्येच प्रकाशित केले. इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना हे उपयोगी पडेल अशा पद्धतीचे हे पुस्तक आहे.
1: अच्छा, म्हणजे कवितांसोबत आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही एक मार्गदर्शन होईल असं उपक्रम राबविलेला आहे, असं एक गणिताची महत्त्वाची सूत्रे म्हणून पुस्तक प्रकाशित केलेलं आहे.
0: हो,
1: म्हणजे हे तुम्हाला कसं सुचलं की आपण कवितांसोबत गणिताची सूत्रे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्यासाठी करावीत म्हणून?
0: मी गणित शिकवते, त्यावेळेस मला असं आढळून आलं मॅडम की विद्यार्थ्यांची सूत्रपाठ नसल्यामुळं बरेचसे उदाहरणं त्यांचे चुकतात. आणि हे शिकवत असताना मला लक्षात आल्यानंतर मी म्हणलं की आपण असं काहीतरी करूया की छोटंसं पुस्तक राहीन, कुठंही ते विद्यार्थी वाचू शकतील, खिशात जरी ठेवलं तरी ते येता जाता ते वाचतील. आणि एकदा सूत्रपाठ झाली, सूत्रपाठ झाल्यानंतर आपल्याला गणित हा विषय एकदम सोपा जातो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला याची आवड निर्माण होऊन विद्यार्थी गणिताकडे झुकले जातील. म्हणून मी हे गणितातील महत्त्वाची सूत्रे हे पुस्तक निर्माण केले.
1: अच्छा, हे तुमची कविता संग्रह पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, तर आपण थोडंसं मागे जाऊयात, तुमच्या बालपणाकडे वळूयात. तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं, कोणत्या शाळेत?
0: माझं शालेय शिक्षण माझे वडील पाथर्डी हायस्कूल तिलोक जैन विद्यालयात होते, तर त्यामुळे माझं 12वीपर्यंत शिक्षण पाथर्डी येथेच झाले. आणि नंतर नगरला भाऊ सर्व्हिसला असल्यामुळे नगर येथे रयत महाविद्यालयामध्ये BSc माझं कम्प्लीट झालं. आणि संगमनेरला माझं BEd पूर्ण झालं. आणि BEd पूर्ण झाल्यानंतर लगेच 1 वर्षातच मला अहमदनगर जिल्हा मराठा येथे उपशिक्षिका म्हणून नोकरी मिळाली.
1: अच्छा, आणि तिथून तुमचा हा प्रवास सुरू झाला.
0: हो,
1: तर हे कविता संग्रह तुम्ही सांगितलेले आहेत, तर त्यापैकी विशेष दाद ज्या पुस्तकाला मिळाली किंवा रसिकांच्या जास्त पसंतीला उतरला असं कोणत्या पुस्तकाविषयी सांगता येईल?
0: हो,

0: उठे तुफान काळजात या पुस्तकाला म्हणजे शब्दगंध साहित्य परिषद अहिल्यानगर यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. तर ह्या उठे तुफान काळजात ह्या पुस्तकाला मला भरपूर पुरस्कार भेटले आहे. तसेच अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई साहित्यरत्न पुरस्कार भेटला. नंतर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य विशेष गौरव पुरस्कार ह्या पुस्तकाला प्राप्त झाला, ते पण अहिल्यानगरमध्येच. लोकसारथी अवॉर्ड शिर्डी 2023 साली. नंतर न्यायप्रभात मासिक समाज रत्न पुरस्कार मुंबई 2022. नंतर आयडॉल लेडी पुरस्कार अहिल्यानगर. राष्ट्रीय साहित्य रत्न पुरस्कार पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगर 2022. अशा पद्धतीने मला 18 ते 19 पुरस्कार आत्तापर्यंत मिळाले आहेत. आणि तसेच ताराबाई शिंदे फेलोशिपसाठी निवड, माझी पहिला जो कविता संग्रह स्मृती हा ज्यावेळेस मी प्रकाशित केला, तर त्यानंतर लगेच ताराबाई शिंदे फेलोशिपसाठी माझी निवड झाली होती. मुंबई येथे ही फेलोशिप मला मिळाली होती.
1: अच्छा, तुम्ही आता ज्या कविता संग्रहाचा उल्लेख केला उठे तुफान काळजात, तर तुमच्या पसंतीची एखादी त्यातली कविता आपण श्रोत्यांना ऐकूयात.
0: कवितेचं नाव आहे जन्मदाता. आपल्याला आई वडिलांविषयी खूप आदर असतो आणि आई वडिलांमुळेच आपण घडलेलो असतो. तर ह्या जन्मदाता ह्या कवितेचं वाचन मी करते. बाप माझा खूप श्रेष्ठ राबतो आम्हासाठी, बाप माझा खूप श्रेष्ठ राबतो तो आम्हासाठी. आई माझी कष्टकरी, आई माझी कष्टकरी मोठे आम्हा घडविण्यासाठी. उपकार कसे फेडू जन्म अपुरा या जगी, उपकार कसे फेडू जन्म अपुरा या जगी. कुटुंबासाठी राबती, कुटुंबासाठी राबती दोघे रात्रंदिनी. दिले संस्कार आम्हाला, दिले संस्कार आम्हाला दुःख लपवी हृदयात. कल्पतरू महाभाग्य, कल्पतरू महाभाग्य लाभले मज जगात. चिंता त्यांना कुटुंबाची, चिंता त्यांना कुटुंबाची सोसल्या जगी यातना, सोसल्या जगी यातना. सुखे ती लांब ठेवली, सुखे ती लांब ठेवली आम्हा सुखी पाहण्याला.
1: छान, म्हणजे खरंच आहे, प्रत्येक आईवडिलांसाठी सार्थ ठरतील असे हे शब्द आहेत, नाही का? तर याच कविता संग्रहातल्या आणखी काही कविता आहेत का?
0: हो, आहेत ना. दुसऱ्या कवितेचं नाव आहे देह देवाचे मंदिर. एकदाच जन्म भेटे, एकदाच जन्म भेटे आभार मानू देवाचे. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर उपकार मानू त्यांचे. नको आता अहंकार, नको आता अहंकार मी पणा आता नको तू. नामस्मरण देवाचे, नामस्मरण देवाचे तारणहार आता तो. संकटे येतील जातील, संकटे येतील जातील सेवा करा ज्येष्ठांची हो. नात्यात प्रेम विश्वास, नात्यात प्रेम विश्वास उन्मत्त होऊ नका हो. माणूसकीनेच वागा देव फळ देतो छान, माणूसकीनेच वागा देव फळ देतो छान. समजून एकमेका, समजून एकमेका जगावे आनंदाने. चांगले विचार मनी महान ते आचरण, चांगले विचार मनी महान ते आचरण. जो देव मानती जगी त्याचेच होते कल्याण, जो देव मानती जगी त्याचेच होते कल्याण.
1: या शब्दातलं तुम्हाला काय सांगायचं आहे त्याचा अर्थ आपण आपल्या श्रोतांनाही सांगूयात. खूप सुंदर अशी कविता देह देवाचे मंदिर.
0: ही कविता करताना ज्यावेळेस मी पाहिलं, म्हणजे काही अनुभव आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्या अनुभवातून शिकतो. कोरोनाच्या काळामध्ये काही कुटुंब मी असे पाहिले की त्यामधून खरंच काही घेण्यासारखं होतं, आणि काही कुटुंब असे पण पाहिले की त्यामध्ये माणुसकी अजिबात शिल्लक नाही राहिली नात्यामध्ये, असं त्यावेळेस मला वाटलं.
1: खऱ्या अर्थानं तेव्हा आपल्याला अनुभव आले नाही का त्या काळामध्ये?
0: अनुभव आले. तर ह्या कवितेचा अर्थ म्हणजे काय की एकदाच जन्म आपल्याला भेटतो, म्हणून आपण काय करायचं, हा देह देवाचं मंदिर आहे.

म्हणून उपकार त्यांचे मानू आणि अहंकार नको आणि मीपणा पण नको. सगळ्यांशी आनंदाने प्रेमाने वागायचं. संकटे येतात आपले जे ज्येष्ठ व्यक्ती घरातील तर त्यांचा काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांना कोरोना झाला म्हणून आपण दूर लोटू शकत नाही. नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास पाहिजे. माणुसकीने वागायचं म्हणजे देव आपल्याला फळ पण छान देतो. एकमेकांना समजून घेऊन आदर्श कुटुंब पद्धत आणि एकत्र कुटुंब पद्धत असावी.

0: माणुसकीने वागायचं म्हणजे देव आपल्याला फळ पण छान देतो. एकमेकांना समजून घेऊन आदर्श कुटुंब पद्धत आणि एकत्र कुटुंब पद्धत असावी असं मला वाटतं. आणि आपण जसं आचरण करू तसं देव आपल्याला फळ देतो.
1: खूप छान.
0: माझं स्त्री जीवनावर एक चारोळी संग्रह केला आहे मी. तर त्या स्त्री जीवनावर चारोळी, श्री त्यागाची मूर्ती, श्री त्यागाची मूर्ती, अभिमान सासर माहेरचा, अभिमान सासर माहेरचा. मुलांसाठी आदर्श असते, मुलांसाठी आदर्श असते, स्वत्व जपण्यासाठी जगण्यासाठी. दुसरी चारोळी आहे, श्री जीवन आहे लढा, श्री जीवन आहे लढा, करू आनंदाने स्वीकारून. संघर्षमय जीवनाची करू सुरुवात नवीन, संघर्षमय जीवनाची करू सुरुवात नवीन. होत्या सावित्रीबाई म्हणून सक्षम झाली नारी, होत्या सावित्रीबाई म्हणून सक्षम झाली नारी. शिक्षणाने विकास झाला म्हणून जगते आनंदाने भारी, शिक्षणाने विकास झाला म्हणून जगते आनंदाने भारी. सुख नांदते मनात असावी माय घरात, सुख नांदते मनात असावी माय घरात, उब लागते पंखात प्रेम असावे नात्यात. तसेच आईवर मी एक चारोळी केलेली बघा, आई विना मी म्हणजे, आई विना मी म्हणजे आत्म्याशिवाय शरीर, मंदिराशिवाय देव आणि माणसाशिवाय घर.
1: वा खूप सुंदर.
0: सावित्रीबाईंनी दिला वसा श्री शिक्षणाचा, आभार मानू त्यांचे स्वाभिमानाने जगण्यासाठी. श्री जीवन आहे फार सुंदर, दोन घरांचा मिलाप जगणे असते आनंदी फार.
1: वा खूप छान. खरंच आहे. आणि स्त्री शिक्षणाचा आपल्याला ज्यांच्याकडनं वसा मिळाला अशा सावित्रीबाईंवर सुद्धा तुम्ही चारोळ्या केलेल्या आहेत आणि वेगवेगळे पैलू स्त्री जीवनाचे तुम्ही या चारोळ्यांमधनं मांडलेले आहेत.
0: स्त्री जीवन जगणं सोपं असतं, करावा लागतो त्याग मनासारखं सगळं नसतं. स्त्री जीवन जगणं सोपं असतं, करावा लागतो त्याग मनासारखं सगळं नसतं. जे स्वप्न तू पाहिजे ते तू विसरून गेली, जे स्वप्न तू पाहिजे ते तू विसरून गेली, जगातील या माणसाच्या सागरात तू स्वतःला विसरली. शब्दांना धार सुखाचा, शब्दांना धार सुखाचा, उमलते भाव लेखनीतून, असावा ताळमेळ जीवनात आनंद उमटतो भावनेतून.
1: तर तुम्ही आताच सांगितलं की अनमोल भेट हे तुमचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, तर त्याविषयी देखील आपल्या श्रोत्यांना आपण सांगूयात.
0: हो, अनमोल भेट हा कथासंग्रह मागील वर्षी कोपरगाव येथे साहित्य संमेलनामध्ये याचं प्रकाशन झालं आहे. तर यामध्ये 10 ते 12 कथा आहेत मॅडम. तर त्यामध्ये एक सर्वात मोठी कथा आहे अनमोल भेट म्हणून. तर ही कथा म्हणजे मी स्वतःच्या वैयक्तिक जीवनावर लिहिलेली कथेमध्ये सर्वात मोठी कथा आहे. माझे मिस्टर कंपनीत आणि मी शिक्षिका असते, तर त्यांना माहिती असतं की लग्न झाल्यापासून हिला कविता करण्याचा छंद आहे. तर त्यांनी पण कधी विरोध केला नाही. प्रत्येक शनिवार रविवार मी स्वतःसाठी राखीव ठेवते आणि त्यांनी एका संपूर्ण डायरी माझी माझ्या बर्थडेच्या बरोबर 8 ते 10 दिवस अगोदर माझ्याकडून काढून घेतली, म्हणजे मला न सांगता. आणि ती डायरी एका प्रकाशनवाल्याकडे दिली आणि सुंदर असे अनमोल भेट हा कथासंग्रह त्यांनी छापून आणला.
1: आणि तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला मिळालेली अनमोल भेट असं म्हणता येईल.
0: आणि बरोबर बर्थडेच्या दिवशी त्यांनी माझे सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणचे नातेवाईक बोलवले आणि एका मोठ्या म्हणजे साहित्य संमेलनामध्ये कोपरगावला याचं प्रकाशन केलं अनमोल भेटचे. आणि हे मला मिळालेले अचानक अशी भेट होती म्हणून या कथा संग्रहाला नाव पण त्यांनी सुचवलं अनमोल भेट.
1: अनमोल भेट
0: आणि बाकीच्या आपल्या समाजात आलेले इतरांचे अनुभव जसे अनुभव येतील किंवा एखादा प्रसंग काही घडलेला असेल इतरांच्या बाबतीत तर तो मी या कथेतून साकारला आहे. तर सध्या आम्ही सर्व्हिस निमित्त शेवगाव तालुक्यामध्ये आहे आणि आम्ही चौघच असतो. माझा मुलगा गणेश, मुलगी साक्षी यांचं सुद्धा मला सहकार्य भेटतं आणि विशेष मोलाचे सहकार्य माझ्या मिस्टरांचं भेटतं. कारण ज्या वेळेस पुस्तक प्रकाशन वगैरे करायचं असतं तर त्या संपूर्ण वेळ ते मला देतात.

0: आणखी आता इथून पुढे काय करण्याची इच्छा आहे किंवा काय ध्येय ठेवलेलं आहे समोर?
1: मॅडम, लॉकडाऊनच्या काळामध्ये कम्प्लिटली 3 ते 4 हजार कविता माझ्याकून लिहून झाल्या आहेत.
0: अच्छा.
1: आणि कथा पण भरपूर लिहिण्यात आले आहे, 2 ते 250 कथा पण आहे. तर मी आता 2 कवितासंग्रह चं काम माझं चालू आहे आणि 1 शैक्षणिक पुस्तक पण मला काढवायचं आहे. तर ह्या सुट्टीमध्ये मी 3 पुस्तकं काढण्याचा मानस आहे माझा आणि तो लवकरच पूर्ण होईल. तसेच मी अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई ह्या संस्थेला दर महिन्याला 1 आर्टिकल पाठवते मॅडम. ते विषय देतात 1 आर्टिकल आणि 1 कविता.
0: अच्छा, विषय ते सुचवतात.
1: विषय ते सुचवतात.
0: तुम्ही लेखन करता?
1: हो. आणि आम्ही जवळजवळ 500 ते 1000 पूर्ण महाराष्ट्रामधून विविध ठिकाणावरून लोक लिहितात आणि मग ते पेपरमध्ये प्रसिद्ध होतं. त्यांचं न्यायप्रभात मासिक दर महिन्याला ते प्रसिद्ध होतं आणि कविता पण मी पाठवते. त्यामुळे त्यांनी मला साहित्य रत्न पुरस्कार गेले 4 वर्षापासून एकही महिना खंड न करता माझं काम चालू आहे. वेगवेगळ्या मासिकमध्ये पण मी आर्टिकल लिहिते, सामाजिक असेल किंवा सावित्रीबाई फुले, आंबेडकर, वेगवेगळ्या ज्येष्ठ समाजसेवक यांच्या विषयी पण मी साहित्य लिहिते, आर्टिकल लिहिते. ते जे विषय सुचवतील त्यावर लिहिते. चालू.
0: म्हणजे साहित्याचे वेगवेगळ्या प्रकारांना तुम्ही हाताळताय असं म्हणता येईल, की चारोळी आहेत, स्त्री जीवनाविषयी तुम्ही लेखन करताय आणि शिवाय वेगवेगळ्या विषयांवर कथालेखन सुद्धा तुमचं चालू आहे.
1: हो.
0: तर तुमच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी नक्कीच शुभेच्छा आणि तुमचा हा प्रवास असाच चालू राहो, वेगवेगळी पुस्तकं तुमची प्रकाशित हो आणि रसिकांच्या वाचनासाठी उपलब्ध होवत या शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम, मला इथं बोलवल्याबद्दल, तसेच माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी आभारी आहे तुमची.
2: माझा साहित्य प्रवास याविषयी कवयित्री विद्या भडके यांची वर्षा बांगर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला. श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:38 झाली आहेत. आनंद घेऊया काही सुगम गीतांचा थोड्याच वेळात.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला यशवंत देव यांचं गीत आणि संगीत असलेलं पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या स्वरातलं हे गीत.

पद्मजा फेनाणी जोगळेकर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 मेगाहर्ट्स FM बँडवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 वाजता समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

0: सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर मोबाईल 98 34 22 52 65। फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका। दमा खोकला ऍलर्जी टीबी न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात। आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे मोबाईल 90282 12 225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर।
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात। शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला।
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर।
3: सांधे दुखणे सांधे सुजणे तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये।
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर।
4: संपर्क 232 29 29।
5: श्रोते हो हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे तोंडाचा कर्करोग समज गैरसमज। सहभागी तज्ज्ञ आहेत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य, सूत्रसंचालन करत आहेत वर्षा बांगर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे। ऐकूया तर कार्यक्रम हॅलो डॉक्टर।
6: श्रोतोहो नमस्कार आणि स्वागत आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात। श्रोतोहो कार्यक्रमात आज आपण बोलणार आहोत तोंडाचा कर्करोग समज गैरसमज या विषयावर, आणि यासंबंधी आपले काही प्रश्न शंका असतील तर यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य। आणि या विषयासंबंधी आपण प्रश्न विचारू शकता 0341 242 34 71 किंवा 242 36 72 या दूरध्वनी क्रमांकावर। श्रोतहो भारतात कॅन्सरचं अर्थातच कर्करोगाचं प्रमाण वाढताना आपण वृत्तपत्रांमधून वाचतो बातम्यांमधनं पाहतो, तर श्रोतहो या कर्करोगाचे विविध प्रकार तर आहेतच पण याची वेगवेगळी कारणं देखील आहेत तसंच अनेक समज गैरसमज देखील आहेत। तर आज आपण कॅन्सरच्या ज्या प्रकाराविषयी बोलणार आहोत तो आहे तोंडाचा कर्करोग। तर या विषयाला सुरुवात करताना डॉक्टरांना असं विचारायचं आहे की तोंडाचा कर्करोग म्हणजे काय आणि तो तोंडातल्या कोणकोणत्या भागात होऊ शकतो।
7: नमस्कार, मी प्रथमतः आपले आभार मानतो आपण मला इथं बोलवलं। कर्करोग म्हणजे कॅन्सर, तर कॅन्सर हा बेसिकली पेशींची अनियंत्रित वाढीमुळं तयार होणारी गाठ म्हणजेच कॅन्सर। पेशींचे काही नियम ठरवलेले असतात निसर्गाने आणि त्यांची वाढ जी असते ती त्या नियमात आखलेली असते, पण ज्यावेळेस ते नियम जुगारून पेशी वाढायला लागतात आणि ते इतर पेशींचं जे न्यूट्रिशन आहे ते त्यांच्याकडे डायव्हर्ट करून स्वतःची अनियंत्रित वाढ त्या जागेवर त्यानंतर तिथून इतर अवयवांमध्ये पसरणं हे म्हणजे कॅन्सर। तोंडाचा कर्करोग हा भारतीय पुरुषांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कॅन्सर आहे। आज भारतामध्ये ग्लोबोकॉन 2025 डेटानुसार 1.5 लाख लोकांमध्ये तोंडाचा कर्करोग आढळून आला।
6: पुरुषांमध्ये
7: नाही, पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये दोन्ही सुद्धा। हां,
6: आणि हा कोणकोणत्या भागात होऊ शकतो म्हणजे जसं घसा गाल वगैरे जीभ
7: असं? तर बेसिकली तोंडाचे 7 सबसाइट्समध्ये डिव्हिजन केलेलं आहे, त्यामध्ये ओठांच्या आतली बाजू ज्याला आपण म्युकोजल लिप्स असं म्हणतो, गालाच्या आतली बाजू म्हणजे बकल म्युकोजा, तिसरं म्हणजे हिरड्या त्याला ॲल्व्हिओलस असं म्हटलं जातं, चौथं ओरल टंग म्हणजे जीभ, पाचवं हार्ड पॅलेट, हार्ड पॅलेट म्हणजे आपली टाळू, त्याच्यानंतर रिट्रोमोलर ट्रायगोन म्हणजे जे वरच्या आणि खालच्या दाढा आहेत त्याच्या मागच्या भागाला रिट्रोमोलर ट्रायगोन असं म्हटलं जातं। तर हे बेसिक आणि लास्ट 7th फ्लोअर ऑफ माउथ म्हणजे जिभेच्या खालील बाजू,
6: हे सात
7: सबसाइट्स आहेत ओरल कॅव्हिटीमध्ये। ह्यामध्ये जो आजार आढळतो त्याला आपण तोंडाचा कॅन्सर असं म्हणतो।
6: तर या तोंडाच्या कर्करोगाची लक्षणं काय काय सांगता येतील?
7: सर्वप्रथम आपल्याकडे जो सगळ्यात कॉमन आहे तो म्हणजे बकल म्युकोजा म्हणजेच गालाच्या आतली बाजू, तर इथं सगळ्यात कॉमन लक्षणं म्हणजे अल्सरो प्रॉलिफरेटिव्ह ग्रोथ म्हणजेच एक अल्सर सदृश तिथं जखम निर्माण होणे, जी जखम 3 आठवडे उपचार घेऊनसुद्धा बरी होत नाही आहे अशी जखम असते, त्याच्यानंतर जिभेला ज्यावेळेस

0: गाठ येते तेव्हा सुरुवातीला बरेच लोकांना तिथं अल्सर ते पेनफुल असतं. त्याचबरोबर एक्सेसिव्ह सलायवेशन म्हणजे लाळेचं जास्त प्रोडक्शन होणं, जास्त प्रमाणात लाळ बनली जाती, नंतर ते अल्सर पेनलेस होतं आणि नंतर ज्यावेळेस ते हाताबाहेर जातं किंवा अजून वाढ होते परत त्यामध्ये पेन दिसून येतो.
1: म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये त्यामध्ये त्रास होतो, पेन असतात,
0: पेन असतं त्याच्या,
1: आणि नंतर पेनलेस होऊन जातं.
0: हो, आणि ज्यावेळेस ते अजून वाढतं, जेव्हा एखाद्या नर्वला म्हणजे नस ज्याला आपण म्हणतो त्याला इन्फिल्ट्रेट किंवा इन्व्हॉल्व्ह करतं, त्यावेळेस तिथं परत पेन सुरू होतो.
1: हे झाली त्याची लक्षणं. एक्झॅक्ट सुरुवात कधीपासून म्हणजे सांगता येईल की स्टार्ट ह्याची होते?
0: ह्या सुरुवातीच्या अगोदर सुद्धा काही प्री मॅलिग्नंट कंडिशन आपण म्हणू शकतो, म्हणजे ते शरीराने दिलेले काही वॉर्निंग साईन्स असतात. जसं लाल चट्टा येणं तोंडामध्ये किंवा पांढरा चट्टा येणं. बऱ्याच लोकांमध्ये आपण बघतो ज्यांच्या आपल्याकडे नगरमध्ये मावा खायचं प्रमाण बऱ्यापैकी आहे, तर अशा लोकांमध्ये आपण पाहिलं तर त्यांचं तोंड जास्त उघडत नाही. म्हणजे नॉर्मली जे आपलं तोंड उघडल्यावर त्यामध्ये 3 बोटं बसू शकतात, अशा लोकांमध्ये 1 किंवा 1.5 बोट फक्त मावू शकतं. याला म्हणतात ओरल सबम्युकस फायब्रॉसिस. हे प्री मॅलिग्नंट काही त्याचे संकेत असतात जे आपलं शरीर आपल्याला देत असतं की आता ही सवयी बंद केल्या पाहिजे.
1: आता हे एक कारण तुम्ही सांगितलंच मावा, तर मुख्य कारण हीच आहेत, तंबाखू, गुटखा, माव्याचं किंवा सुपारी, धूम्रपान आणि अल्कोहोलचं अतिसेवन. तर या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही कारण आहेत का?
0: मुख्यतः आपल्याकडे जे तोंडाचा कर्करोग आढळला जातो त्यापैकी कमीत कमी 80-90% कर्करोग हा तंबाखूच्या सेवनामुळे झालेला असतो. ह्याच्यात भर पडते ती म्हणजे दारूची, म्हणजेच अल्कोहोलची. ह्याच्या व्यतिरिक्त शार्प टूथ म्हणजे दाताचा एखादा तुकडा जो जिभेला किंवा गालाला सारखा टोचतोय, तिथं इजा करतोय, तिथं जखम करतोय, ती जखम भरतीये पण त्या दातामुळं परत तिथं इजा होतीये, हे सायकल चालू राहतं आणि कालांतराने त्या जागेवर परत कॅन्सर डेव्हलप होतो. हे एक कारण असू शकतं. दुसरं कारण जे तोंडामध्ये नाही पण घशामध्ये म्हणजे ओरोफॅरिंग्समध्ये HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं इन्फेक्शन हे आढळून येतं. आणि ह्याचं एक चांगली बाब अशी की ह्यावर आपण व्हॅक्सिन जर घेतली तर आपण हे इन्फेक्शन टाळू शकतो.
1: तर आता याचे कर्करोगासंबंधीचे जे आहेत, अर्थातच तोंडाच्या कर्करोगासंबंधी अनेक समज गैरसमज आहेत, तर त्याकडे आता आपण वळूयात. यातला एक गैरसमज असा आहे की तोंडाचा कर्करोग फक्त वयस्कर म्हातारे व्यक्तींमध्येच होतो, तो तरुणांमध्ये याचं प्रमाण अगदी नगण्य आहे, नाहीच असंही म्हटलं जातं. तर काय सांगता येईल?
0: नाही, हा आपल्याकडं असणारा मोठा गैरसमज आहे. जे वयस्कर म्हातारे लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हा आजार दिसून येतो, पण त्याचबरोबर तरुणांमध्ये सुद्धा हा आजार दिसून येतो. आता एक मागच्या महिन्यात मी 28 वर्षाच्या मुलावर ऑपरेशन केलं, त्याचा अर्धा जबडा आम्हाला काढावा लागला. मागच्या आठवड्यात 32 वर्षाच्या मुलावर ऑपरेशन केलं आहे. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये तिशीत किंवा विशीत सुद्धा हा आजार दिसून येतो.
1: आणि याचं रिझन व्यसनच असेल शक्यता?
0: आपल्याकडच्या अधिकतर लोकांमध्ये तंबाखूचं व्यसन हेच एकमेव कारण आढळलं जात.
1: आपण पुढे बोलूयातच, एक फोन कॉल आहे. हॅलो.
2: हां, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: वडळ माझ्या बाळासाहेब केलोर बोलतो मी.
1: बोला, प्रश्न विचारा.
2: हा, तर डॉक्टर साहेबांना असा प्रश्न आहे की तंबाखू मध्ये असे कोणते विषारी घटक आहेत त्यामुळे लवकर कर्करोग होऊ शकतो?
0: तंबाखू मध्ये जवळजवळ असे 82 प्रकारचे घटक असतात ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. त्याला प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये डिवाइड करू शकतो. एक तर टोबॅको असोसिएटेड नायट्रोसामाइन्स, हे एक मुख्य घटक असतं. त्याच्याबरोबरच पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, हे एक घटक असतं. याच्या व्यतिरिक्तही अनेक घटक असतात पण मुख्यतः ह्याच घटकांमुळं आजार होतो.
1: या व्यक्तींनी, या श्रोत्यांनी आपल्या विचारल्याप्रमाणे तर फक्त तंबाखूचे घटक तर आपण सांगितलेच, तर आता बाकी हे जे मावा गुटखा आहे यामुळेही कर्करोग होतो. शिवाय तो त्याचं प्रमाण काही ठरवलं जातं की आता काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही कमी प्रमाणात खातो तंबाखू किंवा मावा, यांचं सेवन आमचं कमी प्रमाणात आहे तर आम्हाला नाही होणार, तर असाही काही एक गैरसमज आहे, तर काय सांगता येईल?
0: बेसिकली स्लो मेटाबोलायझर्स आणि फास्ट मेटाबोलायझर्स असं 2 प्रकारे रिसर्चमध्ये आढळून आलेलं आहे. ह्याचा अर्थ असा की तंबाखू ज्यावेळेस आपण सेवन करतो ते शरीरात जातं,

0: त्याचे विषारी पदार्थ अजून तयार होतात. तर काही लोकांमध्ये हे विषारी पदार्थ शरीर न्यूट्रलाइज करून बाहेर काढून टाकतं, पण काही लोकांमध्ये हे अनेक काळ शरीरातच राहतात. तर अशा लोकांमध्ये कॅन्सर जास्त प्रमाणात दिसून येतो ॲज कम्पेअर्ड टू फास्ट मेटाबोलायझर्स. आणि ह्याचा मूळत तंबाखूच्या क्वांटिटीशी काहीही संबंध नाही. तुम्ही कमी खा अथवा जास्त खा, तंबाखू खाऊच नका. कुठल्याही प्रकारच्या तंबाखू सेवनाने कॅन्सर होऊ शकतो.
1: त्या व्यक्तीच्या मेटाबॉलिझमवर,
0: मेटाबॉलिझम, जेनेटिक्स, सरोल ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी दिसतो आपल्याला.
1: आणखी एक फोन कॉल आहे. हॅलो.
2: हॅलो.
1: हा बोला.
2: सरांना माझा असा प्रश्न आहे, कॅन्सरची लक्षणे कशावरून ओळखायचे?
0: कॅन्सरची काही ठराविक लक्षणे, म्हणजे आज आपण तोंडाच्या कॅन्सरबद्दल बोलतोय, त्याच्याशी निगडीत जर आपण बोललो तर तोंडामध्ये न भरणारी जखम किंवा जिभेमध्ये न भरणारी जखम, मानेमध्ये गाठ येणं, तोंडाचं उघडणं कमी होणं, गिळायला त्रास होणं, आवाजामध्ये बदल जाणवणं, त्याच्यानंतर या सगळ्या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण वॉर्निंग साइन्स म्हणून घेऊ शकतो. आणि तसं जर आपल्याला वाटलं की हे आपल्यामध्ये लक्षणं दिसत आहेत तर विलंब न लावता आपल्या जवळील कॅन्सर सर्जन किंवा ई एन टी सर्जनला दाखवून तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
2: ठीक आहे, धन्यवाद सर.
1: धन्यवाद. तोंडाचा कर्करोग बरा होतच नाही असाही एक गैरसमज आहे, तर याविषयी काय सांगता येईल?
0: कॅन्सरला बेसिकली आपण स्टेजमध्ये डिवाइड केलेलं असतं, तर त्या स्टेजचेही काही घटक असतात, टी स्टेज, एन स्टेज, एम स्टेज. पहिल्यांदा तर चार बेसिक स्टेज असतात कॅन्सरमध्ये. आपल्याकडं बऱ्यापैकी तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला आजार डिटेक्ट होतो. ज्या केसेसमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये आजार डिटेक्ट होतो त्यांना जवळजवळ 80-90% पेशंट्स आपण बरे करू शकतो. पण हेच जर पेशंट आपल्याकडं चौथ्या स्टेजमध्ये किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये आले तर हेच सर्व्हायवल कमी होतं. ह्या लोकांना 50% लोकांनाच आपण तिसऱ्या स्टेजमध्ये बरं करू शकतो आणि चौथ्याला तर त्याच्याहून कमी बरं करू शकतो. म्हणून अंगावर न काढणं आणि काही धोकादायक वॉर्निंग साइन्स जे आपण म्हणतो लक्षणं जर दिसले तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे.
1: बऱ्याचदा असं होतं की तोंडात अल्सर झालेला असतो, फोड असतात, तर मग यावर घरगुती उपाय केले जातात आणि ते तात्पुरतं बरंही होतं, पण नंतर पुन्हा तो त्रास उद्भवतो. पण असं लक्षात येत नाही की हे कॅन्सरचीच लक्षणं आहेत, तर मग अशा वेळी काय काळजी घेतली पाहिजे?
0: जर ते अल्सर बरं होत असेल, म्हणजे आपण उपचार घेतोय त्या ठिकाणी अल्सर बरे होत आहेत, तर ते शक्यतो कॅन्सरचं, म्हणजे बऱ्यापैकी कॅन्सरचं नसतं. त्या अल्सरला बऱ्याच लोकांमध्ये तशी प्रकृती असते की शीण आला किंवा स्ट्रेस आला, तर असे स्ट्रेस इंड्यूस्ड अल्सर तोंडामध्ये येतात, पण ते उपचाराने 1-3 आठवड्यात जखम भरून जाते. हे अल्सर कॅन्सरचे नसतात. जे 3 आठवड्याच्यापेक्षा जास्त राहतात ते वॉर्निंग साइन असतात.
1: अच्छा, म्हणजे जास्त काळ तोंडात अल्सर असेल तर लगेच तज्ञांना आपण दाखवणं गरजेचं
0: आहे.
1: एक फोन कॉल आहे. हॅलो.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: नमस्कार साहेब, मी सुरेश भाऊराव, मुक्काम पोस्ट, गोहा तालुका, रावरी जिल्हा, अहमदनगर.
0: नमस्कार.
3: तर साहेब, आता हे तुम्ही विषय घेतला ना कॅन्सरचा, तर हे गुटखा हे खाल्ल्यामुळंच होतात ना आजार?
0: बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर.
3: याच्यावर मार्ग सांगा. हे नवीन पिढी फार गुटखा खाते.
0: याच्यावर टोबॅको डी ॲडिक्शन सेंटर, आपल्या बऱ्याचपैकी सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा ह्याची अवेलेबिलिटी आहे, तिथं हे सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांना आपण तिकडं नेऊ शकतो. पण सुरुवातीला त्यांना हे गोष्ट पटवणं अवघड आहे, महत्त्वाचं आहे की कॅन्सर तंबाखूमुळं होऊ शकतो व त्याचं सेवन थांबवणं गरजेचं आहे.
1: आणखी एक फोन कॉल आहे. हॅलो.
4: हॅलो.
1: हा बोला.
4: नमस्कार, मी प्रज्ञा वाडे बोलते आहोत.
1: बोला.
4: मला डॉक्टरांना विचारायचं होतं की जशा डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल साठी काही प्रिव्हेंटिव्ह टेस्ट असतात, तसा कॅन्सर आधी लक्षात यावा याच्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आहेत का?
0: बरोबर. ज्या वेळेस आपण नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये एखादी टेस्ट करतो, जेव्हा त्यांच्यामध्ये काही साईन्स अँड सिमटम्स पण नाही आहेत, अशा टेस्टला स्क्रीनिंग टेस्ट म्हटलं जातं. तर अशी जी पॉप्युलेशन आहे जी वयाच्या 300 पेक्षा अधिक आहे,

0: आणि ज्यांना अनेक वर्षांची तंबाखू, गुटखा, मावा किंवा अल्कोहोल अशा लोकांची अशी हिस्ट्री आहे हे सेवन करण्याची, तर अशा पेशंटला आपण व्हिज्युअल एक्झामिनेशन म्हणजेच डॉक्टर स्वतः तोंडामध्ये तपास करतात आणि त्यांना जर काही संशयित गाठ वाटली तर ते त्याचा बायोप्सी घेतात, किंवा ह्या व्यतिरिक्त त्यांना ते डी ॲडिक्शन सेंटरलासुद्धा पाठवतात. या अशा तपासण्या आपण करू शकतो जेणेकरून कॅन्सर व्हायच्या आधीच आपण त्याचा इलाज करू शकतो.
1: आणखी एक श्रोते आहेत.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: नमस्कार.
1: नमस्कार.
2: मी प्रताप कोकाटे चितुंडे पाटील मधून बोलतोय.
1: बोला.
2: कॅन्सर होऊ नये म्हणून कोणकोणते आयुर्वेदिक उपचार करणं आवश्यक आहे?
1: कॅन्सर विषयीच आज आपण तोंडाच्या कॅन्सर विषयी बोलत आहोत, तर त्या संबंधी आपला काही प्रश्न आहे का?
2: हा, समजा तोंड किंवा दात जर काळे पडलेले असले,
1: हा,
2: गाल किंवा तोंड काळे किंवा निळे पडलेले असले तर तो प्रकार असतो.
0: मुळात ते तोंड किंवा दात काळे का पडलेत हे बघणं आवश्यक आहे. जसं मी पहिल्यापासून आत्ता सांगतोय की आपल्याकडं 90% लोकांमध्ये कॅन्सरचं मुख्यतः प्रमाण तंबाखूचं आहे. तर जर तुम्ही तंबाखू सेवनामुळं ते तोंड किंवा दात काळे पडले असतील तर ते तुम्ही डेंटिस्टकडे जाऊ शकता, स्केलिंग करू शकता जेणेकरून तुमचे दात परत पांढरे होतील. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे तंबाखूचं सेवन बंद करणे.
1: गावांकडे बऱ्यापैकी मिश्रीचं हे केलं जातं, मिश्रीने दात हे केले जातात, त्याच्यामुळे सुद्धा काळे पडतात.
0: हो,
1: तर हे रिझन तर आहेच. आणखी एक श्रोते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. डॉक्टर, असं होतं की चेहऱ्याची शस्त्रक्रिया करताना कोणत्या स्टेजला कॅन्सर आहे तो भाग पूर्णपणे काढावा लागतो, आणि अशावेळी असाही समज आहे की एकदा तो चेहऱ्याचं ऑपरेशन झालं की चेहरा पूर्णपणे विद्रूप होतो, तर काय सांगता येईल?
0: कॅन्सरच्या ऑपरेशनमध्ये सर्वप्रथम आपण वाईड लोकल एक्सिजन ही टर्म वापरतो. वाईड लोकल एक्सिजन म्हणजे जी कॅन्सरची गाठ आहे त्याच्या आजूबाजूचा नॉर्मल टिश्यूसुद्धा आपण काढतो, ह्याला म्हणतात वाईड लोकल एक्सिजन. ह्या ऑपरेशनमध्ये ज्यावेळेस आपल्याला जिभेचा काही भाग किंवा जबड्याचा काही भाग हा काढावा लागतो, त्यानंतर रिकन्स्ट्रक्शनमध्ये आपण प्लास्टिक सर्जन जे असतात त्यांची हेल्प घेतो. तर प्लास्टिक सर्जरी आज बऱ्यापैकी प्रगत झालेली आहे. ते काय करतात की जिभेचा जर काही भाग काढला आहे तर फ्लॅप सर्जरीज केल्या जातात. या फ्लॅप सर्जरीमध्ये हाताचा काही भाग त्याच्या रक्तवाहिन्यांसकट घेतला जातो, त्या रक्तवाहिन्या मानेतील रक्तवाहिन्यांना जोडल्या जातात, आणि किंवा सेम मांडीचा काही भाग घेतला जातो आणि ह्याच्याबरोबर आपण बऱ्यापैकी जिभेची रिकन्स्ट्रक्शन करू शकतो. आता राहिली गोष्ट याचं फंक्शन परत यायची, तर ज्यावेळेस आपण पेशंटला डिस्चार्ज करतो ती जखम भरती, त्यानंतर आपण पेशंटला फिजिओथेरपी घेणं मँडेटरी असतं आणि त्या हिशोबाने मसलला ट्रेनिंग देणं आवश्यक असतं जेणेकरून त्यांचं जिभेचं जे फंक्शन आहे जसं स्वॅलोईंग किंवा स्पीच हे पूर्ववत कसं होईल या दृष्टीने आपण पावलं उचलू शकतो. त्याच पद्धतीनं आपल्याला जर जबड्याच्या जवळ गाठ गेलेली असली तर जबड्याचा काही भाग काढावा लागू शकतो. या केसमध्ये जसं मी सांगितलं, आधी आपण मांडीची किंवा हाताची चमडी घेतली, ह्या स्टेजला आपण पायाचा म्हणजे फिबुला बोन जो असतो तो आणि त्याच्या रक्तवाहिन्या असं उचलतो पायातून आणि ते मानेतल्या रक्तवाहिन्यांना जोडतो आणि जबड्याचं रिकन्स्ट्रक्शन हे पूर्ण केलं जातं जेणेकरून पेशंटला परत जसं ऑपरेशनच्या आधी खाता येत होतं तसं नंतरसुद्धा जेवण करता येईल, चावता येईल.
1: आवाजही समजा एखाद्या व्यक्तीचा आवाज कॅन्सरच्या दरम्यान पूर्णपणे गेलेला असेल तर तो ट्रीटमेंट नंतर पुन्हा पूर्ववत होऊ शकतो का?
0: आवाज जाण्याचे बरेच कारणं असतात. आवाज जाण्यामु ते आधी आपल्याला तपासणी करणं आवश्यक आहे. जर जी नर्व आपण म्हणतो ती जर इन्व्हॉल्ड असली कॅन्सरमुळं तर त्या केसमध्ये आवाज परत येणं अवघड असतं. पण आवाजात झालेला काही बदल, जसं बऱ्याच लोकांना जिभेच्या खालच्या भागाला चिकटली जाते म्हणजे फ्लोअर ऑफ माउथला अटॅच होऊन जाते, त्याच्यामुळे जिभेची हालचालच पूर्णपणे थांबून जाते. तर जिभेचे मागचे मसल्स जर आपण सेव्ह करू शकलो तर आपण आवाज बऱ्यापैकी पूर्ववत स्पीच थेरपीच्या मदतीने करू शकतो. हो.
1: एक श्रोते आहेत. हॅलो.
3: हा, नमस्ते मॅडम. मला दोन प्रश्न विचारायचे सरांना.
1: हा, बोला.
3: हा, एक प्रश्न असा आहे की एखाद्या व्यक्तीचा जर साखर सारखं तोंड येत असेल

0: अगदी म्हणजे 3-4 वर्ष झाले तोंड येते, तर त्याची परिणती पुढे जाऊन कॅन्सर मध्ये होऊ शकेल का, आणि जर येईल तर मग त्याच्यावर त्याच्यासाठी काय तपासणी करून घ्यायला हवी. आणि दुसरा प्रश्न असा आहे की एखाद्या ठिकाणी गाठ झाली तर डॉक्टर म्हणतात की त्याची बायोप्सी करायची, पण काही काही लोक म्हणतात की बायोप्सी करण्यापेक्षा डायरेक्टली गाठ काढून टाकायची कशाची असो, तर मग दोन्ही पैकी काय योग्य आहे?
1: ओके, आता मी पहिल्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो. जर वारंवार तोंडामध्ये अल्सर येत असतील, जसं मी सांगितलं काही लोकांची प्रकृती असते की त्यांना शीण आला किंवा स्ट्रेस आला, स्ट्रेस उष्णतेने अल्सर येऊ शकतात. जर हे अल्सर बरे होत आहेत तर मग हे कॅन्सरचे नाहीत. हां, पण जर हे बरे होत नाही, 3 आठवड्यापेक्षा जास्त उपचार घेऊन सुद्धा राहत आहेत, तर मग ह्यांची बायोप्सी करणं.
2: आणि बरे झाल्यानंतरही वारंवार होत असतील तरी सुद्धा डॉक्टरांना दाखवणं,
1: दाखवलेलं जास्त योग्य राहील. आता जो दुसरा प्रश्न आहे, तर बायोप्सी करायची का डायरेक्ट ऑपरेशन करून गाठच काढून टाकायची, तर बायोप्सीमध्ये तोंडामध्ये जरी मुख्यतः स्क्वॅमस सेल कार्सिनोमा हा कॅन्सर असला, तर ह्या व्यतिरिक्त इतर कॅन्सरसुद्धा असतात, जसं लाळेच्या ग्रंथींचे कॅन्सर, आणि त्याचा उपचार हा वेगळा असतो. त्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला त्याचे काही गुणधर्म बघायचे असतात. एक तर कन्फर्म करायचं असतं कॅन्सर आहे का नाही आहे, आणि दुसरं त्याचा टाईप बघायचा असतो. म्हणून बायोप्सी आवश्यक आहे. ह्याच्यानंतर सुद्धा आपण काही तपासण्या करतो ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेज कळते, आणि नंतर मग आपण शस्त्रक्रियेला जायचं का नाही किंवा कुठली शस्त्रक्रिया करायची हा निर्णय घेऊ
2: शकतो. अच्छा, आणखी एक श्रोते आहेत. हॅलो.
3: हां, नमस्कार.
2: नमस्कार, बोला.
3: माझा प्रश्न असा आहे की कॅन्सर सर्जनांची जे कॅन्सर सर्जन आहेत त्यातले अद्वैत वैद्य हे एक नगरमधलं मोठं नाव आहे, परंतु तरुणाई यात मोठ्या प्रमाणावर भरकटते आहे. तर जनजागृती म्हणून डॉक्टरही पुढाकार घेत, परंतु एक सामर्थ्य
2: त्याविषयी तर आपण बोलूयातच, पण आजच्या विषयासंबंधी आपला काही प्रश्न असेल तर तोही विचारा.
3: काही नाही, कॅन्सरला आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना काय गरजेचं आहे?
2: बर, त्याकडे आपण वळणारच आहोत.
1: कॅन्सरला आळा घालण्यासाठी आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी ऑलरेडी 2007 सालीच एक उपाययोजना लागू केलेली आहे. ती प्रथम मुख्यतः 3 कॅन्सरसाठी आहे. एक म्हणजे ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाचा कॅन्सर, दुसरा सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे पिशवीच्या मुखाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तिसरा म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. ह्या 3 कॅन्सरमध्ये बऱ्यापैकी आपल्या देशातील 35% कॅन्सरचे रुग्ण ह्या 3 कॅन्सरने ग्रासित आहेत. यासाठी स्क्रीनिंग टेस्ट, स्क्रीनिंग जसं मी आत्ता सांगितलं, ज्यावेळेस कॅन्सरही नाही आहे पण आपण नॉर्मल पॉप्युलेशनमध्ये जाऊन सर्च करतो आहे, तर हे हेल्पफुल ठरू शकतं. तर ही जर योजना अजून इंटेन्सिव्हली राबवण्यात आली तर निश्चितच आपल्या समाजाला त्याचा फायदा होईल.
2: नक्कीच, याविषयी आपण आणखी पुढे बोलूयातच. डॉक्टर, आपण मगाशी बायोप्सीबद्दल बोललो, तर बायोप्सी केल्यानंतर बऱ्याचदा असाही गैरसमज आहे की कॅन्सर बाकी ठिकाणी सुद्धा शरीरात पसरू शकतो किंवा त्याची वाढ झपाट्याने होऊ शकते, तर याविषयी काय सांगता येईल?
1: हा गैरसमज मला सुद्धा नगरमध्ये आल्यावरच कळला की असाही काही गैरसमज आहे, आणि मी पण चकित झालो की असं कसं लोकांना वाटू शकतं. आपल्याकडे होतं असं की लोक बरेच दिवस अंगावर काढतात की गाठ आहे, आजचं उद्यावर ढकलू, उद्याचं परवावर पुढच्या महिन्यात जातं, आणि ज्यावेळेस परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल याची भीती वाटायला लागते, त्यावेळेस मग बायोप्सी किंवा उपचारासाठी लोक येतात. मग अशा स्टेजला असं होतं की जो कॅन्सर आहे तो ऑलरेडी आता ॲडव्हान्स स्टेजला जाऊन पोहोचलेला आहे. आता तुम्ही बायोप्सी घेऊ अथवा ना हो, थोडंसं त्याचा उपचार हा डिफिकल्ट म्हणजे अवघड राहणार आहे. असा कॅन्सरला ट्रीट करणं डिफिकल्ट आहे आणि परत येण्याची शक्यता देखील जास्त आहे, त्याच्यामुळं हा गैरसमज असावा. पण बायोप्सी हे मॅन्डेटरी म्हणजे बायोप्सी घेणं हे अत्यावश्यकच आहे, त्याच्याशिवाय निदान नाही होऊ शकणार.
2: अच्छा, निदानामध्ये आणखी कोणकोणत्या पद्धती वापरली जातात? बायोप्सी तर आहेच, आणखी कोणकोणती पद्धती वापरली जाते?
1: बऱ्याच वेळा आपल्याला गाठ सापडत नाही ह्याच्यातली तोंडामध्ये, किंवा बऱ्याच लोकांचा चेहरा सुद्धा उघडत नाही, मग अशा केसमध्ये बायोप्सी घेणं सुद्धा अवघड होऊन जातं, आणि त्यावेळेस मानेमध्ये गाठ असतात.
2: अच्छा,
1: मग अशा केसमध्ये आपण मानेच्या गाठीची सुईची तपासणी, फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी ज्याला आपण म्हणतो,

0: ही तपासणी करू शकतो आणि याचबरोबर आपण सी टी स्कॅन किंवा पेट स्कॅनची मदत घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला कॅन्सरचं निदान अजून सोप्या पद्धतीने करता यावं.
1: अच्छा, या पद्धती आहेत. तर डॉक्टर, काही रुग्ण खूप काळापासून गुटख्याचं सेवन करतात आणि नंतर बंद करतात आणि मग त्यांचा असाही समज आता आपल्याला काही कॅन्सर होणार नाही, तर याविषयी सुद्धा आपण श्रोत्यांना सांगूयात.
0: नाही, हा पूर्णपणे मोठा गैरसमज आहे. काय होतं की रुग्ण प्रत्येक वेळेस अशा कुठल्या तरी व्यक्तीचं उदाहरण देतात की मी यांना ओळखत होतो,
1: ते खूप काळाच्या
0: 90-व्या वर्षीपर्यंत ते तंबाखू खात होते, पण त्यांचं नशीब बलवत्तर होतं, म्हणून तुम्ही तुमच्या नशिबाची चाचणी त्या ह्याच्यावर करावी असं मला चुकीचं वाटतं. गुटखा, मावा किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थ हे कॅन्सर करू शकतात, त्याच्यावर यांचं सेवन पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे.
1: कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्याचशा आधुनिक शस्त्रक्रिया आलेल्या आहेत आणि आता त्या खूप महाग आहेत, खर्चिक आहेत, असाही एक गैरसमज आहे, तर याविषयी सुद्धा काय सांगता येईल?
0: बऱ्यापैकी शस्त्रक्रिया म्हणजे आता सगळं म्हटलं तरी चालेल, ह्या आज आयुष्मान भारत योजना किंवा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना ह्या योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत केल्या जातात.
1: पूर्णपणे मोफत
0: केल्या जातात. त्याच्यामुळे शस्त्रक्रिया महाग आहे हा गैरसमज लोकांनी आधी मनातून काढला पाहिजे. आणि ह्या योजनांचा फायदासुद्धा असा होतो की शस्त्रक्रिया तर ह्याच्यात बसतेच, पण नंतर जर किमो रेडिएशन लागलं तर हे सुद्धा आपल्याला योजनेमध्ये देता येतं.
1: अच्छा, यामध्ये कोणकोणत्या शस्त्रक्रिया आहेत, म्हणजे नवीन आधुनिक उपचार पद्धतीमध्ये कोणकोणत्या आहेत?
0: तोंडाच्या कॅन्सरमध्ये आपण बऱ्यापैकी ट्रेडिशनल चालत आलेल्या शस्त्रक्रिया अजूनही बघत आहोत. काही त्याच्यात रिसेंट ॲडव्हान्समेंट झालेले आहेत, जसं आपण रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणतो, ट्रान्स ओरल रोबॉटिक सर्जरी, टॉर्स ज्याला म्हटलं जातं, पण अजून अहिल्यानगर शहरामध्ये त्याचं अवेलेबिलिटी नाही आहे.
1: हो, बऱ्याचदा कर्करोगाचं निदान झालं की घरगुती उपचार देखील केले जातात आणि त्यात बराचसा वेळ निघून जातो रुग्णाचा आणि मग त्यानंतर उपचार करणं अवघड होतं, तर मग या संबंधीसुद्धा काय सांगता येईल?
0: घरगुती उपचार हे तुम्ही 15 दिवसात मला वाटतं उरकून घ्यावे आणि 3 आठवड्याच्या पुढं घरगुती उपचार करू नये. 3 आठवड्यानंतर जर तो अल्सर किंवा मानेतील गाठ तुम्हाला वाटत असेल की आहे, तर पटकन जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काही असे पदार्थसुद्धा पेशंटला प्रिस्क्राईब करू शकतो की समजा कॅन्सर आहे, कॅन्सरची सर्जरी झाली आहे आणि सर्जरीनंतर परत कॅन्सर उद्भवतो का, असं पेशंटचा बऱ्याच वेळा सल्ला राहतो. तर याचं सोप्या भाषेत उत्तर आहे की हो, कॅन्सर उद्भवू शकतो.
1: अशावेळी काय काळजी घेतली पाहिजे पेशंटने?
0: आपण जसं क्लिनिकल स्टेज बघतो ऑपरेशनच्या आधी, तसंच ऑपरेशन केल्यानंतर जे आपण कॅन्सर सर्जरीचे मोठा 3 घटक असतात. पहिला घटक म्हणजे जसं मी आधी सांगितलं, वाईड लोकल एक्सिजन, ती गाठ व त्याच्या आजूबाजूचा नॉर्मल टिश्यू काढणं. दुसरा घटक म्हणजे मानेतील अवधानाच्या गाठी काढणं. या गाठी वाढलेल्या जरी नसतील तरी आज आपण ती सर्जरी करतो. आणि तिसरा घटक म्हणजे रिकन्स्ट्रक्शन, म्हणजे जे डिफेक्ट तिथं तयार झाला आहे सर्जरीमुळं त्याला आपल्याला कसं पूर्ववत करता येईल, फंक्शन त्या अवयवाचं कसं पूर्ववत करता येईल या दृष्टीने आपण ती सर्जरी करतो. ज्यावेळेस आपण ही गाठ काढतो ती आपण पॅथॉलॉजिस्टला तपासायला देतो. ती तपासून झाल्यावर ते आपल्याला पॅथॉलॉजिकल स्टेज देतात. त्या पॅथॉलॉजिकल स्टेजवर पुढची ट्रीटमेंट अवलंबून असते, त्याला आपण ॲडज्युवंट ट्रीटमेंट म्हणतो. त्या ॲडज्युवंट ट्रीटमेंट म्हणजे आपण काही केसेसमध्ये तो रिपोर्ट बघून रेडिएशन देतो आणि काही केसेसमध्ये किमो रेडिएशन देतो.
1: अच्छा, हे दोन वेगवेगळे प्रकार, किमो रेडिएशन आणि रेडिएशन.
0: हो, पण ह्या प्रकारामध्ये जे किमो रेडिएशन दिलं जातं त्या किमोचा हेतू हा असतो की रेडिएशनची क्षमता वाढवणे, ह्या मुख्यतः कारणासाठी किमोथेरपी दिली जाते.
1: डॉक्टर, तुम्ही खूप छान पद्धतीने श्रोतांना माहिती देत आहात. तर श्रोते हो, तोंडाच्या कर्करोगासंबंधी जे समज गैरसमज आहेत त्यासंबंधी आपण कर्करोगतज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य यांच्याकडून जाणून घेत आहोतच. यासंबंधी आपण आणखी बोलूयातच, पण या छोट्याशा म्युझिकल ब्रेकनंतर.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर. हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकत आहात. आजचा विषय आहे तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. सहभागी तज्ज्ञ आहेत कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. सूत्रसंचालन करतायत वर्षा बांगर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. ऐकूयात तर हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा उत्तरार्ध.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या विषयासंबंधी आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत आहोत. आपलेही काही प्रश्न शंका असतील तर आपण आमच्याशी संवाद साधू शकता 02-41-42-34-71 किंवा 02-42-36-72 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून. तर डॉक्टर, आपण मघाशी बोलत होतो की मुख्य कारणं जी आहेत तोंडाच्या कर्करोगाची, तंबाखू, गुटखा याचं सेवन आहे, पण आजकाल पानाचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. पान खाण्याचं, पान, सुपारी, तर याने सुद्धा कर्करोग होऊ

0: शकतो का?
1: जर आपल्या पानामध्ये तंबाखू किंवा सुपारी ह्या दोन गोष्टी असतील तर ह्या दोन गोष्टीमुळे निश्चितच कॅन्सर होऊ शकतो.
0: अच्छा.
1: पण सुपारी किंवा तंबाखू विरहित जर तुम्ही पान खात असाल तर मग कॅन्सरची शक्यता नाही. सुपारीमध्ये काय होतं की अरेकोलिन नावाचा एक पदार्थ आढळून येतो. त्या पदार्थामुळं तोंडामध्ये कॉन्स्टंट सूज निर्माण होते आणि ती जी सूज होते तर त्याच्या तिथं आपली प्रतिकारशक्ती सारखी हल्ला घालते.
0: अच्छा.
1: आणि त्यामुळं ओरल सबम्युकस फायब्रॉसिस, जसं आपण आत्ता माव्यामुळं पाहिलं की तोंड उघडत नाही, सेम सुपारीमुळं होऊ शकतं.
0: अच्छा. तोंड पूर्णपणे उघडणं बंद होतं.
1: हो. आणि इनफॅक्ट जे लोक जास्त लाल मिरची खातात तर त्याच्यामध्ये सुद्धा कॅस्पेन नावाचा एक सबस्टन्स असतो ज्याने ही ॲलर्जिक रिॲक्शन एक प्रकारची होते, ज्याने तिथं आपली प्रतिकारशक्ती हल्ला करते आणि त्याच्यामुळं तिथं ओरल सबम्युकस फायब्रोसिस हे होतं.
0: म्हणजे अतिप्रमाणात लाल मिरचीचं सेवन सुद्धा टाळलं पाहिजे.
1: हो. स्पायसी फूड खूप जास्त टाळलं पाहिजे.
0: ओके.
1: सुपारी टाळली पाहिजे आणि तंबाखू टाळली पाहिजे.
0: अच्छा. आणि सर्जरीनंतर हे तोंड उघडण्याचं प्रमाण व्यवस्थित होतं, पूर्ववत होतं का?
1: बऱ्याच केसेसमध्ये आम्ही पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आपण काय करतो की जबड्याचं एक हाड असतं, कोरोनॉइड एक प्रोसेस म्हटलं जातं त्याला, कोरोनॉइड प्रोसेस, तर त्या हाडाला पण कट केलं जातं. ह्या सर्जरीला कोरोनॉइडेक्टॉमी असं म्हटलं जातं. तर ही सर्जरी केल्यावर बऱ्यापैकी केसेसमध्ये तोंड पूर्ववत उघडतं, पण ह्याच्यानंतर सुद्धा फिजिओथेरपी घेणं आवश्यक आहे.
0: अच्छा. फिजिओथेरपी घेणं गरजेचं आहे
1: आणि काही जबड्याचे व्यायाम करणं आवश्यक आहे जेणेकरून तिथं सूज कमी होईल आणि तोंड उघडायला आपल्याला मदत होईल.
0: अच्छा. आता सगळ्यात मोठा हा गैरसमज आहे की हा आजार संसर्गजन्य आहे, की बऱ्याचदा काय होतं की घरातल्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला झाला असेल, वयस्कर व्यक्तींना कॅन्सर आहे आणि मग घरातलं लहान मूल त्यांच्यासोबत खेळत असतं, तर मग अशा वेळी त्यालाही प्रतिबंध केलं जातं, त्याला बाजूला ठेवलं जातं की नको, त्या व्यक्तीकडे जाऊ नको म्हणून. तर यासंबंधी काय सांगता येईल?
1: मला अनेक लोक हा प्रश्न ओपीडीमध्ये विचारतात की माझ्या आईला किंवा वडिलांना कॅन्सर झाला आहे, त्यांचे उपचार सुरू आहेत आणि माझं मूल त्यांच्याबरोबर खेळतंय, तर त्या मुलाला तर नाही ना कॅन्सर होणार. तर याचं साधं उत्तर आहे नाही. आईला किंवा वडिलांना झालाय कारण की त्यांनी तंबाखू खाल्लेली आहे, त्याच्यात त्या मुलाचा काही दोष नाही. ह्याच्यात फक्त एकच काळजी आपल्याला घ्यायची की ज्यावेळेस किमोथेरपी पेशंटला चालू असते त्यावेळेस आपल्या बॉडीली फ्लुइड्स, म्हणजे आपण मुलांचं चुंबन घेतो, त्याच्यात सलाइवा टच होतो, तर ह्याच्यातसुद्धा किमोथेरपीचे ड्रग उतरू शकतात. तर तेवढी फक्त काळजी घ्यायची की त्यांच्यापासून ह्या गोष्टी करणं टाळायचं आहे, जेणेकरून त्यांना ह्या किमोथेरपिक ड्रगला आपल्याला एक्सपोज करायचं नाही
0: आहे.
1: पण कॅन्सर तर निश्चितच होत नाही.
0: बर. हा झाला एक गैरसमज. आणि दुसरा आहे की अनुवंशिक आहे का, तर काय सांगता येईल तोंडाचा कॅन्सर?
1: तोंडाच्या कॅन्सरमध्ये काही असे आजार असतात की ज्याच्यामुळे हा कॅन्सर अनुवंशिक असू शकतो, जसं प्लमर विन्सन सिंड्रोम, P53 म्युटेशन काही पेशंट्समध्ये असतं, फॅमिलीएल असतं. पण ह्या ज्या केसेस आहेत ह्या 5% कमी असतात. मेजर 90-95% केसेसमध्ये काही ना काही आपल्याला कारण सापडून येतं जे अनुवंशिकतेशी संबंधित नसतं.
0: अच्छा. बरं, सर्जरी झाली आणि एखादा रुग्ण आधीच तंबाखू सेवन करत होता आणि त्यानंतर त्याची पुन्हा इच्छा झाली, त्याने सेवन पुन्हा सुरू केलं, तर कर्करोग उद्भवू शकतो?
1: निश्चितच. सर्जरी झाल्यानंतर आम्ही पेशंटला ॲडवाईस करतो की त्यांनी डिॲडिक्शन सेंटरला जावं व परत तंबाखू चालू करू नये याची कळकळीची विनंती करतो. तंबाखू जरी बंद केली, आज समजा अशा लोकांनी तंबाखू बंद केली की जे तंबाखूचं व्यसन करतायत त्यांना कॅन्सर नाही आहे, पण त्यांची रिस्क लगेच झिरो होत नाही. त्यांची रिस्क तंबाखू खाणाऱ्या लोकांपेक्षा कमी होते व कालांतराने 5-10 वर्षांनी ती त्या लोकांच्या जवळपास जाऊन पोहोचते ज्यांनी आयुष्यात कधीच तंबाखू खाल्लेली नाही. त्याच्यामुळे अशा लोकांनी सुद्धा हेल्थ रुटीन हेल्थ चेकअप, रुटीन ओरल कॅव्हिटी चेकअप करून घेणं आवश्यक आहे. आणि आजार तंबाखू ऑपरेशननंतर किंवा उपचार पूर्ण झाल्यानंतर बरेच लोक असे असतात जे आम्हाला येऊन रिक्वेस्टसुद्धा करतात की आता मी बरे झालो आहे किंवा मी बरी झाली आहे, मला तंबाखू सुरू करण्यात यावी. तर अशा लोकांमध्ये निश्चितच आजार परत याची रिस्क जास्त राहते.
0: एक फोन कॉल आहे. हॅलो.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: हा मी राव

0: वरून तानाजी वेलकर बोल राहिलोय. माझा प्रश्न असा होता का माझं ना वारंवार तोंड येत आहे नाही का, असं पोट फुगतय, पित्तामुळे येत आहे का, नेमकं काय आलं का, तोंड आलं का, आणि ते बरं होत नाही एक दोन आठवडे तीन आठवडे असत.
1: यावर मी तुम्हाला एक सल्ला देईल की आपण जवळील जनरल सर्जन किंवा ENT सर्जनला दाखवावं, ते आपल्या तपासणी करतील. आणि तुम्ही म्हणताय पित्त सुद्धा होतंय, तर त्या हिशोबाने
0: गॅसच होते पोटामध्ये गॅस, आणि ते गॅस झालं पित्त वाढलं का लगेच तोंड येतं, ते बरं होत नाही माझा डॉक्टर.
1: बरोबर आहे. जसं आजच्या काळात आपण हा शब्द बघतो आहोत गट हेल्थ, हे पण फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या जवळील जनरल सर्जनचे डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घ्यावा, ते ह्या गोष्टीचा इलाज करतील. मला वाटतं ह्या गोष्टींनी तुमची समस्या दूर व्हायला पाहिजे.
0: मला एक म्हणायचं आहे कॅन्सर पण त्याचा काही संबंध,
1: जसं मी सांगितलं 3 आठवड्यापेक्षा जास्त जर एक अल्सर राहत असलं तर त्याची आपल्याला तपासणी करणं आवश्यक असतं. मग कॅन्सरची रिस्क त्या केसेसमध्ये जास्त असते.
2: चालेल डॉक्टर. या क्लिनिकल ज्या स्टेजेस आहेत, आपण स्टेजेस सांगतो की पहिली दुसरी तिसरी चौथी स्टेज, तर या कशा पद्धतीने ठरवल्या जातात?
1: क्लिनिकल स्टेजिंगमध्ये 3 घटक असतात. TNM, टी म्हणजे ट्युमर स्टेज, एन म्हणजे नोडल स्टेज, एम म्हणजे मेटास्टॅसिस स्टेज. तर ट्युमर स्टेजमध्ये आपण 4 घटक मुख्यतः बघतो. त्या 4 घटकांमध्ये गाठीचा आकार, त्याची साईज आणि डेप्थ हे बघितलं जातं. क्लिनिकली जर बघायला गेलो तर 2 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर ती स्टेज 1 असते, 2 ते 4 सेंटीमीटर स्टेज 2 असती, हे टी स्टेज सांगतो आहे मी. 4 सेंटीमीटरपेक्षा जास्त ही स्टेज 3 असते. चौथी स्टेज जी आहे टी स्टेज, ती ए आणि बीमध्ये डिवाईड केलेली आहे. एमध्ये ही गाठ काही अशा अवयवांना इन्व्हॉल्व करते जसं स्किन किंवा बोन, त्यावेळेस आपण T4A म्हणतो. आणि T4B म्हणजे काही असे अवयव जे आपण रिसेक्ट करू शकत नाही, ह्याला म्हणतो आपण अनरिसेक्टेबल डिसीज. जसं मेंदूला रक्तपुरवठा करणारी कॅरोटिड आर्टरी किंवा प्रीव्हर्टिब्रल फेशिया, किंवा याच्या व्यतिरिक्त मेंदूच्या आजूबाजूला आजाराचं संसर्गजन्य मॅस्टिकेटरी स्पेसने हाय ITF इन्व्हॉल्वमेंटसुद्धा याच्यात आपण म्हणू शकतो. ही थोडी टेक्निकल टर्म आहे पण ती एवढ्या कमी वेळात सांगणं डिफिकल्ट अवघड आहे.
2: आपण याविषयी आणखी बोलूयातच. एक श्रोते जोडले जातात. हॅलो.
3: हॅलो.
2: हा बोला.
3: प्रश्न विचारायचा होता.
2: हो विचारा
3: डॉक्टरांना.
2: विचारा
1: विचारा
3: डॉक्टर. मला विचारायचं होतं की हे कॅन्सरचं ऑपरेशन केल्यानंतर लाईट आणि किमोथेरपी घ्यायला सांगतात, पण मग ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी सांगितलं की पूर्ण कॅन्सर आपल्याला काढता आलाय, मग तरी पण किमोथेरपी आणि लाईट घेणं गरजेचं असतं का?
1: हो गरजेचं असतं. जसं मी आता थोड्या वेळापूर्वी सांगत होतो की आपल्याकडं जे मुख्यतः येणारे आजार असतात हे 3र्या किंवा 4र्या स्टेजचे असतात. जर आजार 1र्या किंवा 2र्या स्टेजचा असला तर त्या केसेसमध्ये आपण ऑब्झर्वेशन म्हणजे नंतर लाईट आणि किमोथेरपी काहीही न करून फक्त रेग्युलर फॉलोअपला त्या पेशंटवर निगा राखू शकतो, बघू शकतो आजार परत आलाय का नाही. पण जसं आजाराची स्टेज वाढत जाते तसं परत यायची रिस्क वाढत जाते. आणि ही परत यायची रिस्कला आपल्याला बेनिफिट होतो ते म्हणजे किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीने. तर ह्याच्यात जर फक्त 3र्या स्टेजचा काही आजार असेल किंवा काही आम्ही रिस्क फॅक्टर, जसं मी सांगितलं पॅथॉलॉजिकल स्टेजमध्ये काही रिस्क फॅक्टर बघितले जातात, त्या रिस्क फॅक्टरनुसार आपण रेडिएशन ॲडवाईस करतो. आणि काही 2 ठरलेले रिस्क फॅक्टर आहेत जे आपण बघितले, जे आपल्याला त्या पॅथॉलॉजिकल स्टेजमध्ये दिसले, तर रेडिएशन बरोबर आपण किमोसुद्धा घ्यायला लावतो. धन्यवाद.
2: ट्रीटमेंटमध्ये आणखी कोणकोणते उपचार सांगता येतील डॉक्टर? किमो आहेच, रेडिएशन सांगितले, तर आणखी कोणकोणते सांगता येतील?
1: जर ऑपरेशन करता आलं तर तोंडाच्या कर्करोगासाठी मुख्यतः उपचार हे सर्जरी म्हणजे ऑपरेशनच असतं. काही असे आजार असतात की जे बाकी शरीरात तर पसरलेले नसतात पण त्याच ठिकाणी त्यांचं बऱ्यापैकी फोफावलेले असतात. मग अशा आजारांमध्ये जिथं आजच्या घडीला आपल्याला ते ऑपरेशन करून काढणं पण अवघड आहे, तर आपण एक किमोथेरपीची ट्रायल देऊ शकतो. 2 किंवा 3 सायकल देऊन बघू शकतो आणि ह्याच्यावर किती रिस्पॉन्स येतो आहे, मग त्यानंतर आपण सर्जरीचं पाऊल उचलू शकतो. ह्याच्याबरोबरच

0: काही टार्गेटेड थेरपी पण आहेत ज्या आपण काही पेशंटमध्ये सुरू करतो, पण त्याच्यासाठी रिसेप्टर म्युटेशन करणं आवश्यक असतं, त्या हिशोबाने उपचार सुरू होतो.
1: आता कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतं का, हा ही एक प्रश्न आहे, तर काय सांगतील त्यासंबंधी?
0: ह्याचं उत्तर म्हणजे बरा होणं आपण कशाला टर्म देतो. जसं आता त्यांनी सांगितलं, डॉक्टरांनी कॅन्सर तर पूर्ण काढला तरी पण आम्हाला हा उपचार का, मग ते बरे नाही झाले का, तर तसं साधं उत्तर नाही आहे त्याचं. स्टेज पहिला कॅन्सर जो असतो तो परत याची रिस्क कमी राहते, म्हणून असं आपण ॲडज्युवंट ट्रीटमेंट देत नाही. थोडक्यात उत्तर द्यायचं झालं तर वेळेस डायग्नोसिस झालं तर निश्चित कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो.
1: स्टेजनुसार
0: हो, हेच पहिल्या स्टेजची जी बरं व्हायची चान्सेस आहेत हे खूप चांगले असतात. आपण असं बघितलं की 90% पेशंटमध्ये तो बरा होतो, दुसऱ्या स्टेजला ते चान्सेस 70% येतात, तिसऱ्या स्टेजला 50% येतात आणि चौथ्या स्टेजला 35% येतात.
1: तोंडाच्या कॅन्सरमध्ये आपण मगाशी म्हटलं की जबडा पूर्णपणे उघडण्यासाठी प्रयत्न करतात, तर याविषयी आणखी काय सांगता येईल की फिजिओथेरपी तर आपण देतोच, आणखी यामध्ये काय ट्रीटमेंट दिली जाते?
0: बऱ्यापैकी जसं मी सांगितलं की ओरल सबम्युकस फायब्रोसिस, याच्यामुळे जबडा आधीपासूनच बऱ्याच पेशंटचा कमी उघडतो. मग अशा पेशंट्समध्ये आपण जे इन्फ्लेमेशन आणि फायब्रोसिस ही जी प्रक्रिया आहे ती सगळ्या ओरल म्युकोजा म्हणजे तोंडाच्या आतील बाजूची जी आवरण आहे म्युकोजाची त्याला झालेली असते, त्याच्यामुळं त्यांचं तोंड तसंही बऱ्याच वेळा उघडत नाही. मग अशा केसेसमध्ये जसं मी सांगितलं कोरोनॉइडेक्टॉमी किंवा सर्जरीनंतर आपण ते उघडण्याचा प्रयत्न करतो. याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण काही मेजर्स घेतो, काही जसं इंट्रालिजनल इंजेक्शन देणं, म्हणजे काही बँड्स असतील तर तिथं काही इंजेक्शन्स देऊन आपण ट्रायल देऊ शकतो, काही गोळ्या देऊ शकतो, फिजिओथेरपीबरोबर मसाज करू शकतो. ऑपरेशननंतर पेशंट किती जोमाने हे सगळे प्रयत्न घेत आहेत, फॉलोअप ठेवत आहेत, हे पण महत्त्वाचं असतं. कारण की ऑपरेशनची पुढची पायरी जर रेडिएशन आहे तर रेडिएशननी ही सूज अजून वाढते.
1: अच्छा.
0: आणि जर त्या कालावधीमध्ये पेशंटनी हे व्यायाम केले नाही तर मग जे आधी उघडत होतं त्याच्यापेक्षासुद्धा तोंड कमी उघडू शकतं, म्हणून फिजिओथेरपी घेणं आवश्यक आहे.
1: एक श्रोते आहेत. हॅलो.
2: हॅलो.
1: हां बोला.
2: मी डॉक्टरांचे फार अभिनंदन करते, कारण की त्यांचं धन्यवाद करू शकते.
1: एक मिनिट, तुमच्या रेडिओ सेटचा आवाज, हॅलो, तुमच्या रेडिओ सेटचा आवाज थोडा कमी करा, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये.
2: हो. त्यांनी मला असं वाटतं की त्यांची फार काय घेऊन चालू त्यावर इतके सांगितले त्यांनी, आणि इतकं 5 मिनिटाकरता 500 रुपये घेतात आणि एक तास इतकं सविस्तर सांगतात अगदी घरच्यासारखं.
1: तुमच्या विषयासंबंधी काही प्रश्न आहे का आजच्या विषयासंबंधी? हो बोला ना, मग प्रश्न विचारा.
2: माझी बहीण आहे ना, तिचं 4 वेळेस ऑपरेशन झालं अगोदर, तिची लाळ गळत होती, तिचे दात काढले आणि नंतर तिचे जिरेचा पण भात काढला अगोदर काढलं, तर त्याचं काही म्हणजे उपयोग झाला नाही. तर परत मग पुण्याला जाऊन त्यांनी ऑपरेशन केलं रुग्णालय, त्यानंतर मग परत दात काढावे लागले, जिभेला हातातलं हाड काढून हाताचा भाग काढून जीभ तयार केली. तर मला काय म्हणायचं, तिला आता परत म्हणायची शक्यता आहे का, आणि दात काढल्यानंतर हा मुखाचा कर्करोग होतोय का?
1: बरं,
0: मुळात हे लक्षात घेणं आवश्यक आहे की दात काढायची वेळ का आली. जसं त्यांचा प्रश्न आहे की आजार परत आला, हे बरेच पेशंट्स ह्याच्यातून जातात. आपण आजार बऱ्याच वेळा उशिराच्या स्टेजला डायग्नोस करतो, बऱ्याच वेळा हे पण होतं की ॲग्रेसिव्ह डिसीज असतो, स्टेज 1 सुद्धा डायग्नोस झाला तरी तो पण परत येऊ शकतो. कॅन्सर हा परत याची रिस्क आपण 0 करू शकत नाही, ती आपण कमीत कमी करू ह्यासाठी आपण किमो रेडिएशनची पण मदत घेतो. 1965 स्लॉटर एटॉल हे काही सायंटिस्ट होते, यांनी ही फील्ड कॅन्सरायझेशन थिअरी मांडली होती. त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की वारंवार जो म्युकोजा, बकल म्युकोजा आहे त्याच्यावर जो घात झालेला आहे, हे दशकांपासून आपण जी तंबाखू खातो त्याच्या एक ठिकाणी आपल्याला गाठ दिसतीये, पण ह्याच्या

0: व्यतिरिक्त ते चेंजेस सेल्युलर लेवलवर अनेक ठिकाणी झालेले असतात. त्याला आपण संपूर्णपणे नॉर्मल नाही करू शकत.
1: त्याच्यामुळे अशा केसेस एकदा काढले त्यांचे नंतर जिभेचं सुद्धा ऑपरेशन करावं लागलं, मग ते हळूहळू इतर ठिकाणी पसरत गेलेलं आहे.
0: याला आपण सेकंड प्रायमरी ट्युमर सुद्धा म्हणतो. म्हणजे आधीची ट्युमर काढली, त्याच्यानंतर दुसरं ट्युमर पण त्याच त्याच्या बाजूच्या जागेला कुठं उद्भवलं, आणि त्याच्यानंतर तिसरं किंवा चौथं ऑपरेशन पण झालं आहे. असे पेशंट असतात. मी म्हणाल की त्यांच्या कॅन्सरने एक 4 वेळा त्यांना ॲटलीस्ट ट्रायलचा हे दिला आहे, पण प्रत्येक पेशंटमध्ये आपल्याला असा चान्स मिळतो असं नाही.
1: डॉक्टर, आता आहार पद्धती कशी असावी, किंवा आजकाल कसं फास्ट फूडचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा काही घटक असे असतात की त्याचं अतिसेवन झाल्याने सुद्धा कॅन्सर होऊ शकतो, तर यासंबंधी काय सांगता येईल?
0: आपल्या आहारामध्ये फळांचं व भाज्यांचं प्रमाण हे जास्त राहावं, जेणेकरून व्हिटॅमिन्सची लेवल आपल्या बॉडीमध्ये डेफिशियन्सी नसावी. व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळं कॅन्सर वाढीची प्रक्रिया ही फास्ट होते. न्यूट्रिशनली कॉम्प्रोमाइज पेशंट्समध्ये कॅन्सर पटकन काम करतो. का? कारण की आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती कंटिन्युअसली कॅन्सरला रोखण्यास, कॅन्सर सदृश सेल हे प्रत्येकाच्या शरीरात तयार होत असतात, पण कालांतराने प्रत्येकाची प्रतिकारशक्ती त्या सेलला, पेशींना ठार करते. पण जर आज आपली प्रतिकारशक्ती व्यवस्थित नसेल तर मग आपली न्यूट्रिशन व्यवस्थित नसेल तर प्रतिकारशक्तीसुद्धा एक लिमिट पलीकडं काम करू शकत नाही.
1: अच्छा, हे झालं आहार पद्धतीविषयी. तर आता कॅन्सर होऊच नये यासाठी सुद्धा आपण श्रोत्यांना सांगूयात.
0: कॅन्सर होऊच नये याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ओरल हायजीन मेंटेन करणं फार आवश्यक आहे. आपण वेळच्या वेळेवर दिवसातून 2 वेळा ब्रश करणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबरच फळांचं प्रमाण शरीरामध्ये, फळांचं व भाज्यांचं प्रमाण आहारामध्ये हे चांगल्या प्रकारे पाहिजे. बाउल फुल ऑफ ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स हे महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर रोज 45 मिनिट, किंवा आपण जसं अमेरिकन हेल्थ असोसिएशनने सांगितलं, हार्ट असोसिएशनने सांगितलं आहे की वीकली 150 मिनिटाचा माइल्ड मॉडरेट टू सिव्हिअर इंटेन्सिटी एक्सरसाइज हे करणं आवश्यक आहे.
1: आणि डॉक्टर, आता जाता जाता आता 31 मेला जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे, तर या अनुषंगानं आजच्या कार्यक्रमात आपल्या श्रोत्यांना काय सांगता येईल?
0: मला एवढंच सांगू इच्छितो की मी काही जादूगर नाही, जादूची कांडू घेऊन कॅन्सर बरा करायला. शेवटी मला पण काही लिमिटेशन्स आहे, जसं आत्ता आपल्या पेशंटचं आपण मनोगत ऐकलं. त्याच्यामुळं मला तर हेच आवडेल की कुठला कॅन्सरचा पेशंट ऑपरेशन टेबलवर न येता त्यांनी त्याचं आयुष्य पूर्ववत जगावं, त्यांनी त्याचे मुलांना मोठं होताना बघावं, किंवा त्यांनी त्यांच्या घरच्यांबरोबर म्हातारं व्हावं. त्याच्यासाठी तंबाखूचं व्यसन सोडा ही मी कळकळीची विनंती करतो. या व्यतिरिक्त जर आपल्या तोंडामध्ये 3 आठवड्यापेक्षा न भरणारी जखम, तोंड उघडणं कमी झालं असेल, किंवा मानेमध्ये गाठ आली असेल, तर आपण आपल्या डॉक्टरांना भेटावं आणि त्यांचा सल्ला निश्चित घ्यावा. बायोप्सी सांगितल्यावर किंवा निदान झाल्यावर बऱ्याच लोकांमध्ये असं बघून बघितलं जातं की मेन ट्रीटमेंट सोडून ते ट्रीटमेंट डिनायल मोडमध्ये जातात. म्हणजे काही होत नाही, कॅन्सर काही वाढणार नाही, मला काही होणार नाही, हे न करता हातात आलेल्या आपल्या जो आजार आहे तर त्याच्याशी 2 हात लढण्याची तयारी ठेवणं, व आपल्याबरोबर निश्चितच आपल्या अहिल्यानगरमधील सगळी हेल्थ केअर वर्कर ॲक्टिवली मदत करतील ही मी ठामपणे सांगू शकतो.
1: तर श्रोतेहो, आजच्या विषयासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपण मार्गदर्शन घेतलं. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. डॉक्टर, आज आपण इथे आलात, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना खूप छान पद्धतीने उत्तरे दिली, त्याबद्दल धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. नमस्कार,
0: धन्यवाद.
2: माइग्रेशन ना बढे, जो है उनको डिटेक्ट करके क्या करना,
1: ओके,
2: वो ना बढे, इसके लिए क्या हो, इसके लिए.
3: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीनद्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि 1 तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 55. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ॲलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छातीविकार तज्ज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे.

0: मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
0: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिनटाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर. मोबाईल 98342-22565. फुफ्फुसाचा आजार अंगावर काढू नका. दमा, खोकला, ऍलर्जी, टीबी, न्यूमोनिया यासारख्या इतर आजारांचे स्पेशलिस्ट पुण्याचे सुप्रसिद्ध छाती विकार तज्ञ डॉक्टर सचिन पानसरे आता अहिल्यानगरात. आजच भेटा डॉक्टर सचिन पानसरे. मोबाईल 90282 12225 तारकपूर बस स्टँड समोर अहिल्यानगर.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
4: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
3: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
4: संपर्क 232-29-29.
5: श्रोते हो, हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. आजचा विषय होता तोंडाचा कर्करोग, समज गैरसमज. सहभागी तज्ज्ञ होते कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत वैद्य. सूत्रसंचालन होतं वर्षा बांगर यांचं. तंत्रसहाय्य केलं होतं गजेंद्र पवार आणि संदीप आहिरराव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राने.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 मेगाहर्ट्स FM बँडवर. आता रात्रीचे 10 वाजतायत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला 7-7 या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत, जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांच्या स्वरात संगीत कुलदीप सिंग यांचं.

कुलदीप सिंग यांच्या संगीत नियोजनातलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांचा, तर चित्रपट होता साथ साथ.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर
2: कार्यक्रमात आता ऐकूया नक्स लालपुरी यांचं मान जाईये या चित्रपटातलं गीत, संगीत जयदेव यांचं आणि स्वर किशोर कुमार यांचा.

जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं नक्ष लालपुरी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता किशोर कुमार यांचा, तर चित्रपट होता मान जाइए. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आनंद बक्षी यांचं फूल बने अंगारे या चित्रपटातलं गीत मुकेश यांच्या स्वरात, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

फूल बने अंगारे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं, तर स्वर होता मुकेश यांचा. कार्यक्रमात यानंतर इंदिवर यांचं एक मुठ्ठी आसमान या चित्रपटातलं गीत, संगीत मदन मोहन यांचं आणि स्वर किशोर कुमार यांचा.

मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता किशोर कुमार यांचा, तर चित्रपट होता एक मुठ्ठी आसमान. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया मुकेश आणि हेमलता यांच्या स्वरातलं गुलशन बावरा यांचं विश्वास चित्रपटातलं गीत, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता मुकेश आणि हेमलता यांचा आणि चित्रपट होता विश्वास. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत. संगीत सचिन देव बर्मन यांचं आणि चित्रपट आहे प्यासा.

सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं प्यासा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया राजेंद्र कृष्ण यांचं बहार या चित्रपटातलं गीत शमशाद बेगम यांच्या स्वरात. संगीत सचिन देव बर्मन यांचं.

बहार या चित्रपटातलं शमशाद बेगम यांच्या स्वरातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सचिन देव बर्मन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीत राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट अनामिका.

अनामिका या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलत. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं आणि स्वर होता किशोर कुमार यांचा. रजनीगंधा कार्यक्रमात आता ऐकूया धरम करम या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, स्वर मुकेश यांचा आणि संगीत राहुल देव बर्मन यांचं.

धरम करम या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुलदेव बर्मन यांचं, तर स्वर होता मुकेश यांचा. कार्यक्रमात आता ऐकूया कल्याणजी आनंदजी यांच्या संगीत नियोजनातलं इंदीवर यांचं गीत, स्वर लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट आहे सफर.

सफर चित्रपटातलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर यांचा, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत कल्याणजी आनंदजी यांचं, आणि चित्रपट आहे आमने सामने.